मध्यमवेगरी 239 अंश 8 एक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर न्यूज ऑन AIR या ऍपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही हे प्रसारण आपण ऐकू शकता. आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 5 भाद्रपद शके 1948 अर्थात 27 ऑगस्ट 2026 सकाळचे 5:55 आणि 52 सेकंद झाली आहेत. आमची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो सुप्रभात.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीमधल्या बातम्या आता सहक्षेपित करत आहोत.

0: सर्वार्थ सिद्धि पदम।
1: त्र्यंबकराव जानोरीकर यांनी गायलेलं गुरुस्तोत्र आपण ऐकलं। गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे 6:10 होत आहेत। भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत प्रभात वंदन। कार्यक्रमात सुरुवातीला पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेली भूपाळी ही रचना बाळ कोल्हटकर यांची आहे।

पंडित कुमार गंधर्व आणि सहकलाकारांनी गायलेली भूपाळी आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पौर्णिमा कुलकर्णी, उत्तरा केळकर, कविता पौडवाल यांनी गायलेली संत एकनाथांची गीतरचना.

सुरेश वाडकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वरांची रचना आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये हिंदी भक्तिगीत.

राजा वढे यांची गीतरचना समूह स्वरात आपण ऐकली आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

0: यानंतर कृषी वार्ता।
1: मंडळी, शेतीची जसजशी प्रगती होत गेली तसतसं अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आणि पर्यायानं वेगवेगळ्या प्रकारची साधनसामुग्री शेतामध्ये उपलब्ध होऊ लागली आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला कमी खर्चात कमी वेळात जास्तीचं उत्पादन मिळू लागलं। मंडळी, असाच एक शेतीतला प्रयोग म्हणजे हरितगृह। वेगवेगळ्या प्रकारच्या उच्च प्रतीच्या पिकांचे, खास करून फुलं, भाजीपाला, औषधी वनस्पती, फळं यांचं वर्षभर उत्पादन घेण्यासाठी स्टील फ्रेम, प्लास्टिक, काच, फायबर, ग्लास इत्यादी सूर्यप्रकाशात पारदर्शक आवरणांनी आच्छादलेलं घर म्हणजेच ग्रीन हाऊस। या हरितगृहात तापमान आणि आर्द्रता योग्य ठेवण्यासाठी योग्य यंत्रणा असते। हरितगृहामुळे निसर्गावर मात करून खात्रीशीर आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळू शकतं आणि त्याद्वारे भरपूर फायदा मिळवणं शक्य झालं आहे। थंडीपासून बचाव करून वर्षभर बिगर हंगामी पिकांचं भरघोस उत्पादन आपण याद्वारे घेऊ शकतो आणि त्याद्वारे आपल्याला अनेक फायदे मिळतात। अशा या हरितगृहाचे फायदे आपण जाणून घेऊयात। हरितगृहात हवे तितकं तापमान आर्द्रता दिल्यानं पिकांची भरघोस वाढ होते आणि उत्पादन वाढतं। प्रकाशाची तीव्रता कमी करून हवा तेवढा काळ प्रकाश दिल्यानं वनस्पतींची वाढ चांगली होते। वादळ वारा, गारा, पाऊस, कीटक, पक्षी, पाणी इत्यादीपासून वनस्पतींचं चांगल्या प्रकारे संरक्षण होतं। हरितगृहात आर्द्रता भरपूर असल्यानं बाष्पीभवन कमी झाल्यानं वनस्पतींची पाण्याची गरज कमी होते। रात्री श्वसनावाटे सोडलेला कार्बन डायऑक्साईड वायू हरितगृहात साठवला जातो आणि मग तो दिवसा प्रकाश संश्लेषणात अन्न तयार करण्यासाठी उपयोगी पडतो। हवं तसे हवामान तयार केल्यानं वर्षभर किंवाही कोणतेही पीक आपण याद्वारे घेऊ शकतो। मंडळी, हरितगृह उभारण्यासाठी कुशल तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे। या हरितगृहाचे आच्छादन पॉलीइथाईल फायबर पॉलीकार्बोनेटचे वापरले जाते। लोखंडी फ्रेमचा सांगाडा तयार करून या फिल्मचे आच्छादन केलं जातं। 800 गेजची ही पॉलीथायलिन फिल्म असते। या सर्व टिकाऊ असून 90% सूर्यप्रकाश आतमध्ये जातो। याशिवाय योग्य ते हवामान राखण्यासाठी यंत्रणा ठेवणं हे गरजेचं असतं। नैसर्गिक हवा मिळवण्यासाठी हरितगृहांची उंची ही साधारण 3 ते 3.5 मीटर ठेवणं अपेक्षित आहे। अनेक सुविधा हरितगृहात असणं फार महत्त्वाचं आहे, त्यामुळं हरितगृह उभारण्यासाठी खूप मोठा खर्च येतो। 50 रुपये चौरस फुटांपासून 400 रुपये चौरस फूट एवढा खर्च येतो। म्हणजेच जवळजवळ गुंठाभर क्षेत्रातल्या हरितगृहासाठी किमान 1,00,000 रुपये आपले सहज खर्च होतात। कमीत कमी 5,000 चौरस फुटांचं हरितगृह आपल्याला परवडू शकतं। महागड्या आणि उच्च तंत्रज्ञान अपेक्षित असल्यानं या हरितगृहात टोमॅटो, ढोबळी मिरची, काकडी, कोबी, फ्लॉवर यांचं भरघोस उत्पादन आपण घेऊ शकतो। टोमॅटोचं हरितगृहात एकरी 40 ते 50 टन उत्पादन आपल्याला मिळतं। याशिवाय गैरहंगामात म्हणजेच उन्हाळ्यात वाटाणा, कोथिंबीर इत्यादी पिकं आपण घेऊन जास्त उत्पन्न मिळवू शकतो। निर्यातक्षम अपरंपरागत फुलझाडे, भाजीपाला, फळझाडे, सुगंधी औषधी वनस्पती इत्यादींची लागवड करून आपण उत्पादनं वाढवू शकतो। शिवाय परकीय चलन देखील आपल्याला मिळू शकते। गुलाब, कार्निशियम, जरबरा, ऑर्किड्स या उच्च प्रतीच्या फुलांचं उत्पादन काढून आपल्याला त्याची निर्यात करता येऊ शकते। शेवंती, अंथुरियम, लिली, कॅक्टस तसंच काकडी, ढोबळी मिरची, शतावरी, लेट्यूस इत्यादी भाजीपाला तसंच टरबूज, खरबूज, स्ट्रॉबेरी इत्यादी फळं, पांढरी मसुरी, केशर, महत्वाच्या नागवेली इत्यादी पिकं आपण हरितगृहात घेऊ शकतो। टिश्यू कल्चरद्वारे निर्मित असलेली रोपं हळूहळू काटक बनण्यासाठी ग्रीन हाऊसचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येतो। अळंबीची लागवड हरितगृहात करून चांगलं उत्पादन आपल्याला काढता येतं। मनुक्याचे उत्कृष्ट प्रत मिळवण्यासाठी हरितगृहाचा चांगल्या पद्धतीने वापर होतो। मंडळी, अशा या हरितगृहाचा खर्च जास्त असतो। लागवडीसाठी विशिष्ट रोपे, योग्य ती माती म्हणजेच माध्यम, आधार पद्धती, पाणी, औषध मारण्यासाठी सुयोग्य यंत्रणा, कुशल कारागीर, काढणी, मार्केटिंग इत्यादी गोष्टीचं अद्ययावत ज्ञान आणि इतर गोष्टी शक्य झाल्यास हरितगृह आपल्याला चांगलंच परवडू शकेल। भांडवलदारांनीही हरितगृहाच्या तंत्राकडे वळून वेगवेगळी भरघोस पिकं घ्यावीत। भविष्यात प्रचंड प्रमाणात वाढणारी लोकसंख्या आणि लागवड खर्च कमी होत जाणारी जमीन या दोन भीषण अडचणी सोडवण्यासाठी ग्रीन हाऊसचा बराच मोठा हातभार लागेल असं एकंदरीत सध्याचं चित्र आहे। त्यामुळं आपण

0: त्याचा विचार करायला काहीच हरकत नाही.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात हरितगृह ही संकलित माहिती आपण ऐकली. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील ढोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त आपण रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील ढोखळे सर यांच्याशी चर्चा करतो आहोत. कालच्या भागामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की नेत्रदानासाठी नेत्रदान केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी लवकरात लवकर नेत्रपेढीमध्ये संपर्क करणं अतिशय आवश्यक असतं. तर आज आपण जाणून घेऊया की हा संपर्क नेमका कुठे करावा.
2: जवळच्या शासकीय रुग्णालयातील नेत्र विभाग अधिकृत नेत्रपेढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क करता येतो. त्यासाठी काही टोल फ्री नंबर आहेत ते मी सांगतो. पहिला नंबर 1919 व दुसरा नंबर 1800103 7100. मी परत एकदा टोल फ्री नंबर सांगतो 1919 व दुसरा नंबर 1800103 7100.
1: बरं सर, नेत्रदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी संकल्प करावा, त्या दृष्टीनं पाऊल उचलावं यासाठी तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल.
2: माझे सर्व नागरिकांना मनापासून आवाहन आहे, आजच आपल्या कुटुंबियाशी नेत्रदानाबद्दल बोला, नेत्रदानाचा संकल्प करा आणि मृत्यूनंतर वेळ न दवडता नेत्रदान केंद्राशी संपर्क साधण्याची जबाबदारी कुटुंबियांनी घ्यावी. आपण आयुष्यभर आपल्या डोळ्यांनी जग पाहतो, पण मृत्यूनंतर हेच डोळे किंवा त्यातील उपयोगी नेत्रपटल दोन व्यक्तीला पुन्हा जग पाहण्याची संधी देऊ शकतात. नेत्रदानाचा संदेश फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात, सामाजिक संस्थांमध्ये आणि समाज माध्यमावर पोहोचवायला हवा. एका व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला आणि त्यातून आणखी 10 व्यक्तींना प्रेरणा मिळाली तर ही चळवळ निश्चितच मोठी होऊ शकते.
1: खरंय. श्रोते हो, नेत्रदानाचा संकल्प केलेल्या आणि त्यासाठी जनजागृती करत असणाऱ्या प्राची भोसले यांचे विचार आता ऐकूया. प्राचीताई नमस्कार.
3: नमस्कार.
1: प्राचीताई, नेत्रदान करणं त्यासाठी तुम्ही केव्हा आणि का प्रवृत्त झालात?
3: खरं तर सुरुवातीपासूनच मला समाजकार्याची आवड होती आणि आता माझ्या मृत्यूनंतरही माझ्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते आणि त्यांचं जीवन जे आहे ते अधिक सुखकर म्हणा किंवा स्वावलंबी होऊ शकतं या विचारानं मला नेत्रदान करण्याची प्रेरणा मिळाली.
1: अशावेळी तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांची नेमकी भूमिका काय होती?
3: खरं तर त्यांचा कायमच माझ्या कोणत्याही सकारात्मक निर्णयाला पाठिंबा असतोच. ज्यावेळी मी हे सांगितलं तर खरं तर मला आता तुमच्या माध्यमातून सांगायला आनंद होतोय, माझ्यासोबत माझ्या घरच्यांनी सुद्धा या संदर्भात, म्हणजे अवयवदान असेल, देहदान असेल किंवा नेत्रदान असेल, या संदर्भात ऑनलाईन नोंदणी केलेली आहे.
1: अरे वा. या होत्या प्राची भोसले. तर श्रोते हो, या नेत्रदान पंधरवड्यामध्ये आपण सर्वांनीच नेत्रदानाचा संकल्प करूया आणि अनेक दृष्टीहीन व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणूया. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. डॉक्टर सुनील ढोखळे सर आपल्या सोबत होते, आपण त्यांचे आभार मानूया आणि कार्यक्रमातून मी आपला आता निरोप घेते. नमस्कार.
0: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील ढोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: गावाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय वल्लभ वणजू यांच्याकडून. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: तुमच्या आंबा बागेमध्ये तुम्ही जो पावसाचं पाणी साठवण्याचा प्रकल्प केलाय त्याविषयी आता सांगा.
2: तर फणसोब येथे फणसोब हायस्कूलच्या मागे माझ्या आंब्याची बाग आहे 4 एकराची. तिथे जवळजवळ 150 कलमं आहेत. खूप कमी प्रमाणात मला पाणी मिळतं. ज्यावेळेला मला रेन वॉटर हार्वेस्टिंग ह्याबद्दल कळलं मग त्याचा मी अभ्यास केला आणि छतावर पडणारं पाणी कशा प्रकारे जमिनीमध्ये मुरवता येईल किंवा माझ्या बोरवेलमध्ये सोडता येईल किंवा माझ्या विहिरीमध्ये सोडता येईल ह्याचा मी अभ्यास केला आणि ती तंत्र वापरून म्हणजे पाईपद्वारे मी ते पाणी विहिरीत सोडलं, एका दुसऱ्या चॅनलद्वारे मी ते पाणी माझ्या बोरवेलमध्ये सोडलं, तिसरा पर्याय मी माझ्या बागेतून एक ओहळ जातो पावसामध्ये तो प्रचंड प्रमाणात वाहत असतं तर तिथे मी एक 55 फुटाचा खड्डा खणून विहिरीसारखा त्या विहिरीमध्ये ते पाणी मी सोडलेलं आहे. आता ह्याचा उपयोग मला तर झालाय कारण पूर्वी मला जानेवारीपासून पाण्याचा टँकर मागवायला लागायचे महिन्याला 2 किंवा 3, ते प्रमाण आता मला एप्रिल मे मध्ये ते मला मागवावं लागतं म्हणजे 2 महिन्याचा जो एका टँकरचा किंवा जे काही टँकर लागत होतील त्याचा खर्च आहे तो माझा कमी झाला. बाकी हा फायदा तर नक्कीच होतो. आणि माझं असं म्हणणं आहे की ते पाणी मलाच मिळालं पाहिजे असं काय माझा आग्रह नाही. माझं समाधान एवढंच आहे की हे जे फुकट जाणारं 1,00,000 लिटर पाणी ते मी जमिनीच्या पोटात जिरवतोय याचं मला खूप समाधान आहे.
1: आज कातळावरच्या बागेमध्ये जे पाणी तुम्ही साठवलं त्याचा भूजल पातळी वाढण्यासाठी कसा उपयोग झाला?
2: नक्कीच, मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की ज्या कॅव्हिटीज आहेत ज्या झऱ्यातून पाणी आपल्याला विहिरीत येतं त्या जेव्हा भूजल पातळी खाली जाते तेव्हा आपण माझी विहीर आटली असं म्हणतो कारण त्याच्यात पाणीच नसेल तर पाणी कुठून येणार. मग ज्यावेळेला मी हे पाणी परत त्याच्यामध्ये सोडीन जसं जसं माझ्या विहिरीची लेवल वरती येईल पाण्याची तसं तसं त्या कॅव्हिटीज भरत जातील आणि त्या कॅव्हिटीज जितक्या लांब असतील तितक्या लांब ते पाणी जाईल. त्या कॅव्हिटीज भरल्या की आपोआप भूजलाची पाण्याची पातळी वाढते.
1: आणि याचा तुमच्या आंबा बागेला कसा उपयोग झाला?
2: मी जसं मगाशी म्हटलं की जानेवारीपासून मला जे दर 15 दिवसाला पाण्याचे टँकर लागत होते महिन्यातनं 1 किंवा 2 जसा उपसा असेल तसं ते आता जानेवारीपासून मला न लागता मला एप्रिल आणि मे मध्ये किंवा काही वेळेला मे मध्येच मला पाण्याचा टँकर आणावा लागलेला आहे. अशा प्रकारे मला नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे.
1: अशा प्रकारची पावसाची शेती प्रत्येकानेच करावी यासाठी तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
2: नक्कीच प्रत्येकाने या बाबतीत प्रयत्नशील आणि कृतीशील असलं पाहिजे. जसं मी पहिलं उदाहरण दिलं की बँकेमध्ये आपण आपली सेव्हिंग्स ठेवतो किंवा पैसे साठवून ठेवतो आपल्याला गरजेनुसार ते आपण काढतो पण काढल्यानंतर आपण ते पैसे परत भरतो कारण आपल्याला परत त्याची गरज आहे
1: भविष्यात त्याची गरज आहे.
2: पाण्याचंही तसंच आहे. सुरुवातीला मी सांगितलेलं वाक्य तुम्हाला आठवत असेल तर पुढची युद्ध ही नक्कीच पाण्यावरनं होतील जर आपण त्याचं योग्य नियोजन केलं नाही तर. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की आपल्या परिसरात आपल्या जागेत आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंच पाहिजे.
1: तेव्हा श्रोते हो तुमच्या लक्षात आलंच असेल की पावसाचं पाणी साठवणं पावसाची शेती करणं हीच आता काळाची गरज आहे. सर आज आपण इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: धन्यवाद. आपणही मला ही संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.
0: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या एक वेळी ताजेतवाने हा कार्यक्रम 7:20 आणि रात्री 8:00 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल 7:25 7:40 अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम 7:45 सकाळी 8:00 समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज

आणि 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या 8:40 आपण ऐकाल चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम 8:55 बंध प्रेमाचे वंदन सागराला सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात इमारतींचा पुनर्विकास आणि मालकी हक्क हस्तांतरणाची प्रक्रिया याविषयी बांधकाम व्यावसायिक विकास लागू यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 पुनःप्रसारित केला जाईल नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा 9:30 सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 10:30 सकाळी 11:00 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल 11:40 आपण ऐकाल भावगीतांचा कार्यक्रम भावधारा

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, 1 वाजता हिंदी मधल्या बातम्या, गीतवहार 1:05, मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र 1:30, सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40, 1:45 भावधारा, आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम 1:55, दुपारी 2 वाजता कृषीवाणी, 2:05 आरोग्य घनसंपदा आणि 2:10 दोपहर समाचार, 2:10 परिसर, दोपहर समाचार 2:15 नादब्रह्म या कार्यक्रमात 2:30 संगीता भट्टाचार्य यांचं गायन, दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:25 जितेंद्र घोडके सराफ यांचा प्रायोजित कार्यक्रम, युववाणी या कार्यक्रमात 5:30 वेध विश्वाचा ही मालिका आणि करिअर मंत्रा यामध्ये वैभव धांडे यांची मुलाखत, 6 वाजता हिंदी मधल्या बातम्या, लोकसंगीताच्या कार्यक्रमात 6:05 दत्ताराम तुकाराम कुंभार आणि सहकलाकारांनी गायलेलं एकतारी भजन, संस्कृत मधल्या बातम्या 6:20 कार्यक्रमांची रूपरेषा 6:50 सांगितली जाईल, 7 वाजता प्रादेशिक बातम्या, वृत्तविशेष 7:15 7:30 किसान वाणी, राष्ट्रीय मराठी बातम्या 8:05 8:15 गझल प्रसारित होतील, समाचार संध्या हे बातमीपत्र 8:45 9 वाजता न्यूज ऍट 9 9:15 स्पॉटलाईट, कंट्री वाईड 9:30 इनसाइट्स हा प्रोग्राम 9:45 रात्री 10 वाजता निश्चय हे नभोनाट्य, लेखन लक्ष्मण देशपांडे यांचं, आणि 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात पंडित राजन मिश्रा साजन मिश्रा यांचं गायन राग शुद्ध कल्याण आपण ऐकू शकाल, 11 वाजता हिंदी मधल्या आणि 11:05 इंग्रजी मधल्या बातम्या सहक्षेपित केल्या जातील. ही होती आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यमवारी 249.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्झवर FM वाहिनीच्या 100.6 MHz न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण ऐकत आहात. सकाळचे 7 वाजलेत. आज दिनांक 27 ऑगस्ट 2026. आजचा सुविचार.

स्वामी विवेकानंद म्हणत, अगदी बालपणापासून सर्वांना भावात्मक, ओजस्वी आणि पोषक विचार ग्रहण करू द्या. अशाच विचारांसाठी आपली मनं खुली ठेवा. दुबळे आणि पंगू बनवणाऱ्या विचारांसाठी नाही.

0: रूपा तुझं गंगावत किती मस्त आहे, केस चक्क ओरिजिनल वाटतात.
1: बावलटच आहेस, माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहेत.
0: काय
1: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
0: कचसन?
1: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
2: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
3: रसिक श्रोते हो, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक संध्या पाटील यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि रसिक हो आता आकाशवाणी सांगली केंद्र प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
4: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनी 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
5: श्रोतेहो, उद्योग जगत या कार्यक्रमात आज सकाळी आपण ऐकणार आहात इमारतींचा पुनर्विकास आणि मालकी हक्क हस्तांतरणाची प्रक्रिया याविषयी बांधकाम व्यावसायिक विकास लागू यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:30

मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात. श्रोतेहो हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता. या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. जरूर ऐका कार्यक्रम मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: कोट्यावधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.
2: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीत टिकले.
3: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
2: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
3: आता मी पण घेते.
4: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. चाकण भोसरी औद्योगिक पट्ट्यात 2320 कोटींहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे अडकलेल्या पर्यटकांमध्ये शेकडो भारतीयांचा समावेश. राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी. आणि श्रीलंकेला फॉलो ऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. आज सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील युवकांशी खेलो इंडिया डायलॉगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचा हा भाग असून माय भारतच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 1600 ठिकाणांवरील 8 लाखांहून अधिक युवकांना ते संबोधित करणार आहेत. भारताच्या 2036 ऑलिम्पिक यजमानपदाच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर युवकांना देशाच्या क्रीडा वाटचालीच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न या संवादातून केला जाणार आहे. मुंबईत आयआयटी पवई इथं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, तर पुण्यात केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे भुसावळ

0: इथं उपस्थित राहणार आहेत. चाकण भोसरी औद्योगिक पट्ट्यातील 49 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांशी करण्यात आलेल्या सामंजस्य करारातून 2,320,97,00,000 रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीमुळे उत्पादन क्षमता वाढण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन पुणे परिसरातील औद्योगिक तिला बळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी उद्योगांच्या विकासात एमएसएमई क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचं मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती तसंच तक्रार निवारण कक्ष कामकाजाचा आढावा घेतला. डिजिटल अरेस्टसारखा कोणताही प्रकार अस्तित्वात नसून सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तातडीनं 1930 या क्रमांकावर तत्काळ संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. महाराष्ट्र सायबरच्या वतीनं मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल अरेस्ट या सायबर जनजागृती लघुपटाचं आणि महाराष्ट्र सायबर अँथमचं लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. सायबर फसवणुकीनंतरचे सुरुवातीचे काही तास अत्यंत महत्वाचे असून या काळात तक्रार नोंदवल्यास फसवणुकीची रक्कम रोखण्याची किंवा परत मिळवण्याची शक्यता अधिक असते. याबाबत अधिक माहिती देताना फडणवीस म्हणाले,
1: याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की चांगल्या पद्धतीने आपण पैसे लोकांचे वापस करतो तरी आज लोक रिपोर्ट करायला इतका काळ लावतात. अनेक केसेसमध्ये 3-3 दिवसांनी लोक रिपोर्ट करतात, काही केसेसमध्ये 15 दिवसांनी करतात आणि मग त्यांचे 10-12% पैसे रिकव्हर होत नाही. कारण त्या पैशाची अशी विल्हेवाट लागलेली असते की ते परत येत नाही. म्हणून लोकांमधला भय दूर करून संपर्क तुम्ही त्वरित करा. काही असलं तरी त्यांनी त्याच्यावर कॉल केला पाहिजे. लोकांना एक फिलिंग आपल्याला देता आला पाहिजे. जसं आता खूप चांगला सायबर एजंट आपण तयार केलेला आहे, बॉट तयार केला आहे की जो लोकांशी चर्चा करेल. सो लोकांना या नंबरवर फोन करायला केले पाहिजे आणि संकोच वाटला नाही पाहिजे.
0: यावेळी राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी आणि सायबर अँथम मध्ये सहभागी झालेले चित्रपट कलाकार उपस्थित होते. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या अनुषंगानं शासनाच्या शालेय शिक्षण विभागानं 2 संस्थांशी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आले आहे. या तपासणीत दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत हा करार करण्यात आला. या माध्यमातून 20,00,000 विद्यार्थ्यांच्या डोळ्याची तपासणी करण्यासाठी विशेष प्रकल्प राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकंदर 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अनाथ तसंच दिव्यांग मुली आणि महिला स्वच्छता कर्मचारी यासह विविध क्षेत्रातील महिलांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना काल रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली. रक्षाबंधन हा समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा पवित्र सण आहे. समाजाच्या विविध स्तरावर उल्लेखनीय योगदान देत असलेल्या महिला तसंच मुलींबरोबर यंदा रक्षाबंधन केल्यानं आनंद झाल्याची भावना राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. संपूर्ण राज्यभर प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद उन नबीचा सण उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुस्लिम धर्मीयांनी ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण केलं. सांगली, मिरज, नागपूर, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर आणि बीड इथं मुस्लिम समाजाच्या वतीनं भव्य मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर लातूर इथं यानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कांदा दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफनं खरेदी केलेला सुमारे 450 मेट्रिक टन कांदा काल नाशिक जिल्ह्यातील लासरगाव इथून विशेष रेल्वेनं दिल्लीला रवाना झाला. केंद्र शासनाच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं शहरी भागातील ग्राहकांना रास्त दरात कांदे उपलब्ध करून देण्यासाठी ही व्यवस्था

व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान बाजारात सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार बाजारात कांदा आणत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर ही रेल्वे रवाना झाली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात 80% मदत दिली जाणार आहे. एक वर्ष कालावधीचे 2 पदविका अभ्यासक्रम आणि 6 महिने कालावधीच्या 4 प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. अमरावती इथं अलीकडेच घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी काल कुडाळ इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थितीतील तयारीचा आढावा घेतला. अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, विद्युत व्यवस्था, ऑक्सिजन सुविधा तसंच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली. पुणे पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला सुमारे

0: इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थितीतील तयारीचा आढावा घेतला. अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, विद्युत व्यवस्था, ऑक्सिजन सुविधा तसंच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली. पुणे पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला सुमारे 4,12,00,000 रुपये किमतीचा सुमारे 455 किलो अंमली पदार्थांचा साठा रांजणगाव एमआयडीसीतील शासन नियुक्त कारखान्यात कायदेशीर प्रक्रियेद्वारे नष्ट केला. 23 पोलीस ठाण्यातील 123 एनडीपीएस गुन्ह्यांमध्ये जप्त गांजा, एमडी, हेरोईन, चरस यांचा यामध्ये समावेश आहे. केंद्राच्या ड्रगमुक्त भारत अभियानांतर्गत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नेपाळमध्ये काल आलेल्या भीषण पुरात सुमारे 160 लोकांचा मृत्यू झाला असून 133 भारतीय नागरिकांसह 750+ अधिक लोक बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना तातडीनं आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं विशेष लिंक उपलब्ध केली आहे. तसंच अधिक माहितीसाठी 1077 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन प्राधिकरणानं केलं आहे. दरम्यान कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले राज्यातले 4 नागरिक तिबेटमधील जिलोंग अर्थात केरुंग शहरात अडकले असून त्यातील 2 महिलांची प्रकृती बिघडली आहे. पुरामुळे नेपाळ सीमेवरील इमिग्रेशन कार्यालय वाहून गेल्यानं नेपाळमध्ये जाणारा रस्ता बंद झाला आहे. क्रिकेट. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या काल चौथ्या दिवसाखेर श्रीलंका संघाच्या दुसऱ्या डावात 6,229 धावा झाल्या आहेत. पासुंदी सूर्या बंडारानं 92 तर कामिंदू मेंडिसनं 55 धावा केल्या. फॉलोनंतर श्रीलंकेकडे 16 धावांची आघाडी आहे. तत्पूर्वी यजमान संघाचा पहिला डाव 290 धावांवर संपुष्टात आला. आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 युवकांना संबोधित करणार. चाकण भोसरी औद्योगिक पट्ट्यात 2,320 कोटींहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे अडकलेल्या पर्यटकांमध्ये शेकडो भारतीयांचा समावेश. राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी. आणि श्रीलंकेला फॉलोअन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 35 सेकंद झाली आहेत. एक गाणी ताजेतवाने.

विभावरी जोशी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत नीला सत्यनारायण यांचं होतं तर संगीत नीला आकाश यांनी दिलं होतं. एक गाणी ताजे दवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. श्रोते होत ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, उत्तम आरोग्य ही आपली खरी संपत्ती आहे. मात्र काही आजार हे आपल्याला अनुवंशिकतेमुळे होतात. या आजारांची माहिती वेळेवर झाली तर नियोजन करणं सोपं जातं. असाच एक आजार म्हणजे सिकल सेल. केंद्र आणि राज्य शासनानं सिकल सेल मुक्त भारत करण्याचं ध्येय समोर ठेवलं आहे आणि याच अनुषंगानं चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलं आहे आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड यांना. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. एक अत्यंत महत्वाचा विषय सिकल सेल. या आजाराविषयी जनजागृती

0: माहिती होणं, लोकांना माहीत होणं फार गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन. नेमकं आपण काय सांगाल की सिकल सेल हा आजार नेमका काय आहे?
1: मॅडम, सिकल सेल हा एक अनुवंशिक आजार आहे. हा आजार जो त्यांच्या पालकांपासून त्यांच्या होणाऱ्या अपत्यांना हा आजार होतो. आणि त्या ठिकाणी अनुवंशिकता म्हणजे सांगायचं झालं तर हा जीन्समध्ये तो डिफेक्ट असतो आणि तो पुढच्या पिढ्यांना तो त्या ठिकाणी ट्रान्सफर होतो. तर या ठिकाणी असं ऑब्झर्वेशन आहे की जर समजा दोन पालक हे वाहक असतील, सिकल सेल आजाराने वाहक असतील, तर त्यामध्ये 25% शक्यता असते की त्यांच्या मुलांना तो आजार होईल. आणि त्यापैकी 50% जे मुलं असतात, अपत्य असतात, त्यांना ते वाहक म्हणून जन्माला येऊ शकतात आणि 25% नॉर्मल असू शकतात. असं एक जनरल एक स्टॅटिस्टिकल ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे अनुवंशिक आजार असल्यामुळे यामध्ये त्याला प्रिव्हेंशन हाच त्याच्यामध्ये मुख्य त्याच्यामध्ये उपचार आहे.
0: अनुवंशिक आपण सिकल सेलला म्हणतात की अनुवंशिक आहे, तर नेमका अगदी सविस्तर खोलात जाऊन याचा अर्थ शोधायचा झाला तर नेमका काय आहे? म्हणजे आई वडिलांना असला तर तो मुलांना होणारच की कसं काय?
1: यामध्ये आई आणि वडील दोघे जर वाहक असतील तर त्यामध्ये मुलांना हा आजार होऊ शकतो, त्याची शक्यता असते. पण जर का समजा एक पालक वाहक असेल आणि एक नॉर्मल असेल तर मग त्यांचं जे मूल असतं किंवा अपत्य असतं ते वाहक म्हणून जन्माला येऊ शकतं.
0: पण नेमका हा आजार आहे काय?
1: या ठिकाणी सिकल सेल जो आजार आहे हा आपल्या तांबड्या पेशींचा त्या ठिकाणी मुख्यतः आजार आहे. तर या ठिकाणी तांबड्या पेशींचा जो आकार असतो तो त्या ठिकाणी कोयत्याप्रमाणे होतो. तांबड्या पेशींचा आकार युजली गोल असतो आणि प्रवाहामध्ये अडचणी निर्माण होत नाहीत. पण जेव्हा याचा आकार कोयत्याप्रमाणे होतो त्या ठिकाणी मग रक्तवाहिन्यांमधून हे जेव्हा हे रक्तपेशी जातात तर त्या ठिकाणी त्या अडथळा निर्माण करू शकतात, त्याचे क्लॉट्स तयार होतात आणि मग त्या ठिकाणी जी लक्षणं असतात मुळात की बाबा हातपाय दुखणे, सांधे दुखी, हे अशी जी लक्षणं आजारामध्ये दिसून येतात ती प्रामुख्याने त्याच्यामुळे असतात.
0: आपल्या महाराष्ट्राचा जर विचार करायचा झालं तर आपल्या महाराष्ट्रात या सिकल सेल ग्रस्त रुग्णांचं प्रमाण किती आहे?
1: हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. साधारणपणे आपल्या इथे वाहक जे आहेत, सिकल सेल वाहक रुग्ण आपण म्हणूयात, ते साधारणतः 2,04,000 आपल्याकडे नोटिफाईड आहेत आणि आपल्याकडे 27,000 जे आहेत ते सिकल सेल आजाराने बाधित असलेले रुग्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि याचं प्रमाण जे आहे ते प्रामुख्याने जे 21 जिल्हे आहेत आपले आणि त्यामधले 16 जे आहेत ते ट्रायबल जिल्हे आहेत, आदिवासी जिल्हे आपण ज्याला म्हणतो, त्या जिल्ह्यांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं.
0: कुठला आजार होतो तर तो आजार होण्यामागे काहीतरी ठोस कारण असतात की ज्या कारणांमुळे तो आजार होतो रुग्णाला, तर सिकल सेलची कारणं काय आहेत?
1: मुख्यत्वे करून मॅडम मी मगाशी बोललो त्याप्रमाणे हा अनुवंशिक आजार आहे आणि जे जीन्स असतात आपल्या जीन्समध्येच हा आजार त्या ठिकाणी डिफेक्ट असल्यामुळे तो त्या ठिकाणी पालकांकडून तो अपत्यांना पुढच्या पिढीला तो ट्रान्सफर होतो.
0: आता आपण भौगोलिक भाग आणि सामाजिक या दोन्हींचा जर विचार करायचा झाला तर याचं प्रमाण कुठे जास्त आहे?
1: आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर आपले 16 आदिवासी जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यांमध्ये याचं प्रमाण निश्चितपणे आदिवासी बहुल जो जिल्हे आहेत त्या ठिकाणी त्या तालुक्यांमध्ये जास्त दिसून येतो.
0: आपल्याकडे तशी रक्त चाचणी म्हणजे विवाहापूर्वी होणं तसं गरजेचं असतं पण ती कितपत होते हाही एक प्रश्न आहे. तर विवाहापूर्वीची रक्त चाचणी दोघांचीही आणि गर्भधारणा जी होते तर त्यापूर्वीची रक्त चाचणी याच्या महत्वाविषयी तुम्ही काय सांगाल सिकल सेलच्या बाबतीत?
1: नक्कीच, याच्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन, मी तर म्हणेल की समुपदेशन ही महत्वाचं आहे आणि विवाहपूर्व चाचणी या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत की आपण त्या माध्यमातून आपण जे विवाहयोग्य जोडपी आहेत त्या दोघांची जर आपण चाचणी केली आणि आपलं जर असं लक्षात आलं की हे दोन्ही नॉर्मल आहेत, त्यांना सिकल सेल टेस्ट जी असते आपली ती जर निगेटिव्ह आली तर मग ते विवाह योग्य जोडपी आपण त्याला म्हणू शकतो. पण समजा जर का दोन्ही वाहक असतील, टेस्टिंग मध्ये असं लक्षात आलं आपल्या की सिकल सेल वाहक आहेत, तर मग अशा वेळी आपण त्यांच्या लग्नाला म्हणजे त्यांच्या पालकांना समुपदेशन करून आपण सांगू शकतो की बाबा यांचं जर दोन्ही वाहक आहेत त्यामुळे यांचं जर लग्न झालं तर पुढे होणाऱ्या अपत्यांना हे आजारी बाल किंवा मूळ जन्माला येऊ शकतं, त्यामुळे ते टाळता येऊ शकतं आपल्याला. हा त्या टेस्टिंगचा काउन्सिलिंगचा त्याच्यामध्ये फायदा आहे.
0: एक संपूर्ण कुटुंब असतं आणि कुटुंबात एखाद्याला सिकल सेल हा आजार झालेला आहे तर मग बाकीच्या कुटुंबाला धोका आहे का?
1: नाही, आता हा आजार तसा म्हणजे स्पर्श केल्याने किंवा आता सोबत बसल्याने असं पसरत नाही. हा संसर्ग

0: आजार नाही आहे, हा आजार अनुवंशिक आहे. त्यामुळे एका कुटुंबात एखाद्या व्यक्तीला असेल तर तो अनुवंशिक मार्गाने म्हणजे लग्नानंतर होणाऱ्या आपत्त्यांना आणि त्याच्या जोडीदाराचं स्टेटस काय आहे त्यावर ते अवलंबून आहे.
1: अच्छा, म्हणजे जोडीदाराला देखील असेल तर मग पुढे ते जाण्याची शक्यता.
0: मी मगाशी बोललो त्याप्रमाणे की जर आई आणि वडील ते दोघंही वाहक असतील तर त्यांच्या मुलांना 25% मुलांना सिकलसेल आजार होऊ शकतो आणि 50% मुलं हे वाहक असू शकतात.
1: डॉक्टर, अनेकदा असं लक्षात येतं की आजार आहेत हेच मुळात फार उशिरा लक्षात येतं, तर मग ते लक्षात येण्यासाठीची म्हणून काही नक्कीच आजाराच्या प्रत्येक तो दाखवत असतो, मी तुमच्या शरीरात आहे ही माझी लक्षणं आहेत. तर नेमकी लक्षणं काय आहे या आजाराची आणि जे बालवयात किंवा लहान वयातली मुलं आहेत त्यांची लक्षणं आणि जे प्रौढ आहेत त्यांची लक्षणं ही सारखीच आहेत की वेगवेगळी असतात?
0: मुख्यत्वे करून म्हणजे याच्यामध्ये रक्तक्षय होतो. सिकलसेल जो आजार आहे हा रक्तक्षय आहे, अॅनिमिया म्हणजे. तर त्या ठिकाणी मग थकवा येणे, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो, किंवा ह्या सिकलसेलमध्ये पर्टिक्युलरली हातपाय दुखणे, सांधे दुखी, ह्या अशा प्रकारची लक्षणं प्रामुख्याने दिसून येतात. हे व्यक्ती लवकर थकतात म्हणजे एक्झॉस्ट होणे ज्याला म्हणतो आपण, काम करत असताना कुठलंही श्रमाचं अतिश्रमाचं काम असेल त्यावेळी त्यांना जास्त थकवा येतो. त्यानंतर थंडीच्या जेव्हा कालावधी असतो त्यावेळी ह्यांना जास्त त्रास होतो, मुळात सांधे दुखी, हातपाय दुखणे वगैरे हे एक त्याच्यामध्ये लक्षण प्रामुख्याने दिसून येतं.
1: साधारणतः रक्तस्राव, संसर्ग, थकणं, तर याविषयी तुम्ही काय सांगाल? सिकलसेलचा रोल यामध्ये किती मोठा आहे?
0: रक्तस्राव त्यामध्ये मॅडम ह्या ठिकाणी कसं आहे की ह्या आजारामध्ये मुळात गुठळ्या निर्माण होतात, म्हणजे ह्या कोयत्याप्रमाणे रक्तपेशी झाल्यामुळे त्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये पुढे जाऊन अडकतात, त्याचे क्लॉट्स तयार होतात, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना त्रास होतो, म्हणजे पेन होतं किंवा सांधे दुखी होते किंवा काही ठिकाणी त्यांना मग ते ब्लिडिंग सुद्धा होतं, अशा प्रकारे ही लक्षणं आढळून येतात.
1: नक्कीच, आणि याचा एक संपूर्ण त्यांच्या जीवनावरती कुठेतरी प्रभाव होत असेल नाही का? म्हणजे त्या रुग्णाला जर हा आजार झाला तर त्याचं शिक्षण म्हणा किंवा सामाजिक जीवन म्हणा यावर प्रभाव हा जाणवतो का, आणि जाणवत असल्यास कशा पद्धतीने?
0: नक्कीच, आता ह्या आजाराचे जे रुग्ण असतात त्या आजाराने बाधित असलेले त्यांना थोडे लिमिटेशन येतातच, त्यांना काम करताना म्हणजे हार्ड वर्क करू शकत नाहीत, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन असतं कारण रक्तक्षय असल्यामुळे, थकवा लवकर येतो, एक प्रकारे एक डिसेबिलिटी आपण म्हणू. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यांना एक निर्णय घेतलेला आहे की बाबा यांना मदत कशी करायची, तर मग यांना काही स्कीम्सच्या माध्यमातून आपण त्यांना योजनेच्या माध्यमातून आपण त्यांना लाभ पण देत असतो. जसं की त्यांना आता बसचा पास आपण अवेलेबल करून देतो विद्यार्थ्यांना वगैरे, याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना ज्या विविध आर्थिक लाभाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये देखील आपण घेतलेलं आहे. यांना अपंग प्रमाणपत्र सुद्धा शासनामार्फत त्या ठिकाणी देण्याची सोय केलेली आहे की जेणेकरून त्यांना मग कॉलेजच्या ऍडमिशन्समध्ये किंवा शासकीय सेवेमध्ये कुठे त्यांना लाभ मिळावा ह्याची सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. दिव्यांग प्रमाणपत्र आपण जे म्हणतो ते त्यांना दिलं जातं.
1: आता दिव्यांग हे शारीरिक जर काही व्यंग असेल तर ते अगदी नजरेत दिसून येतं, पण यात मध्ये मात्र ती केस थोडी वेगळी.
0: आजाराचं जर निदान एकदा झालं तर त्यांना आपण ते दिव्यांग प्रमाणपत्र देतो.
1: आता आपण म्हणालात की निदान एकदा झालं तर ते दिव्यांग प्रमाणपत्र मिळतं, तर मग या आजाराचं निदान नेमकं कसं होतं?
0: खरोखर हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की याच्यामध्ये आपल्या ज्या सर्व आरोग्य संस्था आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामधल्या, तर त्या ठिकाणी अगदी उपकेंद्र स्तर, प्राथमिक आरोग्य केंद्र, आपले विविध रुग्णालय, आपल्याकडे 512 हॉस्पिटल्स आहेत विभागामध्ये, तर ह्या सर्व रुग्णालयांमध्ये त्या ठिकाणी एक सोल्युबिलिटी चाचणी असते, सिम्पल टेस्ट आहे ती. त्या ठिकाणी आमचे जे एन एम ताई असतात त्यांच्या लेवलवरती केली जाते, उपकेंद्र स्तरावर, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर, आणि इवन आमच्या राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम आहे त्यामध्ये आपल्या टीम्स असतात, त्या शाळांना जाऊन भेटी देतात, तिथे मुलांची तपासणी करतात, तर त्या टीमच्या माध्यमातून सुद्धा ह्या मुलांच्या चाचण्या त्या केल्या जातात. तर हे सोल्युबिलिटी टेस्ट या ठिकाणी पर्टिक्युलरली ह्या ज्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये आम्ही ते प्रत्येक नागरिकाची त्या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे विभागाच्या माध्यमातून. आणि ही सोल्युबिलिटी टेस्ट ही प्राथमिक चाचणी आहे, ही जर पॉझिटिव्ह आली तर त्याच्या पुढची टेस्ट HPLC टेस्ट असते ती आपण त्या ठिकाणी करतो, ती देखील आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयांमध्ये ती केली जाते. मग ती कन्फर्मेटरी टेस्ट असते, म्हणजे ती HPLC टेस्ट एकदा झाली की त्या ठिकाणी त्याचं निदान होतं आणि मग त्यानुसार त्या रुग्णाला मग आवश्यक ते उपचार त्या ठिकाणी देण्यात येतात.

करते हो दिलखुलास कार्यक्रमातन सिकल सेल या विषयाच्या अनुषंगानं माहिती आपण जाणून घेत आहोत, परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेत आहे. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.
1: मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात. श्रोतेहो हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता. या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. जरूर ऐका कार्यक्रम मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
0: प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
3: खर तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनात बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91, 1-800-267-79-91, 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासून आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
4: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट जर आपण अपलोड करायला सांगतो त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीत. नाही ते

0: ओके.
1: या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साइट्स वर किंवा ऑनलाइन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991, वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: 7:45 होत आहेत. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
5: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आपण या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण हा कार्यक्रम असाच ऐकत रहा आणि डॉक्टर गर्दे तुम्हाला अशाच प्रकारे उत्तमोत्तम सल्ला या कार्यक्रमातून देत राहतील. आजही डॉक्टर गर्दे कार्यक्रमात आले आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
7: नमस्कार मॅडम.
6: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण डोळ्यांसाठी पंचकर्म आणि आयुर्वेद याविषयीची माहिती घेत होतो, याच विषयीची माहिती या भागातही आम्हाला अजून जाणून घ्यायची आहे. तर डोळ्यांसाठी पंचकर्माचा कसा उपयोग होतो याची माहिती आता द्याल का?
7: हो, गेले 2 भाग आपण वमन आणि बस्ती बघितलं. खरं तर वमनाचा फायदा जसं मागच्या भागात सांगितलं की सर्दीसारखे विकार आहेत आणि मग रातांदळेपणासारखे विकार आले तर त्याला वमनाचा फायदा खूप चांगला होतो. तसाच आहे विरेचनाचा. खरं तर विरेचन म्हणजे काय? तर जुलाब. मी मागच्या भागातही सांगितलं की दोष शरीरातले जवळच्या मार्गानं शरीराच्या बाहेर काढणं म्हणजे शोधन चिकित्सा, म्हणजे वमन विरेचन. आता ह्या विरेचनाचा शरीरावरती किंवा डोळ्यावरती कसा फायदा घेता येईल किंवा कसा फायदा होतो? आयुर्वेदात विरेचन ही गोष्ट जी आहे ती पित्तासाठी सांगून ठेवली. खरं तर मग पित्तामुळे शरीरात काय काय होतं? पित्तामुळे आम्ल पित्त होतं, पित्तामुळे शरीर त्वचा विकार होतात, पित्तामुळे अंगावर रॅशेस यायला लागते, पित्तामुळे केस पांढरे व्हायला लागतात, पित्तामुळे डोळी लाल व्हायला लागतात, पित्तानं पडद्याला सूज येते, पित्तानं नसांना सूज येते, पित्तानं पापण्यांच्या केसांच्या मुळाशी कोंडा व्हायला लागतो, पित्तामुळे पापण्यांना सूज यायला लागते, पित्तामुळे काळ्या बुबुळाला सूज यायला लागते. बरेच प्रकार आहेत पित्तामुळे शुगर, म्हणजे पित्त शुगरचा प्रकार आहे, पित्त प्रमेहाचा प्रकार आहे, किंवा हायपरटेन्शन पित्तामुळे असेल, अशा लोकांना पडद्यावरती पित्तामुळे रक्तस्राव व्हायला लागतो. ह्या सगळ्या केसेसमध्ये आपल्याला त्या विरेचनाचा फायदा आपल्याला पित्त कमी करून तो विकार बरा करण्यासाठी येतो. मग नेमकं काय होतं? हे पित्त ज्यावेळी रक्तात वाढायला लागतं, जसं आपण बीपी म्हणतो, रक्तदाब म्हणतो, याच्यात रक्तातला द्रवगुण वाढला पित्तामुळं की मग प्रेशर वाढतं आणि मग अशा वेळेला आपण त्याला बीपी म्हणतो. तसंच ज्या वेळेला रक्तामध्ये पित्त पराकुटीचं वाढून त्याचं प्रेशर भयंकर वाढल्यामुळं ज्या वेळेला रक्तवाहिन्या तुटायला लागतात त्यावेळेला रक्तस्राव होतो.
6: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्या

0: संपर्क करू शकता। त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात। त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत। संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999।
1: बऱ्याच आपण बघतो की उन्हाळ्यात नाकातनं रक्त येतं किंवा शुगर बीपीच्या पेशंटमध्ये पडद्यावरती रक्तस्राव होतो, तो दुरुस्त करायचा असेल तर पोटातली औषधं ही घ्यावीच लागतात। डोळ्यांची पंचक्रमे ही वेगळी करा ह्याच्यासाठी असतात, पण त्याच्यासोबत विरेचन ही खूप मोठी प्रोसेस आपल्याला करावी लागते, ज्याच्यामध्ये जसं आता वमनाच्या बाबतीत सांगितलं की 7 दिवस पूर्ण अंगात स्नेहस्वेदन, त्यानंतर पोटात जे विकार आहेत म्हणजे शुगर आहे, बीपी आहे किंवा आम्लपित्ताचा विकार आहे किंवा पित्ताची इतर विकार आहेत ज्याचा परिणाम स्वरूप डोळ्यावर परिणाम झाला आहे, त्या विकारानुरूप ते औषध काढून ते तूप सिद्ध करून पहिलं दिलं जातं आणि मग त्यानंतर विरेचनाची प्रोसेस ही केली जाते।
0: डॉक्टर, पंचकर्मातले वमन, विरेचन, नस्य याबद्दलची माहिती आम्हाला जाणून घेण्याची खरंच उत्सुकता आहे, पण ही माहिती आपण जाणून घेणार आहोत एका ब्रेक नंतर। श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता। त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात। त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत। संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999।
1: हे ज्या वेळेला आपण स्नेहस्वेदन करतो त्यानंतर तूप प्यायला देतो, तर सेम प्रोसेस वमनानंतर वमनात करतो, तसं 7 दिवस स्नेहस्वेदन, तूप प्यायला देणं, 8व्या दिवशी विश्रांती, 9व्या दिवशी विरेचन। मग विरेचन वेगवेगळ्या औषधाने केलं जातं, वेगवेगळ्या औषधे त्याच्यासाठी विरेचनासाठी वापरली जातात। काही पित्ताचे आहेत, वातपित्ताचे आहेत, पित्तवाताचे आहेत, ज्याचा विकार आहे त्यानुसार ते आपल्याला विरेचनाची औषधे वापरावी लागतात, जेणेकरून जे शरीरात पित्त साठलंय आणि त्याचा परिणाम रक्तावरती होऊन रक्तस्राव होतोय, ते पित्त जर शरीरातून काढून टाकलं आपण तर मग ते ब्लिडिंगचा प्रश्नच येत नाही। मग आता आपल्याला हे पित्त काढताना आपल्याला काही काळजी घ्यावी लागते का? जसं वमनाच्या बाबतीत सांगितलं तसंच आहे, 7 दिवस स्नेहस्वेदन केल्यानंतर 8व्या दिवशी विश्रांती, 9व्या दिवशी विरेचन झालं की परत 7 दिवस संसर्जन क्रम आहे। 7 दिवसाचा संसर्जन क्रम झाला की नेहमीचा आहार चालू होतो, नेहमीची औषधं चालू होतात आणि आस्ते आस्ते पित्ताचा उद्रेक कमी झाला की तो विकार शांती व्हायला मदत व्हायला लागते। आपल्याला विरेचन जरी केलं तर त्याच्यासोबत आपल्याला इतर डोळ्यांची पंचकर्म, आहाराचं नियोजन आणि पोटातली औषधी घ्यावीच लागतात। फक्त विरेचनाचा फायदा, पराकोटीचं वाढलेलं पित्त एकदम शरीरातनं काढून टाकलं तर जी डागडू जी वारंवार करावी लागते आपल्याला औषधाने, ती करावी लागत नाही। तो विकार बरा करायला बळ मिळतं शरीराला, शरीरातला दोषांचा उद्रेक कमी व्हायला लागतो आणि मग जी शमन चिकित्सा आहे आणि शमन चिकित्सेनंतर जी रसायन चिकित्सा करतो त्याच्यासाठी ह्या विरेचनाचा खूप चांगला फायदा व्हायला लागतो। त्यामुळं हे विरेचन ही खूप मोठी प्रोसेस आहे आणि ती त्यावेळी करणं गरजेची गोष्ट असते।
0: डॉक्टर, आपण खूपच चांगली माहिती देत आहात, पण ही माहिती अजूनही जाणून घ्यायची एका ब्रेक नंतर। श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता। त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात। त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत। संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999।
1: हे जे विरेचन आहे, हे विरेचन डोळ्यांच्या कोणकोणत्या विकारात आपल्याला वापरता येतं? जसं मी मागे सांगितलं की रेटिनल ब्लीडिंग आहे, त्याला आयुर्वेदात काय होतं, कुठेही रक्तस्राव झाला की त्याला रक्तपित्त असं म्हणायची पद्धत आहे किंवा रक्तपित्त म्हटलं जातं। त्याची ट्रीटमेंट आहे जी आहे ना, आपल्याला ऊर्ध्वग रक्तपित्त असेल म्हणजे छातीच्या वरती रक्तस्राव कुठेही झाला असेल इंटरनल, तर त्याला विरेचन द्यायची पद्धत आहे। तर खाली रक्तस्राव झाला असेल बिंबीच्या खाली किंवा बिंबीच्या सन्निध किंवा इंटरनल खाली, तर त्याला वमन करायची पद्धत आहे। तसं ज्या वेळेला छातीच्या वरती रक्तस्राव इंटरनल होत असेल म्हणजे डोळ्यावर पडद्यावरती रक्तस्राव झाला आहे, मेंदूत रक्तस्राव झाला आहे, पित्तामुळे पडद्याला सूज आलेली आहे, पित्तामुळे नसांना सूज आलेली आहे, पित्तामुळे डोळ्याची लाली वारंवार येत असेल, पित्ता

0: डोळ्याच्या पापण्यांच्या मुळाशी कोंडा होत असेल, पित्तामुळं अचानक दृष्टी कमी झाली असेल, ह्या सगळ्या विकारांमध्ये आपल्याला पित्तासाठी, त्या रक्तासाठी, रक्तशुद्धीसाठी आपल्याला हे विरेचन ही पंचकर्मातली प्रोसेस करून घेणं क्रमप्राप्त आहे. बऱ्याचदा नित्यविरेचन म्हणून एक कन्सेप्ट असते, एका बाजूला ब्रह्म विरेचन हे करून घेतलं जातं, नंतर अशा रक्तपित्ताच्या पेशंटमध्ये नित्याने विरेचनाचं एक औषध दिलं जातं जेणेकरून ते पित्त रोजच्या रोज मला वाटे बाहेर पडेल आणि शरीर निर्दोष राहील आणि भविष्यात तुमच्या डोळ्यावरती, डोळ्याच्या पडद्यावरती, नसांवरती किंवा मेंदूवरती, कानावरती पित्ताचा कोणताही परिणाम होणार नाही आणि त्या रक्तपित्तासारखी लक्षणं येऊन तो अवयव किंवा त्या अवयवाची क्रिया कायमस्वरूपी हानी होणार नाही. म्हणून आयुर्वेदानं रक्तपित्तासाठी, इंटरनल ब्लीडिंगसाठी किंवा पित्तविकारासाठी विरेचन ही एक लोकांना दिलेली देणगी आहे. त्यामुळं खरं तर पित्तविकारांसाठी योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानं नाडी परीक्षण करून योग्य वेळी विरेचन करून घेणं तितकंच गरजेचं आहे. जर विरेचन योग्य वेळी केलं तर पित्तामुळं येणारं अंधत्व आपल्याला कायमस्वरूपी टाळता येऊ शकतं.
1: तर डॉक्टर, या भागामध्ये आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर पंचकर्माचं महत्व काय याविषयीची खूप चांगली माहिती दिलीत, विस्तृत माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. पण या विषयावरची आणखीनही काही माहिती आम्हाला जाणून घ्यायची, ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
3: रूपा, तुझं गंगावत किती मस्त आहे, केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
4: बावलेटच आहेस, माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहे.
3: काय
4: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
3: कचसन?
4: कचसन, केसांवरचं एक अप्रतिम औषध.
5: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
6: बाळे, तोंड शिवल्यागत का बंधाय?
7: दाढ लावून खालिया मंजन लावून बसलोय.
6: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
7: वय, दातासाठी एक नंबर.
8: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतात. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी सविता मुसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. नेपाळमधील प्रलयंकारी पुरात सुमारे 160 जणांचा मृत्यू, अनेक पर्यटक बेपत्ता, भारताकडून मदत रवाना. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणण्यास सुरुवात आणि श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील युवकांशी खेलो इंडिया डायलॉगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचा हा भाग असून माय भारतच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 1,600 ठिकाणांवरील 8 लाखांहून अधिक युवकांना ते संबोधित करणार आहेत. भारताच्या 2036 ऑलिम्पिक यजमानपदाच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर युवकांना देशाच्या क्रीडा वाटचालीच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न या संवादातून केला जाणार आहे. युवा संवादमध्ये भारतीय क्रीडा परिसंस्था बळकट करणं, 2036 ऑलिम्पिकसाठी प्रतिभावंत खेळाडू घडवणं, युवा नेतृत्व आणि स्वयंसेवा, नागरिकांची जबाबदारी आणि कौशल्य विकास तसंच नशामुक्त युवा या विषयांवर चर्चा होणार आहे. मुंबईतल्या पवई आयआयटी इथं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी तर पुण्यात केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे भुसावळ इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नेपाळमधील रसुआ जिल्हा आणि सभोवतालच्या परिसरात काल आलेल्या भीषण पुरात सुमारे 160 लोकांचा मृत्यू झाला असून 133 भारतीय नागरिकांसह 750हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या भारतीयांमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या किमान 50 यात्रेकरूंचा समावेश आहे. तिबेटमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे आलेल्या या पुरामुळे अनेक शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी दिली. पूरग्रस्त भागातील विविध ठिकाणांहून सुमारे 100 लोकांची सुटका करण्यात आली असून

त्यापैकी 30 जणांवर काठमांडू इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी चर्चा करून सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिलं. या मदतीबद्दल नेपाळच्या पंतप्रधानांनी मोदींचे आभार मानले आहेत. पूरग्रस्तांसाठी भारतानं आतापर्यंत 10 टन मदत साहित्य पाठवलं आहे. काठमांडू इथल्या भारतीय दूतावासानं तसंच बीजिंगमधील दूतावासानं भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आणि माहितीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. उत्तर प्रदेश, केरळ, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनीही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. नेपाळमधील पुरात झालेल्या प्रचंड हानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी नेपाळच्या जनतेप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. या कठीण काळात भारत मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करण्यासाठी नेपाळच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे गंडकी आणि नारायणी नद्यांमधील पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यानं उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नेपाळ सीमेलगतच्या भागांमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. कांद्याच्या वाढलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्यानं कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. 2025-26 या वर्षासाठी कांद्याचं अंदाजित उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातील या कांद्याची राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ अर्थात नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भंडारच्या केंद्रांमधून 35 रुपये प्रति किलो दरानं विक्री करण्यात येईल. दरम्यान कांदा दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफनं खरेदी केलेला सुमारे 450 मेट्रिक टन कांदा काल नाशिक जिल्ह्यातील नासलगाव इथून विशेष रेल्वेनं दिल्लीला रवाना झाला. बाजारात सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार बाजारात कांदा आणत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं नाशिक इथं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर ही रेल्वे रवाना झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशातील सर्वाधिक वर्दळीच्या 7 रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. यात दिल्ली हावडा, हावडा चेन्नई, चेन्नई मुंबई, मुंबई दिल्ली, दिल्ली चेन्नई, मुंबई हावडा आणि दिल्ली गुवाहाटी या 7 मार्गांचा समावेश असून त्यांची एकंदर लांबी सुमारे 11,000 किलोमीटर आहे. या मार्गांच्या विस्तारामुळे संपूर्ण रेल्वे जाळ्याची क्षमता वाढण्यास मदत होईल आणि भविष्यातील प्रवासी आणि माल वाहतुकीच्या वाढीला चालना मिळेल. वाहतूक खर्चात कपात होऊन प्रदूषणात घट होईल, त्यामुळे या मार्गांचा विस्तार आवश्यक असल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे. ट्रम्प प्रशासनानं जगभरातील सर्व स्थलांतरित अर्थात इमिग्रंट व्हिसा अर्जांना स्थगिती दिली आहे. अमेरिकेनं बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधी देखील कारवाई सुरू केली असून ग्रीन कार्ड जारी करण्याचे नियमही कडक केले आहेत. भारत आणि चीननं सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या आणि द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. सीमा प्रश्नासंदर्भात भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींदरम्यान चर्चेची 25वी फेरी काल बीजिंगमध्ये पार पडली. चीनचे विशेष प्रतिनिधी आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आयोगाच्या कार्यालयाचे संचालक वांग यी आणि भारताचे विशेष प्रतिनिधी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी भारत चीन सीमा प्रश्नावर सखोल चर्चा केली. या बैठकीत 8 मुद्द्यांवर एकमत झालं तसंच सीमावर्ती भागात संवाद, शांतता, सल्लामसलत आणि सहकार्य यांवर आधारित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशानं सीमा व्यापार, तीर्थयात्रा आणि इतर क्षेत्रांमधील देवाणघेवाण आणि सहकार्य अधिक दृढ करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानच्या द्विपक्षीय नागरी अणु सहकार्यातील घडामोडी आणि या क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली.

0: अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती यांनी काल वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे ऊर्जामंत्री ख्रिस राईस यांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या समुद्रावरील उपयोगांसाठी अणुतंत्रज्ञान परवाना या उपक्रमाच्या प्रारंभापूर्वी ही भेट महत्वाची मानली जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत उच्च शिक्षण विभाग तसंच शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आणि सुरू असलेल्या उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. केरळमध्ये काल थिरुओणम सण उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. यानिमित्त केरळमध्ये पर्यटन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलाद उन नबीचा सण काल उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात देशभरात साजरा करण्यात आला. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबोत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. फॉलोऑन मिळाल्यानंतर काल चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावात केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव 290 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळाल्यामुळे भारतानं श्रीलंकेला फॉलोऑन दिला. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात उत्तरेकडील राज्य, केरळ, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुदुचेरी आणि ईशान्येकडील भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. नेपाळमधील प्रलयंकारी पुरात सुमारे 160 जणांचा मृत्यू, अनेक पर्यटक बेपत्ता, भारताकडून मदत रवाना. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणण्यास सुरुवात आणि श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्झवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर, न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।

हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. जगात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला अगदी मनापासून वाटत असतं आपलं हित व्हावं, कल्याण व्हावं, भलं व्हावं, आपल्याला सुख शांती समाधान आनंद मिळावा. जमल्यास देवाचा साक्षात्कार व्हावा, यश मिळावं असं प्रत्येकाला मनापासून वाटत असतं. परंतु त्याच्या वाट्याला दुःख, अपयश, अपकीर्ती वगैरे नको त्या गोष्टी येतात. त्याचं कारण जीवनविद्या असं सांगते, जीवन जगणं ही एक कला आहे आणि ती हस्तगत केल्याशिवाय माणसाला जीवनामध्ये सुख शांती समाधान यश मिळणं शक्य नाही. जीवनविद्येच्या या सिद्धांताप्रमाणे मानवी जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान जर कशाला असेल तर ते विचारांना, किंवा आपण ज्याला चिंतन म्हणतो त्याला. जीवनविद्या असं सांगते की जीवनाचं वाळवंट करण्याचं किंवा नंदनवन करण्याचं विलक्षण सामर्थ्य चिंतनामध्ये आहे. चिंतनाचं सामर्थ्य प्रचंड आहे हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आपण तेच तेच विचार मनामध्ये जेव्हा घोळवतो तेव्हा त्याला चिंतन असं म्हणतात. जगातील सर्व लोक चिंता करण्यामध्ये पटाईत आहेत. चिंता करणं हा जवळजवळ सर्वांचाच स्वभाव बनलेला आहे. चिंता करण्याचा जो स्वभाव आहे त्याला अनिष्ट चिंतन असं म्हटलं जातं. आता इष्ट चिंतन कशाला म्हणायचं? चांगले विचार मनात घोळवत ठेवणं याला इष्ट चिंतन असं म्हणतात आणि चांगले विचार मनामध्ये घोळवणं याला जीवनामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. डेल कार्नेजी नावाचा इंग्लिश फिलॉसॉफर असं म्हणतो, द ग्रेटेस्ट प्रॉब्लेम, इनफॅक्ट द ओनली प्रॉब्लेम यू हॅव टू डील विथ इज चूझिंग द राईट थॉट्स. इफ यू कॅन डू धिस यू विल बी ऑन द हाय रोड फॉर सॉल्विंग ऑल युअर प्रॉब्लेम्स. म्हणजे जीवनामध्ये आपल्या प्रत्येक माणसाच्या समोर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे, किंवा तोच एकमेव प्रश्न आहे, तो म्हणजे चांगले विचार निवडून काढून ते मनामध्ये घोळवणं. पण आज सर्वसाधारणपणे कुणालाच हे जमत नाही. त्याचं कारण असं, अनिष्ट विचार करण्याची सवय, चिंता करण्याची सवय माणसाला लागलेली आहे. पण शुभचिंतन, ईश्वर चिंतन करण्याची सवय माणसाला लागत नाही असा सर्वांचा अनुभव आहे. पण हे जमवून आणल्याशिवाय जमत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. चांगली गोष्ट जमवावी लागते, वाईट गोष्ट जमवावी लागत नाही, ते आपोआप जमते. आणि म्हणून चांगले विचार मनामध्ये घोळणं, म्हणजे ज्याला आपण चिंतन असं म्हणतो, ते करणं आवश्यक आहे. आणि हे होण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्याला तशी संगती पाहिजे. वाईट लोकांच्या संगतीमध्ये वाईट विचार येतात तर चांगल्या लोकांच्या संगतीत चांगले विचार येतात. म्हणून माणसानं नेहमी चांगल्या विचारांच्या संगतीत राहिलं पाहिजे, चांगला विचार करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे, चांगल्या विचारांची जोपासना केली पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, ईश्वराचं चिंतन केलं पाहिजे. म्हणजे मनामध्ये सतत चांगले विचार येत राहतात आणि हे चांगले विचार माणसाला जीवनामध्ये सर्व काही चांगलं चांगलं जे आहे ते मिळवून देण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून जीवनविद्या सांगते, विचार हा ईश्वर आहे, विचार हा ईश्वर आहे. फर्स्ट देअर वॉज अ थॉट अँड थॉट वॉज गॉड, असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. विचार हा ईश्वर असल्यामुळं ईश्वरामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती विचारामध्ये सुद्धा आहे. म्हणून आपण तिला विचारशक्ती असं म्हणतो. आता शक्

ती म्हटली की त्यामध्ये दोन्ही सामर्थ्य असतं, चांगलं करण्याचं, वाईट करण्याचं, भलं करण्याचं, वाटोळं करण्याचं. शक्ती म्हटली की दोन्ही आलं. इलेक्ट्रिसिटी ही शक्ती आहे, ती दोन्ही करू शकते, वाईट आणि चांगलं. तसं विचारशक्ती दोन्ही करू शकते. माणसाच्या जवळ ही विचारशक्ती आहे, पण या विचारशक्तीचा वापर कसा करायचा हे माणसाला न कळल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये गोंधळ, वादळ निर्माण झालेलं आहे. म्हणून यासाठी जीवनविद्या असं सांगते की तुम्ही सुंदर विचार करायला शिका, सुंदर विचारांची जोपासना करायला शिका. परमेश्वराची उपासना म्हणजे चांगल्या विचारांची जोपासना, हे पहिलं लक्षात ठेवा. आणि हेच लोकांना ठाऊक नाही. लोक पूजा अर्चा करतात, तीर्थयात्रा करतात, व्रतवैकल्य करतात, उपास तपास करतात, पण विचार वाईट. जीवनविद्या सांगते तुम्ही फक्त चांगला विचार करा, चांगलं शुभचिंतन करा, म्हणजे सर्व काही भलं होईल. यासाठी मग बाकीच्या त्या काही गोष्टी करण्याची गरज नाही. एवढं प्रचंड सामर्थ्य या शुभचिंतनामध्ये आहे. आणि म्हणून हे शुभचिंतन आपण अट्टहासानं केलं पाहिजे. कर आणि पहा म्हणजे कृपा. आम्ही जे सांगतो ते तुम्ही करा आणि काय होतं ते पहा. आम्ही जी विश्व प्रार्थना निर्माण केलेली आहे ती काय आहे ती पहा. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही विश्वप्रार्थना कोणी म्हणावी, त्याला धर्माचं, जातीचं, पंथाचं, वंशाचं, भाषेचं कसलंही बंधन नाही. कोणीही ही प्रार्थना म्हणावी आणि आपलं कल्याण करून घ्यावं. अशी ही विश्वप्रार्थना विश्वकल्याणासाठी आहे हे आपण लक्षात ठेवायचं. जर बारकाईनं तुम्ही ही प्रार्थना बघितलीत तर तुमच्या ध्यानात येईल की या प्रार्थनेमध्ये सुंदर विचार आहेत. इट इज ए गोल्ड माइन ऑफ गोल्डन थॉट्स असं मी तिचं वर्णन करतो. ही प्रार्थना म्हणजे सोन्याची खाण आहे, कारण त्यामध्ये सर्व सोन्याचे विचार भरलेले आहेत. निवड करूनच तुमच्या पुढ्यामध्ये ही प्रार्थना ठेवलेली आहे. तुमचं काम एवढंच की ही प्रार्थना म्हणायची आणि आपलं कल्याण साधायचं. ही प्रार्थना तुम्ही जर म्हटलीत रिकामपणे, मिनिट टू मिनिट, आणि रात्री झोपताना 108 वेळा, अशी ही प्रार्थना करण्याची तुम्ही एकदा सवय केलीत की ही प्रार्थना हळूहळू बहिर्मनातून अंतर्मनात जाईल, कॉन्शियस माइंडमधून सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल. डॉक्टर मर्फी एका ठिकाणी म्हणतात, ॲज सून ॲज युअर सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट एनी थॉट ऑर एनी आयडिया, इट प्रोसीड्स टू पुट इट इन टू अ फॅक्ट. इट युजेस ऑल इट्स माइटी रिसोर्सेस टू दॅट एंड अँड मोबिलायझेस ऑल द मेंटल अँड स्पिरिच्युअल लॉज ऑफ युअर डीपर माइंड. म्हणजे एकदा बहिर्मनातून अंतर्मनामध्ये ही प्रार्थना गेली, चांगले विचार गेले, चांगली सूचना गेली, चांगले संकल्प गेले, आणि ते अंतर्मनानं एकदा पकडले की तुमची जी प्रार्थना किंवा तुमची जी इच्छा ती साकार करण्याचं, फलद्रूप करण्याचं प्रचंड सामर्थ्य या अंतर्मनामध्ये आहे. आणि म्हणून ही प्रार्थना तुम्ही म्हणत राहा. एकदा का तुम्हाला अंतर्मनाचा प्रभाव काय, बहिर्मनाचा प्रभाव काय याचं शास्त्र समजलं, मग या प्रार्थनेचं महत्व तुम्हाला कळेल. आज आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये अनेक लोकांना या प्रार्थनेची अत्यंत उत्तम उत्तम फळं प्राप्त झालेली आहेत. प्रार्थनेचं प्रचंड सामर्थ्य त्यांच्या अनुभवाला आलेलं आहे. अशा या प्रार्थनेनं प्रत्येकाचं कल्याण तर होईलच, कुटुंबाचं, समाजाचं, राष्ट्राचं कल्याण होईल आणि विश्वाचंही कल्याण होईल असं सामर्थ्य या विश्व प्रार्थनेमध्ये आहे. आणि म्हणूनच ही प्रार्थना म्हणून पहा आणि काय होतं त्याचा अनुभव प्रत्यक्षच घ्या. ओम शांती शांती शांती.

आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 8:55 होत आहेत.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहेत नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक बंध प्रेमाचे वंदन सागराला. लेखिका सुचिता लाडे. निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं. संचालन रोहिणी सूर्यवंशी. सादर करते आशिष बेनिश्याम सातपुते.
2: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमा निमित्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रावण महिना निसर्गाच्या हिरव्या शालीनं नटलेला, धरतीवर आनंदाचा वर्षाव करणारा आणि भारतीय संस्कृतीतील अनेक सणांनी उजळलेला या पवित्र महिन्यातील पौर्णिमा महाराष्ट्रासाठी विशेष महत्वाची. याच दिवशी एकीकडे प्रेमाचा धागा मनगटावर बांधला जातो, तर दुसरीकडे श्रीफळ अर्पण करून अथांग सागराला कृतज्ञतेनं वंदन केलं जातं. एक सण रक्षाबंधन, दुसरा नारळ पौर्णिमा, दोन वेगवेगळे उत्सव, पण संदेश मात्र एकच, प्रेम संरक्षण कृतज्ञता आणि निसर्गाशी जपलेलं अतूट नातं. या भावनेचा मागोवा घेणारे आजचे विशेष ध्वनिरूपक बंध प्रेमाचे वंदन सागराला.
3: श्रावण पौर्णिमेची प्रसन्न सकाळ, घरासमोर सुंदर रांगोळी, दारात आंब्याच्या पानांचे तोरण, देवघरात निरंजन तेवत आहे, स्वयंपाकघरातून पुरणाचा सुगंध दरवळत आहे, एका ताटात हळद कुंकू अक्षता राख्या मिठाई, तर दुसऱ्या ताटात नारळ फुले दुर्वा आणि वरुण पूजेचे साहित्य. घरभर उत्सवाची लगबग सुरू आहे.
4: आजी, आज घरात दोन ताट का सजवली आहेत, एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ?
5: अग, आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा.
6: म्हणजे आज सई मला राखी बांधणार आणि बाबा समुद्राला सागराला नारळ अर्पण करणार. वा वा.
5: हो, कारण प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं, नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
4: पण समुद्राला नारळ का अर्पण करतात? तोही देव असतो का ग?
7: राम राम. आज समुद्र किनारी वरुण पूजा आहे, सगळ्या गावाला बोलवायला आलोय.
5: या काका, तुम्हीच सांगा ना मुलांना.
7: बाळांनो, आमच्यासाठी समुद्र म्हणजे देवच, तो आमचा अन्नदाता, आमचा संसार, आमचा जीवनसाथी. 4 महिने पावसाळ्यात आम्ही समुद्रात अजिबात जात नाही, कारण त्या काळात

0: असे अंडी घालतात। निसर्गालाही विश्रांती लागते ना। आणि आज तर नारळी पौर्णिमा आणि या दिवशी आम्ही वरुण देवाची पूजा करून नवीन मासेमारी हंगामाला सुरुवात करतो।
1: म्हणजे तुम्ही आधी समुद्राचे आभार मानता का आणि मग कामाला सुरुवात करता?
0: अगदी तसंच। जे आपल्याला जगवतो त्याला प्रथम वंदन करायचं, हीच तर आमच्या पूर्वजांची शिकवण।
2: किती सुंदर विचार। एका घरात बहीण प्रेमाचा धागा तयार करत आहे, तर दुसरीकडे समुद्र किनारी श्रीफळ सजवले जात आहे। दोन्ही ठिकाणी भावना एकच, कृतज्ञता।

0: मुलांनो, आज तुम्हाला दोन गोष्टी मी सांगणार आहे हा. एक रक्षाबंधनाच्या उगमाची आणि दुसरी नारळी पौर्णिमेच्या परंपरेची. या दोन गोष्टी ऐकल्यावर तुम्हाला कळेल की हे दोन्ही सण वेगळे असले तरी त्यांचा आत्मा मात्र एकच आहे. हा
1: आजी, मग आधी राखीची गोष्ट सांग ना ग.
2: आणि त्यानंतर समुद्राची.
0: हो हो, मग ऐका. हा ही कथा आहे यम आणि यमुनेच्या पवित्र प्रेमाची.
3: श्रोते हो, आता उलगडणार रक्षाबंधनाच्या इतिहासातील सर्वात हृदयस्पर्शी, सर्वात भावस्पर्शी कथा यम आणि यमुना आणि त्याचबरोबर नारळी पौर्णिमेमागील वरुण पूजेची प्राचीन परंपरा क्रमशः.
4: नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन असे दोन उत्सव, एका मनगटावर प्रेमाचा धागा बांधणारा आणि दुसरा अथांग सागराला कृतज्ञतेने वंदन करणारा. या दोन्ही सणांचा उगम वेगळा असला तरी त्यांचा संदेश मात्र एकच, रक्षण आणि कृतज्ञता.
5: लोकपरंपरेनुसार सूर्यदेवाची संताने यम आणि यमुना, यम कर्तव्यनिष्ठ न्यायप्रिय तर यमुना प्रेम माया आणि पावित्र्याचे प्रतीक. यम आपल्या कार्यात इतका व्यस्त होता की बहिणीला भेटायलाही वेळ मिळत नव्हता. मात्र यमुना प्रत्येक नारळी पौर्णिमेला भावाची आतुरतेने वाट पाहत असे.
6: भाऊ, आज तरी येशील ना? ही आरती, हे ताट, ही राखी सगळं तुझ्यासाठी सजवलं आहे बघ.
7: बहीण, आज आलोय, उशीर झाला पण तुझ्या प्रेमाच्या ओढीने आलो.
6: हे तिलक, ही आरती आणि हा प्रेमाचा धागा. तुझं आयुष्य मंगलमय हो, तू सदैव न्यायाचाच मार्ग धरशील ना रे?
7: बहीण, आज मी तुला एक वरदान देतो. जो भाऊ आपल्या बहिणींकडून प्रेमाने रक्षा सूत्र बांधून घेईल, तिचा सन्मान करील, तिच्या सुख दुःखात सदैव सहभागी होईल, त्याला दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि मंगल आशीर्वाद लाभो.
4: अशी लोक परंपरा सांगते आणि तेव्हापासून रक्षाबंधन हा सण फक्त राखी बांधण्याचा न राहता प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचा उत्सव बनला.
1: आजी, किती सुंदर गोष्ट. पण समुद्रालाही अशी एखादी कथा आहे का ग? ती पण सांग ना.
0: अर्थात आहे. जशी बहीण भावासाठी प्रार्थना करते तशीच समुद्रावर जगणारी माणसं समुद्रासाठी प्रार्थना करतात.
5: ऋग्वेदात जलतत्वाचे अधिपती म्हणून वरुण देवाचा उल्लेख आढळतो. समुद्र भारतीय संस्कृतीत केवळ जलसाठा नाही, तो जीवनाचा स्रोत आहे. पूर्वी व्यापारी, नाविक आणि कोळी समाज दीर्घ समुद्र प्रवासाला निघण्यापूर्वी वरुण देवाची पूजा करत.
8: मंडळी, पूजेची वेळ झाली, होड्या सजल्या, जाळी तयार झाली, पण वरुण देवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय एकही होडी समुद्रात उतरणार नाही.
9: हा श्रीफळ, ही फुलं, हा हळदी कुंकवाचा मान

0: हे सर्व समुद्र राजासाठी.
1: हे सागर राजा, आमच्या होड्या सुरक्षित ठेव, भरभरून मासेमारी दे, पण तुझ्या प्रत्येक जीवांचंही रक्षण होऊ दे.
2: किती विलक्षण संस्कार. आधी निसर्गाला नमस्कार, मग उपजीविका, आधी कृतज्ञता, मग कर्तव्य.
3: आजी, म्हणजे राखीचा धागा आणि नारळ दोन्ही विश्वासाची प्रतीक आहेत.
4: हो ग, राखी माणसा माणसांमधलं नातं जपते, नारळ माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातं दृढ करतो. दोन्ही शिकवतात बरं का, ज्याच्यावर प्रेम करताना त्याचं रक्षणही करा.
0: एका बाजूला बहिणीच्या डोळ्यात भावासाठी आशीर्वाद आहे, तर दुसऱ्या बाजूला कोळी समाजाच्या उंजळीत समुद्रासाठी कृतज्ञता आहे. दोन परंपरा, दोन संस्कृती, पण एकच भावना.
5: श्रोते हो, पुढल्या भागात महाभारतातील श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची हृदयस्पर्शी कथा, समुद्र किनाऱ्यावरील नारळी पौर्णिमेचा जल्लोष, वरुण पूजेचा विधी आणि कोळी समाजाच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडविणारे प्रसंग अनुभवया बंध प्रेमाचे बंधन सागराला या रूपकातून.
2: श्रावण पौर्णिमेची सकाळ, संपूर्ण किनारा उत्साहाने नटलेला आहे. कोळीवाड्यातील प्रत्येक घरासमोर रांगोळी, होड्या, होड्यांवर रंगीबेरंगी पताका, नवीन जाळी, स्त्रियांच्या हातात पूजेची ताटे आणि प्रत्येकांच्या ओठावर एकच प्रार्थना, हे सागर राजा आमचे रक्षण कर.
6: अरे गण्या, होडीला झेंडा बांधलास का?
7: हो काका, नवीनच जाई ठेवली, आज पहिल्यांदाच समुद्रात उतरणार ना.
8: आधी पूजा मगच मासेमारी, आपल्या वडीलधाऱ्यांनी शिकवलेले नियम कधी मोडायचा नसतो.
3: काका, इतक्या श्रद्धेने पूजा का करता?
6: बाळा, समुद्राला जिंकता येत नाही, त्याचा आदर करावा लागतो. तो कधी शांत तर कधी रौद्र, त्याच्यामुळे आमची चूल पेटते, म्हणूनच आम्ही त्याला देव मानतो.

0: त्या शुभ नारळासोबत समुद्रात अर्पण होतात श्रद्धा, विश्वास आणि हजारो कुटुंबांच्या आशा.
1: ढोलकीचा ठेका, टाळ्यांची साथ, आनंदाने नाचणारा कोळी समाज, हा केवळ उत्सवच नाही तर निसर्गाशी असलेला मैत्रीचा सोहळा आहे.
2: आजी, समुद्राची पूजा पाहिली, आता राखीची अजून एखादी गोष्ट सांग ना. का
3: सांगते हा, महाभारतातील प्रेम, विश्वास आणि सन्मानाची कथा.
0: राजसूर्य यज्ञाचा प्रसंग. श्रीकृष्णांच्या हाताला सुदर्शन चक्रामुळे किरकोळ जखम झाली, रक्त वाहू लागलं. सभेत अनेक वीर होते, पण क्षणाचाही विलंब न करता द्रौपदीनं आपल्या साडीचा पदर फाडला.
4: कृष्णा, ही माझ्या वस्त्राची चिंधी तुमच्या जखमेवर बांधते, रक्त थांबलं पाहिजे.
5: द्रौपदी, हा फक्त वस्त्राचा

तुकडा नाही, हा प्रेमाचा धागा आहे। आज तू माझ्यासाठी जे केलंस त्याचं ऋण मी कधीच विसरणार नाही।

0: काळ पुढे सरकला. हस्तिनापूरच्या राजसभेत द्रौपदीच्या सन्मानावर संकट आलं आणि त्यावेळी श्रीकृष्णांनी तिच्या लज्जेचे रक्षण केले. त्यामुळेच रक्षाबंधनाचा अर्थ केवळ धागा नसून संकटात धावून जाण्याची प्रतिज्ञा असा मानला जातो.
1: म्हणजे राखी फक्त भेट वस्तू देण्याचा सण नाही का?
2: अजिबात नाही बरं का. राखी म्हणजे बहिणीच्या विश्वासाचा मान राखण्याची शपथ
3: आणि नारळी पौर्णिमा निसर्गाचं रक्षण करण्याची.
2: अगदी बरोबर. हा हीच आपल्या संस्कृतीची खरी शिकवण आहे बरं का.
4: एका बाजूला प्रेमाचं रक्षण तर दुसऱ्या बाजूला निसर्गाचं संरक्षण. नारळी पौर्णिमा आपल्याला दोन्हींची आठवण करून देते.
3: श्रोते हो, आता आपल्या ध्वनी रूपकाचा अंतिम टप्पा, सैनिकांना राखी, वृक्ष राखी आणि मानवतेचा संदेश देणारा भव्य समारोप, समुद्र संवर्धन. नारळी पौर्णिमेचा हा मंगल दिवस आपल्याला दोन अमूल्य संस्कार देऊन जातो. एक नात्यांचं रक्षण आणि दुसरा निसर्गाचं जतन. राखीच्या धाग्यात प्रेम आहे तर श्रीफळात कृतज्ञता. दोन्हींचा अर्थ एकच, ज्याच्यावर प्रेम करतो त्याचे संरक्षण करतो.
5: आजी, आज आमच्या शाळेत आम्ही सैनिकांसाठी राख्या बनवल्या.
2: खूप छान ग, खूप छान. सीमेवर उभा असलेला प्रत्येक जवान आपल्या लाखो बहिणींचा भाऊ असतो. त्याच्या मनगटावरची राखी त्याला घरच्या मायेची आठवण करून देते. हा
6: प्रिय बहिणीनो, तुमच्या राख्या आमच्या मनगटावर नसतात तर त्या आमच्या हृदयात असतात. देशाच्या रक्षणाची आमची शपथ तुमच्या विश्वासामुळेच अधिक बळकट होते.
1: मीही मोठा झाल्यावर देशासाठी काहीतरी करणार.
2: अरे, देशसेवा ही फक्त सीमेवरच होत नाही रे. चांगला नागरिक होणं, प्रामाणिकपणे काम करणं, पर्यावरण जपणं ही सुद्धा देशसेवाच आहे बरं का.
5: रोहन, चल या वडाच्या झाडालाही राखी बांधूया.
1: म्हणजे?
5: कारण हे झाड आपल्याला प्राणवायू देतं, सावली देतं, जीवन देतं. त्याचं रक्षण करणं हीच खरी राखी.
7: फक्त झाडच नाहीत बाळांनो, नद्या, समुद्र, डोंगर, सगळा निसर्ग आपला आहे. त्यांचं रक्षण केलं तरच आपलं भविष्य सुरक्षित राहील.
8: अहो, पूजा तर झाली, आता खरी पूजा करूया. किनाऱ्यावरचा हा प्लास्टिकचा कचरा उचलूया.
5: हो, समुद्राला नारळ अर्पण करू, पण प्लास्टिक नाही.
0: आज नारळी पौर्णिमेचा अर्थ केवळ नारळ अर्पण करणं नाही तर समुद्र स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा करणं आहे.
5: आजी, आज मला समजलं, राखी म्हणजे फक्त भावाच्या हातातला धागा नाही
1: आणि नारळ फक्त समुद्रात सोडायचं फळ नाही.
2: हो मुलांनो, राखी म्हणजे विश्वास, नारळ म्हणजे कृतज्ञता आणि नारळी पौर्णिमा म्हणजे माणूस, निसर्ग आणि संस्कृती यांना जोडणारा प्रेमाचा उत्सव.
0: अगदी बरोबर. तेव्हा श्रोते हो, आपण नात्याचं रक्षण करूया, स्त्रीचा सन्मान करूया, समुद्र, नद्या, वृक्ष आणि पर्यावरण जपूया. कारण प्रेमाने जोडलेले बंधच समाजाला बळ देतात आणि जपलेला निसर्गच पुढील पिढीला समृद्ध भविष्य देतो.

श्रोते हो, आताच आपण नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक ऐकलं बंध प्रेमाचे वंदन सागराला. लेखिका होत्या सुचिता लाडे, संचालन रोहिणी सूर्यवंशी, निवेदन होतं राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं. सहभागी कलाकार आजी स्वाती तुपकर, आई एकता गेहरवार, कोळी काका अतुल साखरकर, कोळी काकू राखी पाटील, सई विद्या राऊत, रोहन सतीश रेवे, पुजारी आणि यम विलास चारथळ, यमुना रुचा मांजरखेडे, गण्या मोहन हेडाऊ, द्रौपदी आकांक्षा वासनिक, श्रीकृष्ण दीपक मेहर, सैनिक हिमांशु देवगडे. या रूपकाचे सादर करते होते आशिष बेनिश्याम सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. यानंतर उद्योग जगत.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

0: श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. बांधकाम व्यावसायिक विकास लागू मागच्या भागापासून आपल्या सोबत आहेत. रिडेव्हलपमेंट संदर्भात आणि कन्व्हेन्स डीड याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. आज ऐकूया त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग. रिडेव्हलपमेंट संदर्भात बोलताना उदाहरण दाखल त्यांनी साधारण 12 लोकांच्या किंवा फ्लॅट धारकांच्या सोसायटी बाबतीत सांगितलं आणि त्याचवेळी रिडेव्हलपमेंटसाठी एखादी इमारत घेताना बिल्डरने कोणत्या कायदेशीर बाबींकडे लक्ष द्यायला हवं या प्रश्नावर उत्तर दाखल ते म्हणाले,
1: लीगल बाब ही डेव्हलपरनं बघणं गरजेचं आहे. कारण इथं एक सिंगल ओनर नसतो, आता ओनर 12 झालेले असतात. सो त्या 12 ओनरची लीगल टायटल आपल्याला बघणं गरजेचं आहे. एखाद्या सुद्धा सिंगल ओनरच्या लीगल टायटलमुळे ती अपार्टमेंटचं कामाला थोडाफार त्रास होऊ शकतो. सो त्याचा परिणाम उरलेल्या 11 लोकांवर पण होऊ शकतो. सो लीगल टायटल डेव्हलपरनं बघणं यात खूप गरजेचं आहे की बाबा 12 च्या 12 लोकांचं टायटल बरोबर आहे ना, त्यांच्या टायटलमध्ये काही डिफेक्ट नाही ना, त्यांच्या टायटलमध्ये काही इंटरनल भांडणं नाहीत ना. कारण शेवटी आपल्याकडे जे कोर्ट आहे किंवा जे जस्टिस आहे ते अगदी शेवटच्या माणसापर्यंत करेक्ट गेलं पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलपरनं बघणं फार गरजेचं आहे. मी असं डेव्हलपर्सला म्हणेन की तुम्ही लीगल टायटल फार व्यवस्थित बघा. टेक्निकल हा तुमचा रोजचा विषय, त्यात तुम्ही चूक केली किंवा बरोबर केली हा तुमचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. पण लीगल टायटल तुम्ही जर चूक केली तर ते सगळ्यांना सोसायटी सकट तुम्हालाही भोगावं लागतं. तुमचेही पैसे लागलेले असतात, नवीन फ्लॅट धारकांचेही पैसे लागलेले असतात. सो लीगल टायटल मला असं वाटतं की डेव्हलपरनं बघणं गरजेचं आहे. बाकी टेक्निकल गोष्टी, रोड किती आहे, मार्केट कसं आहे, किती फ्लॅट्स तयार होणार आहेत, रेट काय आहे, कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती येईल, डिमांड किती आहे, हे सगळं डेव्हलपर तर त्याच्या त्याच्या प्रत्येक स्कीमला बघतोच. त्यांना ते बघणं गरजेचं वाटतं मला.
0: विना तक्रार फक्त प्लॉट हाती येणं गरजेचं आहे, त्यानंतर या पुढच्या सगळ्या गोष्टी.
1: अगदी बरोबर.
0: जे प्रकल्प रखडतात तर त्यामागे काय कारण असू शकतात?
1: म्हणजे 2-3 बाबी आहेत. एक तर मी तुम्हाला म्हटलं तसं टायटलमुळे जर रखडलं तर तो एक मुद्दा. दुसरा मुद्दा, काही वेळा डेव्हलपर ओव्हर अँबिशियस, ओव्हर कॉम्पिटिशन मध्ये ऑफर देतो आणि मग नंतर त्याचे काही इश्यूज तयार होतात. तिसरी गोष्ट सँक्शन. आता 2-3 क्रायटेरिया आहेत. परमिशन जे आपण घेतलं जातं, तर आता

अशी ट्रेंड आहे की पहिल्यांदा 1.1 बेसिक FSI ला सँक्शन करतात, कारण लोकांना इन्व्हेस्टमेंट कमी करायची असते. हे माझं स्टेटमेंट बरोबर आहे असं नाही, पण मी असं म्हणेन की सोसायटीला थोडा त्रास झाला किंवा अपार्टमेंटवाल्यांना थोडा त्रास झाला तरी सुद्धा 100% सँक्शन करून जर आपण बाहेर पडलो, पोझेशन दिलं, तर तो प्रोजेक्ट सिक्युअर होतो. 100% सँक्शन म्हणजे काय, 1.1 FSI प्लस त्याचा 0.5 प्रीमियम प्लस TDR हे सगळं घेऊन जी काय टोटल इमारत तयार होणार आहे ती डे वनला आपल्याला माहिती होऊन जाते की बाबा इथं आता 12 ऐवजी 24 फ्लॅट होणार आहेत, एवढ्या एवढ्या एरियाचे फ्लॅट्स आहेत, इतके सगळे, आणि हा प्रोजेक्ट आता कॉर्पोरेशननं सँक्शन केलाय. सो दिट इज अ इम्पॉर्टंट थिंग की बाबा आता हा प्रोजेक्ट फिजिबल झाला. उद्या काही चेंज झालं, काही आणखीन बाबा TDRचा नियम चुकून बदलला, काही रिव्ह्यू झाला, काही प्रीमियम मध्ये काही बदल झाला, काही कॉस्ट याच्यामुळे वाढते म्हणून तो डेव्हलपरनं आणखीन काही गोष्टी कमी जास्त झाल्या, तर तो प्रोजेक्ट दोघांच्या दृष्टीनं डेंजर झोन मध्ये जातो की अरे आपण तर या गोष्टी गृहित धरून हा प्रोजेक्ट होणार म्हणतोय, पण आता हा थोडासा प्रॉब्लेम आलाय. अशा या सगळ्या गोष्टी असताना शक्यतो हे फायनान्शियली थोडंसं फिजिबल नाही, पण प्रोजेक्ट सिक्युअर करणं म्हणजे काय 100%

0: ते काही बदलला, काही कॉस्ट याच्यामुळे वाढते म्हणून तो डेव्हलपरनं आणखीन काही गोष्टी कमी जास्त झाल्या तर तो प्रोजेक्ट दोघांच्या दृष्टीनं डेंजर झोन मध्ये जातो की अरे आपण तर या गोष्टी गृहित धरून हा प्रोजेक्ट होणार म्हणतोय पण आता हा थोडासा प्रॉब्लेम आलाय. अशा या सगळ्या गोष्टी असताना शक्यतो हे फायनान्शियली थोडस फिजिबल नाही पण प्रोजेक्ट सिक्युअर करणं म्हणजे काय 100% सँक्शन करून घेऊन प्रोजेक्टची सुरुवात करणं हे जास्त मी सिक्युरिटी म्हणेन.
1: नवीन घरासंदर्भात सध्या कन्व्हेन्स डीड हा सुद्धा एक महत्वाचा विषय सध्या चर्चेत येतोय, तर हे म्हणजे नेमकं काय आहे आणि सेल डीड ऐवजी ते का करावं, त्याचे काय फायदे आहेत?
0: या रिडेव्हलपमेंट मध्ये ज्या वेळेला एखादी सोसायटी असते तर त्याचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट किंवा त्याच्यासाठीचं जे रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट आहे ते सगळ्यात सोपं रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट आहे जे अपार्टमेंटच्या बाबतीत नाही. दोन गोष्टीमधला फरक काय सोसायटी आणि अपार्टमेंट मधला, तर सोसायटीमध्ये सोसायटी ही ओनर असते त्या अख्ख्या प्लॉटची आणि सगळे मेंबर्स त्या सोसायटीचे मेंबर्स असतात आणि कन्स्ट्रक्शन हे त्या मेंबरला अलाउड केलेलं असतं. आणि अपार्टमेंटमध्ये काय असतं मेंबर हे इंडिव्हिज्युअल ओनर असतात, प्रत्येक प्लॉटचा जो एक शेअर असतो समजा 10,000 प्लॉट आहे आणि 10 फ्लॅट आहेत तर 1,000 प्रत्येकाला असेल तर प्रत्येकाचा 10% हा अनडिवायडेड शेअर जमिनीत असतो. म्हणजे काय तर टायटल हे त्या अपार्टमेंटच्या प्रत्येक फ्लॅट धारकाचं असतं आणि ह्याच्यामध्ये सोसायटीचं टायटल असतं म्हणजे सोसायटीच्या नावाने जमीन असते. सो त्याचं इमिजिएट ट्रान्सफर होणं हे फक्त सोसायटी चेअरमन सेक्रेटरी ती प्रोसिजर दोघांकडे करायला लागते पण त्या सोसायटीच्या अधिकारामध्ये या सगळ्या गोष्टी येतात आणि मग जर या टायटलमध्ये जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर ते सोसायटी त्याच्या त्याच्या लेवलवर थोडंफार हँडल करू शकते कारण टायटल कोणाकडे आहे सोसायटीकडे आहे, टायटल प्रत्येक फ्लॅट धारकाकडे नाही. त्यामुळे सोसायटी हे डेव्हलपमेंट अग्रीमेंट करू शकते आणि मग त्यातल्या जो त्यांचा सोसायटीचं जे आपण लिहितो त्याच्यामध्ये ते कोणाची वारस नोंद राहिले का कोणाचं काय राहिले तर हे करणं सोपं आहे तर ते सोसायटी त्यांच्या त्यांच्या अखत्यारीमध्ये हे करू शकते आणि हे थोडंसं सोपं जातं. सो कन्व्हेन्स डीड पूर्वीचे जे एवढ्या सोसायटी आहेत त्यांचं रिडेव्हलपमेंट करणं जास्त सोपं आहे रादर अपार्टमेंट्स. म्हणजेच काय आता यापुढे तुम्हाला कन्व्हेन्स डीड तुम्ही करणं यानंतरच्या ज्या काही अपार्टमेंट होतील त्याच्यासाठी. मी काही अपार्टमेंटला असाही सल्ला दिला की ते अपार्टमेंटचा त्यांचा स्टेटस आहे. सो टायटल पण क्लिअर करण्याकरता रिडेव्हलपमेंट पूर्वी तुम्ही एक सोसायटी फॉर्म करा आणि ही जी तुम्ही जुनी 12 लोक आहेत त्याचीच एक सोसायटी तयार करा आणि त्याच्यानंतर आपण त्याला हे सगळं कन्व्हे करू. म्हणजे सगळे 12 जे लोक आहेत 10-12 लोक जी काय फ्लॅट होल्डर असतील ते कन्व्हे करू. त्याचं पहिल्यांदा तुम्ही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी करा आणि मग नंतर तुम्ही रिडेव्हलपमेंटला जावा. प्रोसेसला वेळ लागतो पण टायटल पुढचं सगळं स्मूथ होण्याकरता सुद्धा ते जास्त चांगलं आहे. किंवा हे झाल्यानंतर आपण परत कन्व्हेन्स डीड करू शकतो. आता कन्व्हेन्स डीड आणि सेल डीड हा तुमचा मुख्य जो प्रश्न आहे त्यातला फरक काय, तर सेल डीड हे इंडिव्हिज्युअल फ्लॅट धारकांचं होत असतं, डेट ऑफ डिक्लरेशन होतं, त्याच्यानंतर प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल सेल डीड होतं, प्रत्येक फ्लॅट धारक हा इंडिव्हिज्युअल मालक असतो आणि कन्व्हेन्स डीड हे सगळ्यांचे अग्रीमेंट टू सेल होतात. आणि कन्व्हेन्स डीड होतं म्हणजे काय तर बिल्डर सोसायटीला ही जमीनच देऊन टाकतो त्यामुळे बिल्डरचा त्यानंतर त्या ह्याच्यामध्ये कुठलाही अधिकार काय FSI वाढला तरी अधिकार किंवा काही राहत नाही, रादर ह्याच्यामध्येही राहत नाही पण ह्याच्यामध्ये कुठेतरी 1-2% जर डेव्हलपरची जमीन शिल्लक राहिली असेल तर त्या 1-2% परत डेव्हलपर हा येऊ शकतो. पण सोसायटीमध्ये आपण प्लॉट टू प्लॉट जसं एखादा प्लॉट विकत घेतो तसं सोसायटीचं कन्व्हेन्स डीड, कन्व्हेन्स म्हणजेच थोडक्यात खरेदीपत्र सोप्या भाषेत, प्लॉट टू प्लॉट विकणं, हा प्लॉट डेव्हलपर सरळ सोसायटीला विकून टाकतो. ह्या सगळ्या लोकांना मेंबर असल्यामुळे त्याचे स्टॅम्प ड्युटी 0 असते, त्याची स्टॅम्प ड्युटीची जी काही ऑर्डर असते ती आपला सब रजिस्टर देतो की बाबा कन्व्हेन्स डीड सोसायटीच आहे म्हणून ती ऑर्डर दिली जाते आणि मग त्याप्रमाणे ते कन्व्हेन्स डीड होतं. सो कन्व्हेन्स डीड म्हणजे एका सोसायटीला अधिकार देणं आणि तुम्ही फ्लॅट होल्डर त्याचे मेंबर असणं, तुमच्याकडे अधिकारी असतात आणि सेल डीड म्हणजे इंडिव्हिज्युअल फ्लॅट होल्डर्सना खरेदीपत्र करून देणं आणि त्यांचं त्यांना प्रत्येकांना अधिकार देणं, असे दोन मूलभूत फरक आहेत. पुढे जर आपण बघायला गेलो तर कन्व्हेन्स डीडचा फायदा भरपूर आहे की तुम्हाला कुठलाही फ्लॅट विकताना त्याच्या मेंटेनन्ससाठी तुम्हाला कंपल्सरी NOC सोसायटीची घ्यायला लागते, खरेदीपत्र हा इंडिव्हिज्युअली तो माणूस त्याचं त्याचं जाऊन खरेदीपत्र करू शकतो. पण बऱ्याचदा असं येतं की बाबा सेल डीड करा आमचं आमचं फ्लॅट असू दे, पण ते थोडंसं चुकीचं आहे पुढच्या हिशोबानं. कन्व्हेन्स डीड हा सगळ्यात सोपा आणि राजमार्ग आहे. कन्व्हेन्स डीड हे डेव्हलपरनं करून द्यायचे मुळात, त्यामुळे तसा इंडिव्हिज्युअल फ्लॅट धारकांना कुठलंही त्याचं काम नाही. फ्लॅट धारकांचं काम म्हणजे त्या केसमध्ये त्यांचा अग्रीमेंट टू सेल पूर्ण स्टॅम्प ड्युटी होऊन भरणं, दोन नंबरला त्यांनी पोझिशन घेणं, पोझिशन सर्टिफिकेट घेणं, ते झाल्यानंतर कन्व्हेन्स डीडची प्रोसेसला थोडा वेळ लागतो. हे सगळं तयार झाल्यानंतर कम्प्लिशन झाल्यानंतर कन्व्हेन्स डीडची प्रोसेस होतं. थोडासा या सगळ्या लोकांनी डेव्हलपरच्या कडनं पण विचार केला पाहिजे. कन्व्हेन्स डीड होताना सर्व फ्लॅट जाणं पण एक थोडंफार गरजेचं असतं. सो थोडासा डेव्हलपरला कम्प्लिशन झाल्यानंतर एखाद्या

0: वर्षाचा काळ दिला पाहिजे प्रॅक्टिकली, कारण आता मार्केट एवढं सप्लाय आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये थोडंसं अडचणीचं आहे. सो कन्व्हिन्स डीड लगेच करा म्हणून आपले सोसायटीची लोक मागं लागतात, कारण त्यांना काही बँकांचं पण त्यांना प्रेशर असतं. रेरानी सुद्धा काही पिरियड दिलेला आहे की बाबा कन्व्हिन्स डीड तुम्ही किती दिवसात करा, तर कम्प्लिशन झाल्यानंतर एखादा वर्ष हा डेव्हलपरला द्यायला, नॉर्मल फेजमध्ये कम्प्लिशन झाल्यानंतर 3 ते 6 महिने लागतात, पण एखादा वर्ष हा स्टँडर्ड टाइम चांगला आहे की थोडंफार डेव्हलपरला पण सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला ते राहिलेले फ्लॅट विकणं किंवा ते फ्लॅट काही ट्रान्सफर करणं, तर याच्यात सोसायटीच्या लोकांनी काही करायचं नाही, सगळं काम मॅक्सिमम डेव्हलपरनंच करायचं आहे. सोसायटीच्या लोकांचा फक्त जो चेअरमन सेक्रेटरी असतो त्यांना ते कन्व्हिन्स डीडचा ड्राफ्ट तपासणं, त्याच्या वकिलाकडनं नीट बघून घेणं किंवा ड्राफ्ट मध्ये काही आणखीन त्याला काय वाटत असेल तर सुचवणं आणि तो ड्राफ्ट फायनल करून कन्व्हिन्स डीड करणं, सगळं बिल्डरचं काम आहे. ऍक्च्युली की आपण ज्या वेळेला एखाद्या अग्रीमेंट सेल करतो, बिल्डिंग कम्प्लिशनला येतो, तर त्याच्यासोबत पॅरलली सोसायटी फॉर्म केली जाते. सोसायटी फॉर्म करणं हे बिल्डरचं काम आहे, कारण उद्या मेंटेनन्स करणं या सोसायटीच्या नावाने कन्व्हिन्स करणं हे सगळं डेव्हलपरचेच काम असल्यामुळे सोसायटी फॉर्म केली जाते. सोसायटीत साधारणपणे नॉर्मली आता जे फ्लॅट धारक्स आहेत तर त्यांच्यापैकी ते 11 जणांना नेमलं जातं, त्यांच्याशी बोलून त्यांच्यातपैकी कोणतरी एखादा चेअरमन, एखादा सेक्रेटरी, एखादा ट्रेझरर, ज्यांना काम करायची इच्छा आहे अशा लोकांना घेऊन आपण ती सोसायटी फॉर्म करतो. ती सोसायटी रजिस्टर्ड ऑफिसमध्ये सोसायटी रजिस्टर्ड होती, त्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळतो, ते नंबर मिळाल्यानंतर त्याचं ऑटोमॅटिकली खातं तयार करता येतं. म्हणजे उद्या ज्या अकाउंटिंग आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सोप्या होतात. आपण कॉर्पस फंड काढलेला असतो, डेव्हलपर काही कॉर्पस फंड जमा करतात, तो कॉर्पस फंड त्या अकाउंटमध्ये आपल्याला 100% जमा करता येतात, त्याचं अकाउंटिंग वेगळं राहतं आणि मग त्याच्यानंतर ही कन्व्हिन्स डीडची प्रोसेस तयार होते. सो सोसायटी स्थापन करणं हे डेव्हलपरचं काम आहेच, आणि ते जास्तीत जास्त आता असं घडतं की बाबा कुठेतरी 8 फ्लॅट आहेत 7 फ्लॅट आहेत, तर अशा ठिकाणी डेव्हलपरनं सोसायटी करणं त्यांना पुढं थोडंफार जमत नाही. जमत नाहीपेक्षा काय, त्याचा थोडासा खर्च आहे सोसायटीचा, त्याचं ऑडिट करून घ्यायला लागतं, त्याचं रेग्युलर TDS वगैरे करायला लागतात, कारण तुम्ही जो मेंटेनन्सचा खर्च करता त्याच्यावर थोडंसं नियंत्रण आहे. कॅशमध्ये पैसे तुम्ही खर्च करू शकत नाही, सेल्फ किती विड्रॉ करायचे याच्यावर लिमिट आहे. त्यामुळे हे साधारणपणे मी असं म्हणेन की नॉर्मली 15 लोकांच्या वर सोसायटी केली तर ती थोडीशी परवडती, थोडासा सोसायटीचा खर्च जास्त आहे, पण 15 लोकांच्या वर ठीक आहे, पण अपटू 15 लोकांपर्यंत अपटू 12 लोकांपर्यंत अजून सुद्धा लोकांचा कल अपार्टमेंटच असू दे असा आहे. मग त्या ठिकाणी मेंटेनन्स सोसायटी फक्त फॉर्म केली जाते, कन्व्हिन्स होत नाही. पण मेंटेनन्स सोसायटी हा तसा कन्सेप्ट चुकीचा आहे, कारण सोसायटी केली तर त्याला काहीतरी अधिकार आला पाहिजे. मेंटेनन्स सोसायटी असं काही होत नाही, त्याला काही अधिकार नाही. त्यामुळे मी असं म्हणेन की 12 वर सोसायटी करायलाच पाहिजे, त्याच्या आतमध्ये थोडासा कॉल घ्यायचा आहे दोघांनी की बाबा करूयात नाही करूयात असा.
1: अच्छा, या सगळ्या प्रोसेससाठी लागणारा कालावधी किती असू शकतो?
0: ऍक्च्युली तसं जर कालावधी बघितला, आपण कम्प्लिशन होण्यापूर्वी, लोकांना पोझिशन देण्यापूर्वी जर आपण सोसायटी फॉर्मेशनचं काम चालू केलं तर ते साधारणपणे 1-3 महिन्याचं असतं. त्याच्यामध्ये सोसायटीच्या मेंबर्सच्या सगळ्या सह्या, ऍफिडेव्हिट या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत, पण त्या सगळी सोसायटी करतोय यासाठी मेंबर्स हौसेनं देतात आणि ती पेपर्स घेतले जातात. आम्ही तर बऱ्याचदा अग्रीमेंटच्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी करूनच घेतो, म्हणजे परत ती लोक इकडे इकडे असतात त्यांना आणणं करणं होत नाही. फक्त जे 11 लोकांचं मंडळ नेमायचं असतं त्यांच्याच थोड्या सह्या जास्त असतात, तर त्या लोकांना त्यावेळेला बोलवून सांगून हे केलं जातं. माझ्यामध्ये 3-1 महिने सोसायटी फॉर्म करायला लागतात. ऍक्च्युली कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि सोसायटी फॉर्म करणं याचा काही संबंध नाही आहे, पण अजून अशिक्षितता आहे काही लोकांमध्ये, त्याप्रमाणे कम्प्लिशनच्या जवळपास ही सोसायटी फॉर्म होती. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं 1 वर्षाचा कालावधी हा कम्प्लिशन नंतर डेव्हलपरला दिला पाहिजे कन्व्हिन्स करायला, की त्याचं ते फायनल डॉक्युमेंट असतं.
1: आता हे हाऊसिंग सोसायटी संदर्भात असं होऊ शकतं, पण जर रिडेव्हलपमेंटचा विचार करताना या कन्व्हिन्स डीडचा फायदा कसा होऊ शकतो?
0: ऍक्च्युली पहिल्यांदा सोसायटीच स्वतः असेल आणि सोसायटीच रिडेव्हलपमेंटला जात असेल तर ते ऑलरेडी कन्व्हिन्स डीड त्यांचं झालंच असतं. सोसायटीच्याच नावाने सगळी डॉक्युमेंट्स होत असतात आणि त्यात तुम्ही मेंबर्स असतात त्याच अग्रीमेंटमध्ये, आणि त्या मेंबर्सला बाबा कार्पेट एरिया या मेंबरचा 400 स्क्वेअर फूट आहे, त्याच्याऐवजी त्याला नवीन याच्यामध्ये आपण 500 स्क्वेअर फूट देतो, असंच ते सगळं अग्रीमेंट असतं. आणि तेच सेम तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या सोसायटीलाच कन्व्हिन्स करायचं असतं. त्यामुळे जिथं सोसायटी आहे आणि त्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट झालं तिथं कन्व्हिन्स हा मोठा मुद्दाच नाही, पण जिथं अपार्टमेंट आहे ते रिडेव्हलपमेंटला गेले आणि त्यानंतर त्याचा कन्व्हिन्स करायचा आहे, तिथं परत ही सगळी प्रोसेस आपल्याला नवीन सोसायटी फॉर्म करा आणि ही जी मगाशी तुम्हाला सांगितली ती सगळी प्रोसेस तुम्हाला परत करायला लागते.
1: कन्व्हिन्स डीड नंतर सोसायटीला कुठले अधिकार मिळू शकतात?
0: कन्व्हिन्स डीड नंतर सोसायटीलाच सगळे अधिकार मिळतात, म्हणजे सोसायटीच थोडक्यात मालक असती. मुख्य अधिकार सांगेन की आपल्याला ज्या वेळेला एखादा फ्लॅट पुन्हा विकायचा आहे एखाद्याला, तर त्यावेळेला टायटल ट्रान्सफर

0: म्हणून सोसायटीची एनओसी लागते, तो पहिला मुख्य अधिकार आहे. म्हणजे अग्रीमेंट टू अग्रीमेंट दोन माणसांमध्ये होतं, पण त्याला सोसायटीचे कन्सेंट लागते, त्याशिवाय त्या अग्रीमेंट रजिस्टर्डच होत नाही किंवा त्याला कुठलाच व्यवहार करता येत नाही. ते एक सोसायटीचा मुख्य अधिकार आहे. बँकांना ज्यावेळी मॉर्गेज करायचं असतं त्यावेळी त्या सोसायटीची एनओसी लागते की बाबा आम्ही या फ्लॅटचं मॉर्गेज करतोय. सो त्या सोसायटीची एनओसी लागते की आम्हाला मॉर्गेज करायचं आहे. सो थोडक्यात काय, ग्राहकाला सूट दिलेली नाही आहे की बाबा तू कसंही वाग आणि तू कसंही विकून जा. सो सोसायटीचा कंट्रोल त्याचा विक्रीवर आहे. विक्री तो कोणालाही करू शकतो. तुमच्या सगळ्या गोष्टी त्यांना सोसायटीच्या फुल केल्या तर तुम्ही त्याच्या विक्रीवर कधी बाधा आणू शकत नाही. तुमच्या सोसायटीचे नियम म्हणजे तुम्ही काहीतरी ट्रान्सफर फी 10,000 लावली असेल, हे भरणं, तुमचे ड्यूज भरणं, हे झाल्यानंतर सोसायटीला कुठल्याही परिस्थितीत एका मिनिटाच्या आत एनओसी ही द्यायलाच लागते. अधिकारी आहेत आणि अधिकाराचं सोपं उदाहरण पण मी तुम्हाला सांगेल की कुठलाही फ्लॅटधारक हा सोसायटीसाठी म्हणून अडकलेला नाही. तुम्ही नियमाप्रमाणे सगळं पूर्ण करा, तुम्हाला सोसायटीची एनओसी हा विदिन आवर मिळायला पाहिजे.
1: या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना रिडेव्हलपमेंटची पण प्रोसेस आणि ही कन्व्हेन्स डीडची पण प्रोसेस, ही सगळी प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी अजून काय बदल होणं अपेक्षित आहे असं वाटतं?
0: माझ्या मते सरकारने जे आता खूपच स्मार्टली ह्या सगळ्या गोष्टी हँडल केल्यात असं मला वाटतं की विकास व्हावा याकडं सरकारचा भर आहे. इवन मी अशा माझ्याकडच्या काही कोर्ट केसेस पण बघितल्यात की कोर्ट पण असं म्हणतं की बाबा विकसन चाललंय ना, तर तुम्ही तुमच्या तिघांच्या भांडणाकरता 7 लोकांना अडकवू नका. आत्ताच्या परिस्थितीमध्ये मी असं म्हणेन की खूपच डेव्हलपमेंटला चांगले नियम आणलेत. आम्हीच लोकांनी कॉम्पिटिशन न करता चांगल्या इमारती बांधणं हे गरजेचं आहे. कॉम्पिटिशनमध्ये क्वालिटी आणि या सगळ्या गोष्टी राखणं गरजेचं आहे असं मला एक सर्वच लोकांना सांगा असं वाटेन. हे पण दृष्टिकोन सोसायटीने ठेवला पाहिजे की डेव्हलपरचं पण फिजिबिलिटी चेक केली पाहिजे, तर ती सोसायटी आणि ते रिडेव्हलपमेंट 100% फुलप्रूफ होईल आणि खूप चांगली डेव्हलपमेंट घडेल असं मला सांगावं असं वाटतं.
1: श्रोत्यांना अजून काही जर सांगायचं असेल तर जरूर व्यक्त व्हावं.
0: आता सध्याचं काय चांगलं आहे, छोटी शहरं मोठी होत आहेत, खूप सारे लोक सांगलीमध्ये शहरातनं येण्याचं प्रमाण थोडंसं वाढताना दिसतंय. पण यासोबत विकसकांना सुद्धा माझं असं आव्हान आहे की तुम्ही स्मार्ट व्यवसाय करायला पाहिजे, अकाउंटेबिलिटी बघायला पाहिजे. 30 वर्ष व्यवसाय झालाय म्हणून मी हे बोलतोय आणि चांगलं काम करून पुढे जायला पाहिजे असं सभासदांना पण अपार्टमेंटच्या आणि विकसकांना पॅरलल मत आहे की दोघांचं विन विन मध्ये काम करा, दोघंही तुम्ही पार्टनर आहे असं समजून काम करा, तरच चांगलं क्वालिटी आणि शांततादायक तुम्ही परत घरात येणं गरजेचं आहे असं माझं लास्ट ओपिनियन आहे.
1: थोडक्यात म्हणजे एखाद्या इमारतीचं बांधकाम हे फक्त नवीन बांधकाम असा विषय नाही तर ते पूर्ण नियोजनबद्ध आणि कायदेशीर मार्गाने होणारी ही प्रक्रिया आहे सगळी. या सगळ्या माहितीसाठी सर आपण सांगली आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात, त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू. नमस्कार.
2: बांधकाम व्यावसायिक विकास लागू यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेला मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला. याबरोबरच आजचा उद्योग जगत कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। संपर्क 98508807001।
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 6:30 आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण। यानंतर नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा।

0: रजनी जोशी यांनी गायलेली राजा वढे यांची पदरचना पण ऐकली. नाटक होतं धाडीला राम तिने कावनी.
1: बाळे कोण शिंगल्यात का बंद हाय?
2: तो त्यो दाढ लई दुखालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून खाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्ट टाक.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.

0: प्रकाश गांगरेकर यांनी गायलेलं मदनाची मंजिरी या नाटकातील विद्याधर गोखले यांचं पद आपण ऐकलं.
1: रसिक श्रोते हो, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक संध्या पाटील यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा

0: आणि शेवटचा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. येत्या शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमधारी 239.81 अर्थात 1251 kHz वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि रसिक हो आता आकाशवाणी सांगली केंद्र प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: नाट्यधारा या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शरद जांभेकर यांनी गायलेलं हळवदन या नाटकातील पद. ही रचना चिंत्या खानोलकर यांची आहे.

सरला भिडे यांनी गायलेलं स्वयंवर या नाटकातलं पदापण ऐकलं. ही पदरचना कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची होती. आणि याबरोबरच नाट्यधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

0: अनुराधा पौडवाल आणि सचिन यांनी गायलेलं गंमत जम्मत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला अरुण पौडवाल यांचं संगीत होतं.
1: शैक्षणिक तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये महत्वाचं योगदान देणारे डॉक्टर शिवाजीराव बिसले यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका अमृत कलश या कार्यक्रमात. मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: LUVE लो म्हणजे प्रेम.
1: अरे बाबा, LOVE लव म्हणजे प्रेम.
0: हा, तेच तर म्हणायचं होतं की मला.

0: प्रेम करूया खुल्लम खुल्ला या चित्रपटासाठी विनय माणकी आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला अशोक पत्की यांचं संगीत होतं.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: मोबिना मिरजकर यांनी गायलेलं अजय झणकर यांचं गीत आपण ऐकलं. सरकारनामा या चित्रपटासाठी संगीत आनंद मोडक यांचं होतं.
1: प्रेमासाठी वाटेल ते, प्रेमासाठी वाटेल ते, प्रेमासाठी वाटेल ते, प्रेमा

माझ्या रूपाला आदरणीस काय, माझ्या रूपाची राणी, माझ्या पूर्वजांची नानी, मागे हटणार नाही, पाठलाग करेन तुझ्या हाताला, धरेन मी जीवा भावाची राणी कर।

वाटेल ते मला दोघं बोलू नको. कोणी दिवाणा म्हणो कोणी परवाना म्हणो, प्रेमासाठी जन्मलो मी गोपी तुम्ही ना. अय्या सखू सखू

कोणासाठी वाटेल ते या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि सुदेश भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला श्रीकांत तेलंग यांचं संगीत होतं. आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 झाली आहेत.

लता मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेलं मिली या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. योगेश यांच्या गीताला एस डी बर्मन यांचं संगीत होतं. श्रोतेहो, समूहानं केल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी महत्वाचा असतो तो त्या समूहाचं नेतृत्व करणारा, अर्थात नेता. आपल्या चित्रपटांबाबतीत बोलायचं झालं तर कॅप्टन ऑफ द शिप ही उपाधी कुणाला आपण देऊ शकत असू तर तो आहे चित्रपटांचा दिग्दर्शक. दिग्दर्शक कोणता आहे यावर त्या चित्रपटाचं सादरीकरण हे अवलंबून असतं. अनेक हलके फुलके, कौटुंबिक पण तरीही सामाजिक संदेश देणारे चित्रपट ज्यांनी दिले असे ऋषिकेश मुखर्जी. आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि त्याच अनुषंगानं आपण त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमधली गीतं ऐकणार आहोत.

गोलमाल या चित्रपटासाठी आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आणि आपण बोलतोय ते ऋषिकेश मुखर्जी यांच्याबद्दल. कोलकाता इथं 30 सप्टेंबर 1922 ऋषिकेश मुखर्जी यांचा जन्म झाला. रसायनशास्त्रामधली पदवी त्यांनी घेतली होती. थोडक्यात त्यांची शैक्षणिक कारकीर्द उत्तम होती. आपल्याला यशाच्या शिखरावर जायचं असेल तर आपण अगदी खालपासून पाया आपला भक्कम असायला हवा आणि खालपासून प्रयत्न करायला हवेत असं सांगणाऱ्या ऋषिकेश मुखर्जी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली ती कॅमेरामन म्हणून. 40 ते 50 होतं. बिमल रॉय हे नावाजलेले दिग्दर्शक या चित्रपटसृष्टीत काम करत होते. त्यांचे असिस्टंट म्हणून ऋषिकेश मुखर्जी यांनी काम करायला सुरुवात केली. ही गोष्ट आहे 2 बिघा जमीनच्या वेळची. बिमल रॉय यांचे असिस्टंट म्हणून जवळजवळ 6 वर्ष ऋषिकेश मुखर्जी यांनी काम केलं आणि त्यानंतर 1957 पहिला स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला चित्रपट त्यांचा आला. तो होता मुसाफिर. हा मुसाफिर फारसा चालला नाही पण त्यानंतर लगेचच राज कपूर यांच्याबरोबर अनाडी हा चित्रपट आला. ऋषिकेश मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आणि या चित्रपटानं या चित्रपटसृष्टीमध्ये ऋषिकेश मुखर्जी यांना ओळख मिळवून दिली.

0: लता मंगेशकर यांनी गायलेली आनंद बक्षी यांची ही गीतरचना चुपके चुपके या चित्रपटातली होती. संगीत होतं एस डी बर्मन यांचं.
1: रसिक श्रोते हो, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक संध्या पाटील यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग जरूर ऐका. आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आणि याचं पुन्हा प्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि रसिक हो आता आकाशवाणी सांगली केंद्र प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर देखील. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
0: श्रोते हो, गोष्ट ऐकायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. मग एखादी गोष्ट, एखादी कथा सांगायची तर त्यासाठी उत्तम माध्यम कोणतं? तर तो चित्रपट. या चित्रपट

वाटतात थोडासा विनोद, अगदी नर्म विनोद म्हणू आपण, घरगुती प्रसंग, त्यातून फुलत जाणारी कथा, कुटुंबाने एकत्रित बसून पाहण्यासारखे चित्रपट, हे सगळं ऋषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटांनी आपल्याला दिलं. पुन्हा पुन्हा पाहावेत असे हे चित्रपट होते.

आशा भोसले यांनी गायलेलं खूबसूरत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गुलजार यांच्या या गीताला राहुल देव बर्मन यांचं संगीत होतं. श्रोतो, कलाकारांची एक विशिष्ट प्रतिमा बनली जाते, पण याच प्रतिमेला तडा जाऊन विरोधी भूमिका देऊन त्यांना पडद्यावर दाखवून मुखर्जी यांनी रसिकांसमोर सादर केलं. म्हणजे आत्ताच आपण ज्या चित्रपटातलं गीत ऐकलं त्या खूबसूरत चित्रपटाविषयी, या चित्रपटात रेखा होत्या आणि त्यांच्या इमेजचा मेकओव्हर करण्यामध्ये खूबसूरतचा खूप मोठा वाटा होता. म्हणजे धर्मेंद्र यांची जी ही मॅनची इमेज होती त्याला त्यांनी अनुपमा किंवा सत्यकामामध्ये हटके रोल दिले. अगदी करिअरच्या टॉपला असताना चुपके चुपकेमध्ये त्यांनी जी कॉमेडी अर्थात हास्य कलाकार म्हणून काम केलं तेही वेगळंच ठरलं. रोमॅन्टिक स्टायलिश राजेश खन्ना यांना आनंद, बावरची, नमक हराममध्ये असे वेगळे भूमिका देऊन त्यांनी पडद्यावर सादर केलं.

0: मुकेश यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. आनंद या चित्रपटासाठी संगीत सलील चौधरी यांचं होतं.
1: मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात. श्रोतेहो हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता. या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. जरूर ऐका कार्यक्रम मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
0: श्रोतो, ऋषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटामध्ये विनोद निर्मिती करण्यासाठी त्यांनी पात्रांच्या स्वभावाला एक वैशिष्ट्य म्हणून वापरलं. आपल्या आजूबाजूला दिसणारी जशी ही माणसं त्यांनी या चित्रपटात दाखवली, थीम म्हणून वापरली. म्हणजे चुपके चुपके या चित्रपटात ओम प्रकाश यांचा शुद्ध हिंदी वापरण्याचा आग्रह हो, किंवा गोलमालमध्ये उत्पल दत्त यांचं मिशी प्रेम, खूबसूरतमध्ये दीना पाठक यांची अवाजवी करडी शिस्त, रंगबेरंगीमध्ये उत्पल दत्त यांचा असणारा सिनेमाचा तिटकारा, हे सगळंच त्या चित्रपटाचा केंद्रबिंदू होतं. नायक नायिका इतकंच, याही गोष्टींना त्या चित्रपटांमध्ये महत्व होतं आणि म्हणूनच रसिकांना हे सगळे चित्रपट जवळचे आपले वाटले आणि त्याचा आनंद त्यांना घेता आला.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं अभिमान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मजरूह यांच्या गीताला सचिन देवबर्मन यांचं संगीत होतं. श्रोतो, ऋषिकेश मुखर्जी यांचे चित्रपट म्हणजे ज्यात राजेशाही, खानदान की इज्जत, हाणामारी असं काहीही नसलेले, भडकपणा नसलेले, त्यामुळेच मध्यमवर्गीयांना जवळचे वाटणारे, त्याच अनुषंगानं येणारं कथानक आणि

बसेस, लोकेशन्स, तशीच साधी गाणी, साधं संगीत, हे सगळं ऋषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटांमध्ये होतं. आणि त्यामुळंच आजही ती पुन्हा पुन्हा पाहावी अशी ही गाणी आणि हे चित्रपट सगळ्यांनाच आपलीशी वाटणारी. ऋषिकेश मुखर्जी यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांचा अखेरचा चित्रपट होता झूट बोले कौवा काटे, त्यातलं हे गीत

झूठ बोले कौवा काठे या चित्रपटासाठी उदित नारायण यांनी गायलेली आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत आनंद मिलिंद यांचं होतं. आणि याबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला निरोप द्या. नमस्कार.

भावधारा हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजतात. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आणि स्वागत करते तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, निसर्गाच्या हिरवाईत मन फुलतं, नात्यांच्या उभेत आयुष्य खुलत, आणि सणांच्या आनंदात संस्कृतीचे रंग दिसून येतात, जी सध्या आपण छान अगदी आनंदात अनुभवत आहोत. मैत्रिणींनो, भारतीय संस्कृतीत नातेसंबंधांना खूप महत्व आहे. आपल्या सणावरांनी, रूढी परंपरांनी ही नात्यांची वीण अधिक घट्ट केली आहे. बघा, असं नात्यांची, रूढी परंपरांची वीण घट्ट म्हणजे नारळी पौर्णिमा आज मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. समुद्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळी बांधव भक्तिभावे पूजा करतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर कोळी बांधवांकडून हा सण उत्साहात साजरा केला जातो. पावसाळ्यानंतर समुद्र खवळलेला असतो. हवामान सुधारल्यानंतर कोळी बांधव पुन्हा मासेमारीसाठी समुद्रात जातात. समुद्र देवतेची पूजा करून समुद्र शांत राहावा, नौका सुरक्षित राहाव्यात यासाठी प्रार्थनाही केली जाते. समुद्राला नारळ अर्पण करून मनोभावे पूजा केली जाते. मैत्रिणींनो, नारळ हे सर्जन शक्तीचं प्रतीक मानलं जातं. कोळी बांधव आपल्या पारंपरिक पोशाख घालून, आपल्या होड्या छान सजवून पारंपरिक कोळी नृत्य आणि गाणीही गातात. या दिवशी ना नारळाच्या पदार्थाला विशेष महत्व असतं. खास करून नारळी भात आपण इथे करतो. सगळे एकत्र येऊन या सणाचा आनंद घेतात. मैत्रिणींनो, निसर्गातल्या बदलांपुढे नतमस्तक करणारा आणि नातेसंबंध अधिक दृढ करणारा हा सण आहे. या सणाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

मैत्रिणींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक सुंदरसं गाणं तुम्ही ऐकलात. आता वळूया आपल्या मालिकेंकडे. मैत्रिणींनो, वाचन हा अनेकांचा छंद असतो. अगदी कमी वेळात किंवा वेळात वेळ वाचनासाठी काढणाऱ्या अनेक मैत्रिणी सुद्धा आहेत, बरं का. वाचनातील शब्द अनेकदा आपल्या मनाला स्पर्शून जातात, त्यामुळे वाचनाची आवड आपली अधिकाधिक वाढत जाते, हेही खरं. आपल्या महाराष्ट्राला अनेक मोठे साहित्यिक लाभलेले आहेत. त्यांचं लिखाण अनेकांना प्रेरणा देतं. अनेक सृजनशील मैत्रिणींना त्या प्रेरणेने आपल्या संवेदना अनुभव मांडता येतात. आपल्या कवितेतून अंतर्मनातील हळूवार भाव जागवता येतात, तर कधी त्यांची लेखणी कथेतून समाजाचं वास्तवही मांडते. आणि मैत्रिणींनो, अशा विचारांना जेव्हा शब्दाचं सामर्थ्य मिळतं ना, तेव्हा साहित्याची निर्मिती होते, हो ना. अशा लेखिका कवयित्री मैत्रिणींना भेटायला, त्यांचा लेखनाचा प्रवास, त्यांचे विचार जाणून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडतं. चला, आज आपल्या हितगुज या मालेतून एका मैत्रिणीच्या लेखनाचा प्रवास जाणून घेणार आहोत. ही मैत्रीण आहे साहित्यिका वर्षा थोटे. ऐकूया त्यांची ही मुलाखत.

मैत्रिणींनो नमस्कार. हितगु उज्या मालिकेत मी तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, हितगुज करणे म्हणजे काय? तर आपल्या मनातील गोष्टी मोकळेपणानं मांडणे, संभाषण करणे, विचार विनिमय करणे.

0: आपल्या या मालिकेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भगिनींना आपण आमंत्रित करीत असतो, ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये अविस्मरणीय असं काम केलेलं असतं आणि त्या क्षेत्रात त्यांनी भक्कमपणे आपले पाय रोवले असतात. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कार्याचा प्रवास आपण जाणून घेत असतो. तर आज साहित्य क्षेत्रामध्ये नावाजलेल्या मराठी लेखिका, कादंबरीकार, कवयित्री, साहित्यिका वर्षा थोटे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या लिखाणाच्या प्रवासाबद्दल. मैत्रिणींनो, त्यांचे अनेक शोध निबंध सुद्धा प्रकाशित झाले आहेत, अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी सुद्धा ठरलेल्या आहेत. तर अशा वर्षाताई थोटे यांचं स्वागत करूया. वर्षाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओ तुमचं मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, मुळात स्त्री हे सृजनशील, पण त्यातही सृजनशील मन असलं की मग होते ती म्हणजे साहित्य निर्मिती. विश्रब्ध हा ललित बंध, कालसखी हा कविता संग्रह, पिंपळ पार हा लेख संग्रह, चूक कोणाची ही कादंबरी, अनेक कथा संग्रह, असं साहित्याचं वेगवेगळं क्षेत्र तुमच्या लिखाणानं व्यापलेलं आहे. विविधांगी असं तुमचं लेखन आहे. तर हे सांगा की हे सगळं लेखन करताना कधी भावनांना वाट मोकळी करून द्यावी लागली असेल किंवा मग कधी त्या भावना पण जपल्या गेल्या असतील, हो ना? तर या सगळ्या प्रवासामध्ये, या सगळ्या तुमच्या लिखाणामध्ये साहित्याचा कोणता प्रकार तुम्हाला जास्त योग्य वाटतो हे सांगा.
1: खूप सुंदर प्रश्न आहे हा आणि माझ्या अगदी जवळचा आहे तो, यासाठी की मुळात मी खूप संवेदनशील एक कवयित्री आहे आणि त्यासोबतच मला, माझा जॉनर हा ललित आहे, म्हणूनच माझं पहिलं पुस्तक जे आहे ते विश्रब्द प्रकाशित झालेलं आहे. जेव्हा केव्हा मन असं उद्विग्न होतं किंवा कधी अशांत असतं तेव्हा मला ललित लिहायला खूप आवडतं. आणि कवितेचं म्हणाल तर कविता काही मी ठरवून लिहायला बसत नाही, ती मला आपसूक येते तेव्हा मी तिला मांडत जाते. पण ललित जे आहे ते मी असं मानते की माझ्या मनाचं सिंचन जे आहे ना ते ललित करतं, म्हणून मी ललित असं ठरवून लिहायला बसते आणि मला तो माझा प्रकार खूप आवडतो लिहायला, ललित. तर माझा सगळ्यात आवडता प्रकार कुठला असेल तर मला ललित हा माझा सगळ्यात आवडता प्रकार आहे.
0: अच्छा, खूप छान सांगितलं तुम्ही. म्हणजे असं लिहिताना उत्स्फूर्तपणे जे आपण लिहितो ते कागदावर उतरतं, त्यासाठी काही आपण ठरवून असं लिहित नसतो कधी?
1: नाही, ठरवून लिहित नाही. आणि मला असं वाटतं की प्रत्येक फॉर्म, जसं कविता आहे किंवा ललित आहे किंवा कादंबरी आहे, ती त्याचा त्याचा आकार, त्याचा त्याचा स्वरूप घेऊन जन्माला येत असते. जसं आपण मनुष्य प्राण्याच्या बाबतीत म्हणू शकतो की मुलगा जन्माला येईल की मुलगी हे कोणी सांगू शकत नाही, तसंच अगदी साहित्याच्या बाबतीत सुद्धा आहे की हे ललित असेल की हे कविता असेल की कादंबरी असेल, तो साहित्य प्रकार तो लेखकाच्या लेखणीतून उतरत जातो आणि मग त्याचं स्वरूप ठरतं.
0: अगदी खरं आहे. मग त्याला आकार मिळतो, मग तो नावरूपास येतो, ललित आहे की लेख आहे की कविता आहे.
1: बरोबर,
0: हो ना? खूप छान सांगितलं तुम्ही. तर वर्षातही कधी कधी आपल्याला हे माहिती नसतं की एखाद्या विषयाची ओढ आपल्याला कधी लागते आणि त्यात आपण नकळतपणे कधी रमून जातो, तर ही लिखाणाची आवड तुमच्यामध्ये कधीपासून निर्माण झाली?
1: माझं बालपण जे आहे ना ते खूप एक शिक्षकी वातावरण जे असतं त्या घरातलं आहे. मला वाचनाची आवड खरं म्हणजे लहानपणापासूनच आहे. माझे बाबा शिक्षक म्हणजे एचएम होते शाळेवर, जिल्हा परिषद शाळेवर, त्यामुळे लहानपणापासून वाचनाची आवड आहे. आणि मी लिहित होते, डायऱ्यांमध्ये लिहित होते, काय लिहित होते मला काही माहित नाही, तर वाक्य राहायची पण मी लिहायची, लिहून ठेवायची. आणि कधी ते असं प्रकाश झोतात आलं नाही, याचं कारण असं की माझा जन्मच मुळात गावातला असल्यामुळे आम्हाला तेवढा एक्सपोजरही नव्हतं. पण मग मी ग्रॅज्युएशनच्या निमित्ताने शहरात गेली, तरीही तिथे फारशा ओळखी नसल्यामुळे असं झालं की ते माझं बंदिस्तच लिखाण राहिलं. एमएससी झाल्यानंतर लग्न झालं आणि मग मी नागपूरला आले. नागपूरला मी अर्थात कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉब करायला लागले आणि जॉब करता करता लिखाण माझं सुरूच होतं पण ते आतमध्येच होतं. आणि मग जेव्हा माझी दुसरी मुलगी झाली तेव्हा मी जॉब थांबवला. आणि ही गोष्ट माझ्या बाबांना माहिती होती की तू नोकरी सोडून आता काय करणार आहेस घरी. त्यांना नुसतं चूल आणि मूल हे एवढं मुलीच्या बाबतीत आवडत नव्हतं, ते फार त्यांचे विचार खूप प्रगल्भ होते. तर म्हणाले की तू लिखाण करते आहे मला माहिती आहे, तर मग तू आता सगळीकडे लिखाण करणं सुरू कर. आणि मग माझी दुसरी मुलगी झाली, ती साधारण 1.5 वर्षाची होती, तेव्हापासून मग मी अनेक वृत्तपत्रांना, अनेक साहित्यिक संस्थांशी जुळले गेले आणि माझं लिखाण मग तिथून पुढे आलं. त्याच्या बाबतीत असं झालं की माझा पहिला लेख जो होता की माझ्या नजरेतून महाभारत, यालाच पारितोषिक मिळालं. आणि मग ते पारितोषिक मिळणं म्हणजे असं असतं की आपल्याला एक कुठेतरी चालना मिळते की अरे आपलं लिखाण आहे, कोणीतरी अप्रिशिएट करता आहे.

0: कोणाला तरी आवडत आहे तर तो एक आनंद असतो. त्यामुळे मग माझ्या लिखाणाने तिथून खूप उचल खाल्ली आणि आज मी एवढं आहे की मी अनेक क्षेत्रात लिखाण करते.
1: खूप छान वर्षात आहे. पण मग तुम्ही कथा पण लिहिता, तुम्ही कविता पण लिहिता, तुम्ही म्हणालात की सहज लिखाण होत जातं आणि त्यातून मग ती गोष्ट आकाराला येते, तर तुमची कादंबरी कशी काय आकाराला लिहिली सांगा.
0: कादंबरीचं असं आहे की माझ्या कादंबरीचा विषय जो आहे तो सत्य घटनेवर आधारित कथा आहे. काय असतं की आपल्या बालपणामध्ये ना काही गोष्टी आपल्या सुप्त मनामध्ये घर करून बसतात आणि त्या मग पुढे जेव्हा आपण लिहायला सुरुवात करतो त्या आपसूक येतात. हे अर्थात लेखकाच्या बाबतीत किंवा एखाद्या कलाकाराच्या बाबतीत हे घडत जातं, हे प्रत्येक कलाकार मान्य करेल की ह्या गोष्टी घडत जातात. मी आधीच सांगितलं की माझा जन्म जो आहे तो गावातला आहे आणि ही जी घटना ही पूर्णपणे गावाशी संबंधित आहे. म्हणजे ही घटना जी आहे लहानपणी खूप ठाण मांडून बसलेली होती की यातली जी नायिका आहे तिने जो संघर्ष केलेला आहे, तिने जे भोगलेलं आहे ते मला कुठेतरी माहिती होतं आणि मला प्रकर्षाला असं वाटायला लागलं होतं की हे लोकांपर्यंत का येऊ नये. शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये खूप तफावत आहे एकूणच सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सराउंडिंग मध्ये म्हणा किंवा एकूणच वातावरणामध्ये म्हणा की मुलींना जे वाढवतो तो खूप मोठा फरक आहे आणि मुलगी वयात आली की खेड्यांमध्ये अजूनही लग्न करणं हा प्रथम भाग मानला जातो की तिचं शिक्षण हा दुय्यम भाग आहे. तर मला असं वाटलं होतं की या निमित्ताने ही जी विवाह संस्था आहे, एकूण ग्रामीण संस्कृती आहे, ही सगळी प्रकर्षाने आपण मांडावी आणि मी सलग यावर 3-3.5 वर्ष काम केलं या कादंबरीवर आणि तेव्हा कुठे मी ही कादंबरी वाचकांसमोर आणली. आणि जेव्हा मी ही कादंबरी माझी वाचकांसमोर आली तेव्हा अक्षरशः मी समजलं की खूप हळवी झाले, खूप रडले. कारण ही कादंबरी लिहिताना मी स्वतः खूपदा रडले. कारण हा कादंबरीचा विषय असा आहे की तो प्रत्येक स्त्रीला रिलेट करतो.
1: हो ना.
0: तर त्यामुळे ही कादंबरी जेव्हा पूर्ण झाली ना तेव्हा मला खूप समाधान, आत्मिक समाधान मिळालं की मी ज्या मुलींना प्रेझेंट करते की गावातल्या एकूण मुली आहेत त्यांचं दुःख कुठेतरी मी मांडू शकले या कादंबरीतून. त्यामुळे मला तो खूप मोठा आनंद आहे.
1: खूप छान वर्षात आहे. पण ही कादंबरी लिहित असताना तुम्ही त्या त्या मुलींच्या मनाच्या पण गाभाऱ्यामध्ये पण गेला असाल किंवा त्यांच्याशी हितगुज पण साधलं असेल, हो ना. तर हा अनुभव कसा होता तुम्ही जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोललात, त्याबद्दल तुम्ही तिथे लिहिलं.
0: मी सांगितलं ना की ही कादंबरी लिहिताना मी कित्येकदा रडले. कारण या कादंबरीची नायिका जी आहे ना ती नायिका खूप अबोल आहे. म्हणजे अबोल इन द सेन्स की ती प्रतिकार करते पण तिच्यात तेवढी सक्षमता मी दाखवलेली नाही. कारण हे एकूण चित्र माझ्या पिढीचं याच्यामध्ये मी मांडलेलं आहे. आत्ताची जी पिढी आहे ती बऱ्यापैकी प्रतिकार करते पण माझी जी पिढी आहे त्या पिढीचं मी एकूण चित्र मांडलेलं आहे. त्यामुळे मी सुद्धा या पिढीची एक प्रतिनिधी म्हणून मला ही घटना ही गोष्ट लिहिताना खूप त्रास व्हायचा की स्त्रीचं दुय्यमत्व आहे हाही भाग आपण सोडला स्त्रीचं दुय्यमत्व तरीही तिला किती संकटांना तोंड द्यावं लागतं जेव्हा तिचं लग्न होऊन जातं. म्हणजे आई वडिलांच्या घरी असेपर्यंतचा भाग हा तिचं आयुष्य आधीच वेगळं असतं आणि लग्नानंतरचं तिचं टोटली आयुष्य बदलून जातं आणि तिला किती गोष्टींना फेस करावं लागतं. तर हे लिहिताना मी खूपदा तुटले. खरं म्हणजे मला खूप आनंद आहे की माझी ही कादंबरी आली, मी मांडू शकले हा खूप मोठा मला आनंद आहे.
1: खरंच आहे. त्या निमित्ताने तुमच्या मनातल्या भावना किंवा सत्य परिस्थिती आहे ती लोकांसमोर नक्कीच आलेली आहे. पण तुम्ही ही कादंबरी लिहिली सत्य परिस्थितीवर, ज्या घटना घडतात समाजामध्ये त्याचं चित्रण कुठेतरी आपल्या कादंबरीमध्ये आपल्या लिखाणामध्ये असतं. पण कधी कधी वाचन ही सुद्धा गोष्ट खूप महत्वाची ठरते. कारण जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा नक्कीच आपली शब्दसामग्री, शब्दसंग्रह आपला वाढलेला असतो आणि त्याचा लिखाण करताना आपल्याला खूप उपयोग होतो. तर हे सांगा की लेखन आणि वाचन हे परस्पर पूरक आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल.
0: अर्थातच लेखन आणि वाचन हे एकमेकाशी खूप पूरक आहेत. आता वाचन म्हणजे नुसतं पुस्तकाशी संबंधित वाचन लेखकासाठी पुरेसं नाही असं मला प्रकर्षानं वाटतं. कारण लिहिताना जी सजगता लागते, आता माझ्या कादंबरीविषयी म्हणाल तर मी या कादंबरीमध्ये अनेक ग्रामीण शब्द लिहिलेले आहेत. अनेक ग्रामीण पदार्थ जे वऱ्हाडाशी संबंधित आहे ते माझ्या कादंबरीत आलेले आहे. अनेक वाक्प्रचार म्हणी आलेले आहेत. तर मी ह्या काही कुठून घेतलेल्या नाही, ह्या माझ्या जीवनातून आलेल्या आहे. माझ्या सजगतेने ज्या ऑब्झर्व केलेल्या आहेत त्या सगळ्या मी याच्यात मांडलेल्या आहे. पुस्तकाचं वाचन ऑब्व्हियसली आवश्यक आहेच पण त्यासोबत माणूस वाचणं आणि एकूणच भोवतालची परिस्थिती वाचणं हे

0: सुद्धा लेखकासाठी खूप पूरक आहे असं मला प्रकर्षानं वाटतं.
1: आणि तुमचा कविता संग्रह पण प्रसिद्ध आहे, तर तुमच्या स्वरचित असलेली सगळ्यात आवडती कविता कोणती आहे सांगा.
0: अगदी मला कधीही विचारलं ना तर माझं एक माणूस या संकल्पनेवर खूप भर आहे आणि माझी जी जडणघडण झाली आहे तीही तशीच झालेली आहे, त्यामुळे मला माझी नितळपण ही कविता फार आवडते.
1: अच्छा, तर ती कविता ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: हो जरूर जरूर. नितळपण. नदीला महापूर आलाय, आई संगत होती, पात्र सोडून

0: पर्यंत चौथ्या मोहल्ल्यात गावाच्या वेशीपर्यंत पोहोचली म्हणते. आपलं घर चारही मोहल्ल्याच्या मधात आहे त्यामुळे भीती नाही कसलीच, आई बोलत होती. पण आई, मी म्हणाले, पाण्याची पातळी वाढली की ती पोहोचेल पूर्ण गावात, मग अशा वेळी काय, जीवाला घोर लागून आहे नुसताच. आई म्हणाली, घाबरू नकोस, ती आदिमाय आहे. राम रहीम बुद्ध आणि गावच्या वेशीची कीर्ती डोळ्याभर पाहून जाईल माघारी, आणि नाहीच गेली तर समजायचं माणसातल्या काळ्या कुट्ट छटा स्वच्छ करायला आली आहे. पाणी पाहून माणसाचे नितळपणही परत येईल कदाचित.
1: खूप छान वर्षाताई,
0: मुक्त छंदातली कविता आहे माझी, पण मी छंदामध्ये सुद्धा लिहिते कविता. ही माझी मुक्त छंदातली कविता होती.
1: हो, खूप छान, आणि खूप छान अशा विषयावरती ती कविता होती. आणि कविता संग्रहासोबतच तुमचा पिंपळपार हा लेखसंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: पिंपळपार मध्ये माझा हा वैचारिक लेखसंग्रह आहे ज्याच्यामध्ये अनेक लेख आहेत. आता हे एकत्रित लेख केले असल्यामुळे की त्याला नाव काय द्यावं मला काही सुचत नव्हतं, म्हणून ज्यांची मी प्रस्तावना घेतली आहे त्यांनीच याला नाव दिलं की पिंपळपारावर. पिंपळपार ही एक गावाशी संबंधित संकल्पना आहे, आपल्यालाही माहिती आहे की पिंपळाजवळ जो पार असतो तिथे अनेक प्रकारचे विषय चर्चिल्या जातात, तसाच हा काहीसा या पुस्तकाचा गाभा आहे, त्यामुळे हे पिंपळपार असं नाव दिलं गेलं. याच्यामध्ये अनेक लेख आहेत.
1: अच्छा, मैत्रिणींनो, आपण एकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ, आणि या अंतर्गत आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ साहित्यिका वर्षा थोटे.

0: वर्षात तुम्ही इतकं विपुल लेखन केलं, तर तुम्ही कविता संग्रह, लेख संग्रह, कादंबरी हे सगळं लिहिलं, तर तुमच्या या सगळ्या लिखाणावरती कोणाची छाप आहे असं तुम्हाला वाटतं का?
1: मी अनेक लेखक वाचले, अनेक लेखक लेखिका किंवा एकूणच माझं वाचन खूप भरपूर आहे, पण छाप अशी नाही माझ्या लिखाणावर कोणाची. पण तरीही लेखक आवडतात ते ग्रामीण संस्कृतीशी जे जास्त जोडलेले आहेत. म्हणजे मला कोणी असं विचारलं की जसं उद्धव शेळके जे आमच्या ग्रामीण बोलीतून लिहितात, किंवा सोन्याच्या पिंपळवाले विनायक कुलकर्णी जे आहे ते माझे अत्यंत आवडते लेखक आहेत. मिलिंद बोकील आहेत की मला, मी त्यांचं कुठलंही पुस्तक वाचते. दुर्गाबाई भागवत, शांता शेळके हे अनेक माझे लेखक आहेत. पण मला आता या वेळी मला जर विचारलं की ग्रामीण संस्कृतीशी जे जोडलेले लेखक आहेत ते मला वाचायला खूप आवडतात. मला असं वाटतं की तिथून मला भरपूर घेता येतं, कारण वेगवेगळी भाषा, वेगवेगळे त्यांचे संस्कृती हे सगळं मला तिथून घेता येतं. किंवा मी एकूणच तुलना करते की वऱ्हाडातली संस्कृती किंवा त्यांची संस्कृती हा काय फरक येतो, ते मी याचा एकूणच मुळात मी अभ्यासक असल्यामुळे मी चांगल्या प्रकारे त्याची तुलनात्मक हे करून मग माझ्या लिखाणासाठी मला त्याचा भरपूर उपयोग होतो.
0: अच्छा, आणि वर्षात तुम्ही अनेक विषयांवरती शोध निबंध सुद्धा लिहिले आहेत, पण हे सांगा की लिहित असताना विषयाच्या मुळाशी जाऊन अभ्यास करावा लागतो, हो ना? आणि निश्चितच त्यासाठी बरंच वाचन करावं लागलं असेल किंवा त्यासाठी माहिती जमा करावी लागली असेल, तर हे तुम्हाला कसं काय शक्य झालं?
1: कसं आहे की करायचं म्हटलं की भरपूर काही करता येतं. मी ना कुठल्याही एका गोष्टीवर फोकस करू शकते हा माझा सर्वात मोठा गुण आहे असं मला वाटतं, की मी चांगल्या प्रकारे मला त्यावेळी ती गोष्ट बरोबर साध्य होते. आता मला शोध निबंध लिहायचा असेल तेव्हा माझ्या डोक्यात तीच गोष्ट असते की मला या विषयी अभ्यास करायचा आहे, ही माहिती गोळा करायची आहे आणि मग त्याच्यावर मला लिखाण करायचं. त्यासाठी बराच अभ्यास करावा लागतो, पण माझा मूळ पिंडच अभ्यासाचा असल्यामुळे मी चांगल्या प्रकारे माहिती गोळा करून अभ्यास करून शोध निबंध माझे प्रकाशित झालेले आहे. आणि त्याच्यासाठी मला आताच डॉक्टर भालभोळे संशोधन पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तो मला खूप एक आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी, की आपण जे लिहितो किंवा त्याला कुठेतरी पुरस्काराच्या स्वरूपात अप्रिशिएट केलं जातं, तर तो खूप वेगळा आनंद आहे माझ्यासाठी.
0: खूप छान. आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या विषयांवरती शोध निबंध लिहिले?
1: माझे शोध निबंध भरपूर आहे, म्हणजे पर्यावरणावर आहे, बोली भाषेवर आहे, आत्म

0: चरित्रावर सुद्धा आहे, कवितेवर आहे आणि कादंबरीवर कथेवर सुद्धा आहे. म्हणजे एकूणच मी सगळ्याच याच्यामध्ये लिहिलेले आहे. हल्लीच मी आत्ता एक प्रोजेक्ट आहे औरंगाबादचा की ललित या विषयाला घेऊन गव्हर्नमेंटनी एक प्रोजेक्ट सुरू केला होता, त्याच्यामध्ये ललित मध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. तो सुद्धा एक रिसर्चचाच भाग आहे. तर मी एकूणच सगळ्या याच्यामध्ये माझे रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत.
1: अच्छा, खूप छान. त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन वर्षाताई. वर्षातील प्रत्येक साहित्य कृती इथं उलगडून दाखवणं तर आपल्याला शक्य होणार नाही आहे, पण तुमचं असं कोणतं साहित्य आहे की जे तुम्हाला खूप आवडतं?
0: माझं साहित्य, मी जसं मगाशी म्हटलं की माझा जॉनर ना हा ललित आहे, त्यामुळे मला माझं पहिलं जे पुस्तक आहे जे विश्रब्द आहे याच्यामध्ये मी छोटे छोटे ललित आहे पण ते प्रत्येक स्त्रीला रिलेट करतील असेच आहे. पुन्हा मी तेच सांगते की माझं ललित सुद्धा जे आहे की विश्रब्द म्हणजे काय, विश्रब्द म्हणजे जसं शांताबाई शेळकेंनी सुद्धा म्हटलंय की शतदा झाला जन्म तरीही अभंग राहो आतील तो, म्हणजे एका स्त्रीला एक पुरुष कसा असा हवा असतो. किंवा रुणाताई ढेरेंनी सुद्धा लिहून ठेवलेला आहे, अनेक स्त्रियांनी लिहून ठेवलेला आहे, किंवा इंदिरा संतांनी सुद्धा आपल्या कवितांमधून लिहून ठेवलेला आहे की एका स्त्रीला एक पुरुष कसा हवा असतो, तो पुरुष कसा असावा हे मी माझ्या विश्रब्दामध्ये मांडलेलं आहे. आणि म्हणून माझं ते पुस्तक मला अत्यंत जवळचं वाटतं, कारण मला या पुस्तकांनी खूप आनंद दिला आहे, लिहिताना खूप आनंद दिलेला आहे की जे आपण जगलो नाही कदाचित ते आपण त्या पुस्तकाच्या निमित्ताने जगलो की काय, असा तो आनंद होता. त्यामुळे माझं हे पहिलं पुस्तक मला प्रचंड प्रिय आहे आणि मला लिहिताना आता आवर्जून सांगावं असं वाटतं की माझ्या लिखाणामध्ये नदी ही प्रकर्षानं येतं, कारण माझा जन्म जो आहे तो गावातला आहे आणि ती जी नदी आहे ती माझी सखी आहे, त्यामुळे माझ्या या पुस्तकातही ती तुम्हाला सतत दिसेल, ती सतत प्रवाही आहे असं जाणवेल. त्यामुळे माझ्यासाठी विश्रब्द हे माझ्या खूप जवळचं पुस्तक आहे, म्हणजे जीवापासचं आहे असं म्हटलं तरी चालेल.
1: खूप छान तुम्ही नदीचा उल्लेख केलात. नदी म्हणजे सतत वाहत जाणारी, ती कुठेही थांबत नाही, ती सतत तिचा प्रवाह
0: सुरू
1: असतो. हो ना, तर त्याचप्रमाणे आपलं सुद्धा असंच प्रवास सुरू राहावा, आपणही कुठेच थांबू नये असं ती आपल्याला सांगत असते.
0: अर्थात
1: आणि अशीच तुमची ही नदी नावाची सुंदर कविता खरंच मला पण खूप आवडली आहे. तर मैत्रिणींनो, वर्षाताईंची ही कविता मला बघायचंय, माझंच प्रतिबिंब तुझ्या नितळ पाण्यात, तुझ्याजवळ येऊन बसले की मन आतून शांत शांत होत जातं तुझ्यासारखं. मग मला प्रश्न पडतो, कुठून आणलास हा शांतपणा, मला शिकवशील का आपल्याच अथांग मनाचा तळ गाठणं, मग मलाही राहणार नाही कसलीच तृष्णा, माझ्याही मनात उठणार नाहीत कसलेच अपेक्षांचे तरंग, मग तुलाही दिसेल तुझं प्रतिबिंब माझ्या नितळ डोळ्यात. खरंच मैत्रिणीनं, खूप सुंदर अशी नदी नावाची ही वर्षाताईंची कविता आहे आणि खरोखर त्यांच्या लिखाणामध्ये ग्रामीण भागाचा खूप प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. तर वर्षाताई, आता बघूया तुमच्या पुरस्कारांकडे, कारण तुमच्या लिखाणासाठी बरेच पुरस्कार सुद्धा तुम्हाला मिळालेले आहेत, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल, तुम्हाला कुठले कुठले पुरस्कार मिळालेत हे सांगा.
0: मला माझ्या खरं म्हणजे कवितेला सर्वात आधी पुरस्कार मिळाला होता नागपूर विद्यापीठाचा, ज्याचं कॅश प्राइज दर होतं आणि माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता तो, अचानकपणे माझ्या कवितेला मिळाला होता आणि कविता होती जगण्याचा चिवटपणा. मी मगाशी म्हटलं तसं की आपल्या कविता किंवा आपलं एकूणच हे जे आहे ते आपल्या भूतालातून येतं, त्यामुळे ती कविता माझ्यासाठी फार जवळची आहे आणि मला असं वाटतं की मी ती सांगावी, अगदी छोटीशी आहे.
1: हो नक्कीच,
0: खूप आशावादी आहे मी. जगण्याचा चिवटपणा खेचतो मला, खूपदा निरोपाचे क्षण जवळ आलेत तरीही मनाची झालेली राख गोळा करून थंड पाणी शिंपडलं मी त्यावर आणि पुन्हा पुन्हा उठून उभी झाली चितेवरून. मी आधीच्या जन्मात फिनिक्स पक्षाच्या कुळातली असावी बहुधा आणि डीएनए ही एकच असावा. विचारायला हवं फिनिक्स पक्षाला, तूही कवितेच्याच कुळातला आहेस का ते. अशी ही कविता जिला कॅश प्राइज मिळाला होता. त्यानंतर माझ्या विश्रब्दाला सुद्धा पुरस्कार मिळाला आहे जो राज्यस्तरीय होता. त्यानंतर पिंपळपारला सुद्धा मिळाला आहे. माझ्या कादंबरीला अजूनपर्यंत पुरस्कार मिळालेला नाही, पण माझ्या कादंबरीला खूप लोकांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या की

0: कादंबरी आहे. आणि आता नागपूर विद्यापीठामध्ये सामाजिक विषयावरच्या कादंबऱ्यांमध्ये माझी ही कादंबरी एका मुलीने पीएचडी साठी म्हणून सिलेक्ट केली.
1: खूप छान,
0: तो एक आनंद आहे माझ्यासाठी.
1: खूपच छान.
0: आणि याशिवाय मला माझ्या कथांना आणि माझ्या शोधनिबंधांना सुद्धा पुरस्कार मिळालेले आहे. मला असं वाटतं की पुरस्कार हा ना लेखकासाठी एक एक प्रकारची संजीवनी असतं की त्याला लिहिण्याला एक उद्युक्त करतो की लेखकाने लिहावं, लोक ॲप्रिशिएट करतात, लोक वाचतात आहे. त्यामुळे तो पुरस्कार लेखकाला मिळणं हे खरं म्हणजे आनंददायी गोष्ट असते.
1: आणि इतकं छान लेखन जर असलं तर वाचक सुद्धा नेहमीच वाचायला तयार राहील, हो ना? बरं, वर्षाते तुम्हाला साहित्य क्षेत्रात आणखी पुढे काय करायची इच्छा आहे?
0: आता माझं 2-4 प्रोजेक्टवर काम सुरू आहे, मी जसं सांगितलं तसं. आणि सोबत माझी पीएचडी सुरू आहे आत्मचरित्रावर नागपूर विद्यापीठामधून.
1: अच्छा,
0: तर त्याचं माझं पुस्तक येईलच लवकरच. आणि पुन्हा तेच की ग्रामीण संस्कृतीशी संबंधित आणखी एक विषय मी कादंबरीसाठी निवडलाय की ज्याच्यावर मी काम करते आहे. पण त्या 2-4 आधी सुद्धा मी एक संपादित पुस्तक करते आहे की माझी एक मैत्रीण जी अचानकपणे निघून गेली, तर तिचं जे लिखाण आहे ते मी सगळं संपादित करून तिचं पुस्तक आणायचा माझा विचार आहे. की तिचं एकूण लेख आहेत, कविता आहे आणि कथा आहेत की ज्या खूप उत्तम आहेत, त्या कविता कथा लेख लोकांनी वाचाव्या, लोकांपर्यंत पोहोचाव्या म्हणून मी त्यासाठी खूप प्रयत्न करते आहे की तिचं लेखन मी संपादित करावं आणि तिचं पुस्तक निवडक जे साहित्य आहे ते लोकांसमोर यावं, वाचकांसमोर यावं. तर माझ्यासाठी तो एक वेगळा आनंद असेल, माझ्या पुस्तकाच्याही पेक्षा मला तो एक वेगळा आनंद माझ्यासाठी असेल.
1: हो, नक्कीच. तर वर्षाते तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.
0: खूप खूप धन्यवाद.
1: तर मैत्रिणींनो, लिहित रहा असं बरेचदा आपल्या कानावर पडतं आणि खरंच आहे. आपल्या मनात जे विचार येतील, त्या भावना असतील, त्या कागदावर उतरवल्या की त्यातून साहित्य निर्मिती होते. अर्थात यात वाचनाचाही खूप मोठा वाटा असतो. तेव्हा नक्कीच प्रयत्न करा आणि मनातल्या संवेदनांना वाट मोकळी करून द्या. आज आपण ज्येष्ठ साहित्यिका वर्षाताई थोटे यांच्या लेखन प्रवासाविषयी जाणून घेतलं. तर वर्षाताई थोटे, इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा केल्या आणि तुमच्या एकंदर प्रवासाविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचे आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: खूप खूप धन्यवाद.
1: तर वर्षाताई, जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: बगड्यांची माळ फुले.

मैत्रिणींनो, हितगुज या मालिकेअंतर्गत साहित्यिका वर्षा थोटे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली आपण मुलाखत आताच ऐकलीत. मैत्रिणींनो, सध्या श्रावण महिना सुरू आहे. छान आल्हाददायक वातावरण, हिरवाईनं नटलेल्या वसुंधरेचं सौंदर्य बघताना मन कसं हरपून जातं. चला, अशाच आशयाचं एक गीत तुम्हाला ऐकवते, ऐकूया.

मैत्रिणींनो, या सुंदरशा गीतानंतर वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, शब्दांना जेव्हा भावनांची साथ मिळते तेव्हा ते शब्द केवळ शब्द राहत नाहीत, तर ते मनाचा आरसा बनतात. तेव्हा भावना, अनुभव आणि विचारांची सुंदर गुंफण करत मनातील भावना हळूवार कागदावर मांडल्या जातात, तेव्हा आपण तिच्या शब्दातून विचार वाचत असतो. म्हणूनच आपण आपल्या अशा भावना व्यक्त करणाऱ्या विचारांना तिच्या शब्दातून असं नाव आपल्या मालिकेला दिलेलं आहे. चला तर या मालिकेअंतर्गत ऐकूया वृषाली देशपांडे यांचं मनोगत.

हातून अंतस्वराकडे. कल्पना करा की तुमचं शरीर जमिनीवर शिथिल पडलं आहे आणि तुम्ही बाहेरून तुमच्या शरीराला पाहताय, अशी सूचना योग शिक्षिका देत होत्या. आध्यात्मिक असलं की जमतं असं कोणीतरी मध्येच म्हणालं. पार्श्वभूमीला अतिशय सुखद संगीत आहे, पण मला ही कल्पना करणं जमतच नाही. वाटतं हे जमलं असतं तर कितीतरी गोष्टी सुकर झाल्या असत्या. राग द्वेष अशा कोणत्याही नकारात्मक भावना आल्या किंवा त्रास झाला, वाईट वाटलं की असं शरीर बाजूला ठेवून नसते का मी बाहेर आले. तुमच्या शरीराच्या फक्त उजव्या बाजूकडे लक्ष द्या आणि सुरुवातीला शरीर शिथिल करून उताणे पडताना डोळे बंद केल्यावर माझ्या डोळ्यासमोर अंधार आला होता. आता माझं लक्ष सूचनांकडे नव्हतंच, त्या संगीताकडे होतं. त्यात तल्लीन होता होता डोळ्यासमोरच्या अंधारात प्रकाशाचा कवडसा आला. मला दिसलं ते काहीतरी वेगळंच होतं. पिठूर प्रकाशात कृष्ण राधा, महात्मा गांधी कस्तुरबा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, पु ल देशपांडे, कविवर्य गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, एका कोपऱ्यात घोळक्यातली मुलं, शाळेत न जाणारी आणि असंच काही बाही. कशाचा कशाशी काहीही संबंध नव्हता. विचित्रच होतं सगळं. मला समजू लागल्यापासून मला जे काही श्रीमंतीचे क्षण लाभले ते सगळे या लोकांमुळे, एवढं मात्र माझ्या मनात आलं. ती मुलं वगळता सगळीच आत्मतेजानं तळपणारी माणसं होती. जयदेवांच्या अष्टपदीनं मला भूल घातली आहे. राधाकृष्णाला एकमेकांचा रंग चढल्याचं वर्णन करणारी अष्टपदी मला जादूच्या मंत्रासारखीच वाटते. प्रत्येक पदात दोन ओळी आणि त्या दोन ओळींमधलं वाचता वाचता गोकुळ वृंदावनात हरवून जायला होतं. एरवेळी मला सारखं वाटतं, प्रीत भक्तीचं प्रतीक असलेले राधाकृष्ण असं जरी असलं तरी कसा केला असेल राधेनं आयुष्यभराचा विरह सहन. आपलं माणूस नेहमीच्या अपेक्षेपेक्षा 4-2 क्षण जास्त काळ दिसलं नाही तर किती तगमग होते. कसं जमलं असेल हे या दोघांनाही, की अर्जुनाला गीता सांगितली तसं कृष्णानं राधेलाही काही सांगितलं असेल. खरी रसयात्रा मात्र या दोघांपासूनच सुरू होते. त्यांच्या नात्यालाही आध्यात्मिक परिणाम दिला आहे. कसं आहे ते अध्यात्म? मग तुमच्या देहाला आता तुम्ही वरून बघू शकताय असं असतं का अध्यात्म? काय असतं बरं नेमकं? आता विश्वात्मके देवे म्हणताना ऐकताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या तर ते काय असतं? आप परभाव नाहीसा झाला हे कळलं म्हणजे अध्यात्म का? मन स्वच्छ किमान त्या त्या क्षणापुरतं तरी म्हणजे मग अध्यात्म असू शकतं का? माणसासारखं वागता आलं की नाही हा आध्यात्मिक होता येतं की नाही प्रश्नच आहे. मग जी माणसं समाजाची निरपेक्ष सेवा करतात त्यांना आध्यात्मिक म्हणता येईल का? आनंदानं आयुष्य जगण्याचं महत्व नाही का? फार आध्यात्मिक आहे बरं ते, असं कोणी सांगितलं की त्या व्यक्तीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलतो. पण आध्यात्मिक असणं म्हणजे काय हे आपण कधी पारखतच नाही. धर्म आणि अध्यात्म यांची आपण नेहमी गल्लतच करतो. अध्यात्म तर डॉक्टर कलामांनी पण आत्मसात केलेलं होतं. स्वच्छ सच्छील निरागस व्यक्ती, शब्द कृती विचार कशानेही हिंसा न करणारा माणूस. त्यांच्या निरागस हास्यामागे किती मोठे विचार आणि देशहिताच्या कृती होत्या. डॉक्टर APJ अब्दुल कलाम वीणा वाजवायचे. ते सांगायचे संगीत

संगीत दुःखी मनाचे आजार बरं करू शकतं. संगीत मानवी चेतना वृद्धिंगत करतं. संगीत आणि विज्ञान हे सुसूत्रता, सुसंवाद आणि विश्वाचं आकलन करून घेणारे समांतर प्रवास आहेत. आणि हे दोन्ही अंतर्मनाला बाह्य विश्वाशी जोडतात, अनेकदा त्यांनी असं सांगितलं आहे. म्हणजे संगीताच्या दोन स्वरांमध्ये, तालाच्या दोन मात्रांमध्ये असलेलं अंतरही आपल्याला खूप काही सांगून जातं. आणि त्या तेवढ्याशा अंतरात गायक वादक केवढं विश्व आपल्यासमोर उलगडून दाखवतात.

फक्त कलामांचं हे सांगणं असतं किंवा संगीतज्ञांचं जे सांगणं असतं ते रसिक श्रोत्यांच्या मनात चमकून जातं, त्यांच्या अंतरीचा ठाव घेतं. याचाच अर्थ असा की लहानशा गोष्टीत सुद्धा मन लख उजळू शकतं, पण त्यासाठी रियाज हवा असतो गायक वादकांसारखा, आणि सकारात्मक दृष्टीनं परिघा बाहेर जाण्याची तयारीही हवी असते. पण आपण एका परिघात अडकलेले असतो. कसा तोडायचा हा परिघ? हा परिघ भेदणं म्हणजे प्रगल्भता आणि अध्यात्माकडे जाणं असतं का? याचा अर्थ खरंच चांगल्या माणसांना नाकारून जे आपल्याला अजून उमगलंच नाही त्याच्या मागे अध्यात्म म्हणून धावत सुटायचं असतं का? अरे देवा, किती गोंधळ होतोय माझा. ती कोपऱ्यातली मुलं मला लेटर टू अ टीचरची वाट बघत असलेली वाटली. शाळा सोडावी लागण्याची कितीतरी कारणं असतात. सरकारनं या मुलांसाठी जीवन कौशल्य शिक्षण योजना सुरू केली. प्रौढ शिक्षणाचे वर्ग होतेच, ते पुढे निरंतर शिक्षणाच्या टप्प्यात आले. आपली साक्षरता कशी वाढते आहे याच्यावर परिषदा भरत होत्या. शिक्षणावर किती काथ्याकूट. काही उंजनासच झालंय. डॉक्टर कलाम मला दिसत होतेच आणि मी वाचलंही होतं. त्यांनी एक व्याख्या केली होती, पुण्य म्हणजे गुणवान असं त्यांना अपेक्षित होतं. तेव्हा डॉक्टर कलामांना अपेक्षित पुण्यात्मा, पुण्य नेता आणि पुण्याधिकारी कसे तयार होतील आणि त्यांच्या स्वप्नातल्या राष्ट्राचं काय होईल हा प्रश्न मला त्यांना विचारावासा वाटला, पण आवाजच निघाला नाही. गांधीजीही त्या मुलांकडे भविष्यातील नागरिक म्हणून बघत होते, आणि गांधीजी आणि त्यांच्या आतल्या बाहेरच्या गोतावळ्याचा संसार सांभाळलेल्या बा कस्तुरबा तेवढ्याच कर्तव्य तत्परतेनं त्यांच्या शेजारी उभ्या होत्या. गांधीजी थोर आहेतच, पण बा सुद्धा तेवढ्याच थोर ना. गांधीजींच्या सगळ्या प्रयोगांची, तत्वांची, विचारांची बा सहभागी साक्षीदार. एक स्त्री म्हणून आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे चांगले अन्न पदार्थ, तिच्या धार्मिक श्रद्धा, तिचे दागदागिने यांचा त्याग त्यांनी केला. त्या पलीकडचं जग समजुतीनं पाहिलं. संयम, धैर्य, शौर्य, दृढ निश्चय, प्रचंड मनशक्ती, लवचिकता, समर्पण, वैयक्तिक त्याग, सहानुभूती, करुणा, नेतृत्व गुण, सहाय्य आणि सहयोग, सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचं कौशल्य, संघबांधणी आणि संघभावना, देशभावनेपुढे भौतिक सुखसोयींना नकार असे कितीतरी विशेष कस्तुरबांचे सांगता येतील. कुटुंब वत्सलता आणि सोबतच निरक्षीर विवेक, यातच कस्तुरबांची प्रगल्भता आणि अध्यात्म समावलं असेल का? बांचा मोठेपणा मला नेहमीच आभाळाएवढं वाटत आलाय. त्याही माणूसच होत्या, पण त्यांचे विचार आणि विकार सांभाळत त्यांनी जे कार्य केलं ते गांधीजींना अपेक्षित असलेल्या अध्यात्मासारखंच होतं. आणि माणसाकडे जे जे म्हणून विकार आहेत त्यासह उत्तम जीवन जगणं चूक असतं का? म्हणून मला पु ल देशपांडे भावतात. ते उत्तम कलास्वादक होते आणि जीवनास्वादकही होते. पुलांनी आपल्याला कलांचा आस्वाद घेण्याची एक पद्धत दाखवली. कलाकारांची कला आपल्याला उलगडून दाखवली. त्याचवेळी त्यांनी कलाकारातलं केवळ सामर्थ्यच आपल्याला उजळून दाखवलं. कलाकारातले व्यक्ती म्हणून असलेले दोष उगाच अधोरेखित करून दाखवले नाहीत. कलाकारातली कला, त्याचं ते वेगळेपण नावाजायचं असतं हे त्यांनी आपल्या मनावर ठसवलं. एरवी कलाकार काय आणि कलाकार नसलेली व्यक्ती काय? माणूस म्हटलं की दोष असणारच, पण रसास्वादकता असली की ती आयुष्य किती समृद्ध करते हे पुलांनी आपल्याला सांगितलं. आपलं असणं म्हणजे आपल्यावर झालेले मूळ संस्कार आणि अशा रसास्वादातून झालेले संस्कार ते आपल्या अभिव्यक्तीतून प्रकट होतच असतात. मग असं समृद्ध माणूस म्हणून जगणं योग्य नव्हे का?

कविश्रेष्ठ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर सात्विक प्रसन्नतेनं शांत मुद्रेनं काही सांगत होते. जवळ गेल्यावर कळलं त्यांचं बोलणं फार प्रासादिक होतं. त्यांच्या भोवती बसलेल्यांना ते सांगत होते, चित्त जेथ भय शून्य, आपण असं जग निर्माण करायला हवं जिथं मन निर्भय असतं आणि मान अभिमानानं ताठ असते. स्वामी विवेकानंदांनीही हेच सांगितलं. पूर्ण आत्मविश्वास महत्वाचा आहे, दुर्बलता आणि भीती हे पाप आहे हे शिकवलं. खऱ्या चारित्र्यासाठी फुलाच्या कोमलतेसह सिंहाचं हृदय आवश्यक असतं. विचार आणि कृतीतील शुद्धतेसाठी विचार, शब्द आणि कृती यांच्यातील सत्यनिष्ठेची खरी व्याख्या म्हणून भर दिला. गुरुदेव पुढे सांगत होते, जिथे जगाच्या संकुचित भिंती विश्वाला जात, धर्म आणि पंथात विभागत नाही, अथक परिश्रम ध्येय गाठण्यासाठी केले जातात, जिथे नवनिर्मितीचा सच्च्या विचारांचा झरा अंध आणि कालबाह्य परंपराच्या कोरड्या वाळवंटात आटून जात नाही, जिथे मनाला तुमच्याद्वारे विचार आणि कृतीच्या व्यापकतेकडे नेलं जातं. माझ्या मनात विचार आला म्हणजे गुरुदेव तर एका अर्थानं स्वतःला मनाला परिष्कृत करण्याचं सांगतात, कारण अशा स्वर्गात माझ्या देशाला जाम येऊ दे. म्हणजे विकारांनी आपण बांधलेलेच असतो, पण प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांनी, दुसऱ्याचे पाय खेचण्याच्या वृत्ती अशा अनेक नकारात्मक गोष्टींनी आपण स्वतःला बांधून घेत असतो. गुरुदेव हे सारं तपासून बघायला सांगतात. हीच वाट तर माणुसकीकडे जाणारी. आपल्या संत मंडळींनीही हेच सांगितलं आहे, पण आपण फक्त संत मंडळींनी देवाचं नाव घ्या असं सांगितलंय इतकंच काटेकोर लक्षात ठेवतो. पण संत मंडळींच्या वागण्यात जो माणुसकीचा विशाल झरा होता त्याकडे दुर्लक्ष करतो आणि देवाचं खूप करता करता माणसाला वाईट वागवतो. ही मर्यादा ओलांडता येणं म्हणजेच अध्यात्म असावं बहुतेक. हळूहळू माझ्या डोळ्यासमोरचा अंधार नाहीसा होत एक प्रसन्न पिवळी केशरी छटा दिसू लागली. कोणीतरी दिवा लावलाय असं वाटता वाटता त्याचं सूर्यबिंबच झालं उगवतीकडचं आणि खाली निळाशार समुद्र. समुद्र आणि पाऊस मला अतिशय प्रिय. रीत होता होता इतरांना समृद्ध करत जाणं आणि हातचं राखून न देणं हे पावसाचं मला फार भावतं. आपल्याला रीत होताच येत नाही, थोडंफार कधी जमलंच तर त्यात किती अभिमान आणि अहंभाव असतो. आणि समुद्र, त्याची तर किती किती रूप. त्याच्या लहान मुलागत खेळणाऱ्या लाटा, काही नुसत्याच पायाला स्पर्श करून अलिप्तपणा दाखवणाऱ्या, काही बिलकून राहणाऱ्या, किती सुंदर नर्तन असतं ते. खोल कुठेतरी उठान घेत, ताल आणि लयीत तोडे तुकडे करत जेव्हा किनाऱ्याशी येतात तेव्हा सम साधलेली असते. क्षणभरही कुठे कमी जास्त नसतं. त्या संगीतात एक मूलभूत गंधार असतो, स्वयंभू, अख्खं विश्व व्यापून टाकणारा, मन शुद्ध करून टाकेल इतका सच्चा. समुद्राचा आणखी एक मला आवडतं, किती कचरा असतो त्याच्या पोटात, त्यानं जमवलेलं, लोकांनी टाकलेलं. हा आपला सगळं आणून बाहेर टाकून देतो आणि मोकळा होतो, पुन्हा साठवायला आणि पुन्हा असंच सोडून द्यायला. आपल्याला नाही जमत असं. खरं तर मनात पोटात असलेलं ओसंडून वाहत असतं, अजीर्ण होत असतं, पण नकारात्मकतेचाही किती लोभ असतो आपल्याला. लाटांचं मला आणखी एक भावतं, सम साधली काय किंवा गंधार लागला काय त्या थांबत नाही, स्वतःचं कौतुक म्हणून पुन्हा रियाजालाही तयार असतात. त्यांचा एक अंतस्वर त्यांना सापडलेला असतो. तेवढ्यात मला पुन्हा योगशिक्षिकेचे शब्द ऐकू आले, पण जाता जाता एक गोष्ट मात्र नक्की कळली, अध्यात्म कळो किंवा न कळो, जमो किंवा न जमो, जगताना आपला अंतस्वर मात्र आपल्याला सापडलेला हवा.

मैत्रिणींनो, तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत वृषाली देशपांडे यांचं मनोगत आपण आत्ताच ऐकलात. मैत्रिणींनो, सणवार सुरू झालेत, गोड आगळेवेगळे पदार्थ आपण बनवत असतो, पण वेगवेगळ्या रेसिपीच्या शोधातही आपण असतो. चला, आज ओल्या नारळाची मिठाई कशी करायची याची पटकन रेसिपी मी आपल्याला सांगते. आणि या रेसिपीचं साहित्य बऱ्यापैकी आपल्या घरात असतंच. तर स्टफिंगसाठी आहे साहित्य: 4 चमचे ओल्या नारळाचा चव, 4 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे टूटी फ्रुटी, 2 ते 3 चमचे पिठीसाखर. आणि जसं गोड आपल्याला आवडतं त्यानुसार आपण पिठीसाखर कमी जास्त घेऊ शकतो. 1 ते 2 चमचे दूध. हे झालं आता साहित्य. या मिश्रणाला एकत्र घट्ट करून छान असा गोळा तयार करून घ्यायचा. त्याचे गुलाबजामाचे आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. हे झालं आपलं स्टफिंग तयार. इकडे गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 1 ते 2 चमचा साजूक तूप घालायचं. हे गरम झालं की त्यात 1/2 कप बारीक रवा घालायचा आणि मंद आचेवर 7 ते 8 मिनिट त्याला छान भाजून घ्यायचं. यात 1/2 कप ओल्या नारळाचा चव टाकायचा आणि 2-3 मिनिटं भाजल्यावर 1/2 कप दूध त्यात टाकायचं. आणि गोडाचा पदार्थ असला की आपण चिमूटभर मीठ त्यात टाकतोच, तसं इथेही टाकायचं. आणि छान मिक्स करून 2-3 मिनिटं वाफ येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा. त्या वाफेने तो गोळा छान मऊसूत होईल. इकडे साखरेचा पाक तयार करायला घ्यायचा. त्यात 1/2 कप पाणी, 1 कप साखर. साखर विरघळली की 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या आणि मग गॅस बंद करायचा. त्यात हलका ऑरेंज रंग घालायचा. इकडे दुधात शिजवलेला रवा छान मळून घ्यायचा. त्याची लाटी तयार करायची. आणि मोदकाचं सारण कसं भरतो तसं त्या लाटीचे गोल पुरी करून तो जो गोळा आपण बनवला होता स्टफिंगचा तो गोळा त्यात घालून गोल फिरवून चपटा आकार त्याला द्यायचा. आणि थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटायला आपण टूथपिकने त्यावर डिझाईनही करायचं. आणि याला तुपात तळून घ्यायचं. आपण तेलातसुद्धा तळून घेऊ शकतो. आणि लगेच तळल्यानंतर आपण साखरेच्या पाकात त्याला टाकायचं आणि 2-3 मिनिटांनी साखरेच्या पाकातून काढून घ्यायचं. अशा रीतीने ओल्या नारळाची मिठाई तयार. बघा तर करून आणि नक्की कळवा कशी झाली ते. चला मैत्रिणींनो, बघता बघता आता कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच रजा घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1 वाजत आहे, त्यानंतर ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निंजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया हरिओम विठ्ठला या चित्रपटातून सुदेश भोसले यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत अभिजित जोशी.

गीत बहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. या चित्रपटातून अजित परब आणि बेला शिंदे यांनी गायलेलं हे युगलगीत. गीतकार आहेत गुरु ठाकूर आणि संगीतकार आहेत अजित, अतुल आणि समीर.

श्रोते, आताच आपण तेवढं सोडून बोला या चित्रपटातील गीत ऐकलं. गायिका होत्या उषा मंगेशकर आणि सहकारी गीतकार होते प्रभाकर नायक आणि संगीतकार होते बाळ पळसले. आपण ऐकत आहात गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया करावं तसं भरावं या चित्रपटातून उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत बाळ पळसुले.

0: सोनं ते सोनं या चित्रपटातील हे गीत गायलं होतं रेखा डावजेकर यांनी. गीतकार होते ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार होते दत्ता डावजेकर. या गीतासोबतच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप्स हे 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आणि 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या
1: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 160 हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. बिहार आणि उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 160 पोहोचली आहे. आणखी हजारो बेपत्ता असून त्यात सुमारे 300 भारतीय पर्यटकांसह इतर परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी आज दिली. महापुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं सुमारे 37.5 टन मदत सामग्री आज नेपाळकडे रवाना केली. काल 10 टन बचाव साहित्य आणि

0: जीवनावश्यक औषधं तातडीनं पाठवण्यात आली होती. भारत सरकार नेपाळी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून बचाव कार्याला सातत्यानं सहाय्य करेल असं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. नेपाळ आणि तिबेटमध्ये महापुरामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या आपत्तीत संयुक्त राष्ट्रांकडून तात्काळ मदत पाठवली जाईल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमधल्या पुराच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशात नद्यांमध्ये पाणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 9 तुकड्या बिहार आणि उत्तर प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून काल रात्री आणि आज पहाटे बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात गंडक नदी बराजमधून पाणी सोडण्यात आलं. सुमारे 5,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. इतर जिल्ह्यातही सावधगिरी बाळगत नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सीमा भागातल्या बगाहा, वाल्मिकीनगर, बेतिहा, मोतिहारी या क्षेत्राची आज हवाई पाहणी केली. आता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं बिहार सरकारनं सांगितलं. उत्तर प्रदेश सरकारनं सीमा भागातल्या महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले असून घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. तसंच नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती हेल्पलाईनवर देण्याचं आवाहनही केलं आहे. नेपाळमधल्या भीषण पुरामुळे तिथे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं हेल्पलाईन नंबर्स जारी केले आहेत. महाराष्ट्रातले नागरिक नेपाळमध्ये अडकले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी 1070 या टोल फ्री हेल्पलाईनवर किंवा संबंधित लिंकवर त्यांची सविस्तर माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 1070 हा क्रमांक 24 तास कार्यरत असणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम इथे होत आहे. या परिषदेत ब्रिक्सचे सदस्य आणि भागीदार देश तसंच विशेष निमंत्रित देशांचे नेते एकत्र येणार आहेत. भारताचं ब्रिक्स अध्यक्षपद लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी या संकल्पनेवर आधारित असेल. यावर्षी देशभरातल्या 25 हून अधिक शहरांमध्ये 350 जास्त बैठका आणि उच्चस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या प्रतिभेला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा मिळेल अशा क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. खेळ हे केवळ पदक जिंकण्यापुरतं मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं जो खेले वो खिले और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.
0: फिट इंडिया मूवमेंट, संडे ऑन सायकल यासारख्या उपक्रमांमुळे नागरिक आता सुदृढ आणि निरोगी जीवनशैलीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्यामुळे खेळात पारदर्शकता येत आहे. भारताच्या तरुणांना विकसित भारताच्या प्रवासातले सक्रिय भागीदार बनवणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मांडवीय यावेळी म्हणाले. खेलो इंडिया संवाद कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून IIT मुंबईच्या तसंच नागपुरातल्या लेडी अमृतबाई डागा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना

0: विद्यार्थ्यांनी खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कांद्याच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्यानं कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल असं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातल्या या कांद्याची विक्री राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भांडारामधून 35 रुपये प्रति किलो दरानं करण्यात येईल. अंमली पदार्थांच्या तस्करीचं मोठं रॅकेट नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलं असून 6 जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या जाळ्यात गुंतलेल्या अन्य 7 जणांचा शोध पोलीस घेत आहेत. 10 कोटी रुपयांच्या चरस तस्करी प्रकरणी मुंबई पोलिसांनी बिहारमध्ये तिथल्या स्थानिक पोलिसांच्या साथीनं संयुक्त कारवाई करून मुख्य सूत्रधाराला अटक केली. बिहारमधून तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. पश्चिम आशियातला संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी इराणला विशिष्ट मुदत दिलेली नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका खासगी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की अमेरिकेला वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याची घाई नाही. इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई गंभीररित्या जखमी झाले असून ते अद्याप हयात आहेत असा दावा ट्रम्प यांनी केला. दरम्यान कतारचे प्रधानमंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जासिम अल थानी आज इराणमध्ये वाटाघाटींसाठी जाणार आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज 5व्या दिवशी उपहारापर्यंत श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 6 गडी बाद 329 धावा झाल्या आहेत. कालच्या 290 धावसंख्येवर आज एस दिनुषा आणि के नुवांता जोडीनं खेळ सुरू करून धावपट्टीवर टिकाव धरला. श्रीलंकेला आता भारतावर 116 धावांची आघाडी मिळाली आहे. पहिल्या डावात भारतानं रचलेला 503 धावांचा डोंगर श्रीलंकेनं फॉलो ऑन घेऊन ओलांडला. पावसामुळे व्यत्यय आलेला हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा श्रीलंकेच्या 7 गडीबाद 353 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 160 वर, हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. बिहार आणि उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. आणि भारत श्रीलंका दुसरा क्रिकेट कसोटी सामना अनिर्णिततेकडे झुकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो दुपारचे 1:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात 97 उद्योगांच्या उभारणीसह 4000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर. जिल्ह्यातील धरणात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार. आणि कास पठारावरील फुलोत्सव 1 सप्टेंबरपासून सुरू होणार. यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. सातारा जिल्ह्यात नवीन 97 उद्योगांची उभारणी होणार असून त्यातून सुमारे 4000 कोटींची गुंतवणूक होणार आहे. यामधून 7000 अधिक रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सातारा, कराड, वाई, खंडाळा, शिरवळ, लोणंद, फलटण, कोरेगाव, पाटण येथील औद्योगिक वसाहतीत सध्या 5000 अधिक सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे उद्योग कार्यरत आहेत. या नवीन उद्योगांमुळे जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्रात वाढ होणार आहे.

0: नव्यानं गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये गोदरेजसह इतर नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1500 ग्रामपंचायतींमधील बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचे आवास प्लस 2024 योजनेअंतर्गत सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. यानुसार 94107 कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली असून यातील लाभार्थ्यांना घरकुलासाठीचा निर्णय आगामी काळात घेतला जाणार आहे. योजनेअंतर्गत पाटण तालुक्यात सर्वाधिक 17056 कुटुंबांची नोंद झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 31556 पात्र लाभार्थ्यांची पहिली शेतकरी यादी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यापैकी 19058 शेतकऱ्यांची 142,07,00,000 थकलेले कर्ज त्यांच्या कर्ज खात्यात शासनाच्या वतीनं जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना देखील या योजनेतून कर्जमुक्त करण्यासाठीचा आराखडा जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाकडे सादर केला आहे. जिल्ह्यात कुणबी नोंदीचे दाखले वितरित करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 14,755 जणांनी दाखले मिळण्यासाठी अर्ज केले असून त्यापैकी 14,207 जणांना कुणबी दाखले देण्यात आले असून उर्वरित 426 जणांना दाखले वितरित करण्यासाठीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे. जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्यावर सौर ऊर्जा निर्मिती करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प जलसंपदा विभागानं हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी सातारा जिल्ह्यासह पुणे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील 10 धरणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कण्हेर आणि उर्मुडी या धरणांचा समावेश आहे. या धरणात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असून यासाठी देशातील नामांकित कंपन्यांनी प्रकल्प उभारणीसाठी स्वारस्य दाखवलं आहे. जगप्रसिद्ध कास पठारावरील यावर्षीचा फुलोत्सव 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यासाठीची पूर्वतयारी सध्या सुरू असून यावर्षी कासची फुले पाहण्यासाठी पर्यटकांना प्रतिव्यक्ती 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे तर 12 वर्षांच्या आतील मुलांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. पर्यटकांना आकारल्या जाणाऱ्या 200 रुपये शुल्कामध्ये वाहनतळ ते कास पठार अशी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींना शनिवार रविवार आणि शासकीय सुट्ट्या सोडून प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी प्रतिविद्यार्थी 40 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यासाठी मुख्याध्यापकांचं पत्र आवश्यक राहणार आहे. दरम्यान पर्यटकांना छायाचित्रणासाठी कोणत्याही प्रकारचे कॅमेरा शुल्क आकारले जाणार नाही मात्र कास परिसरात ड्रोन उडवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. समितीमार्फत पर्यटकांच्या सोयीसुविधांसाठी 170 आसपास कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 होत आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम भावधारा.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझे शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निंजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोती, आताच आपण जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात राम मोरे यांचं गीत ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं कृष्णराव गायकर यांनी.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झाले आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंद.
1: आला श्रावण. समाजाचं प्रबोधन शिक्षण हा हेतू श्रावणातल्या कहाण्यांमागे मुख्यतः असेलही, पण कधी कधी खोलात जाऊन पाहिलं तर लक्षात येतं की कहाण्यांमध्येही काही भाग घेण्यासारखा जरूर असतो. निरक्षीर विवेकबुद्धीनं विचार करून घ्यावा असा काही धागा असतो, त्यामुळे तेवढा विचार घ्यावा, बाकी सोडून द्यावा. उदाहरणच द्यायचं तर एक कहाणी आहे सोमवारची, खुलभर दुधाची कहाणी. यात खुलभर दुधानं कुठं गाभारा भरतो असा विचार करण्यापेक्षा म्हातारीनं मुलाबाळानं तृप्त करून

0: दिलेलं दान देवाला आवडतं हा भाग महत्वाचा. या साध्या गोष्टीत ईश्वर या संकल्पनेलाच इतकं विस्तृत केलं आहे की क्लिष्ट तत्वज्ञानही ते सांगू शकणार नाही. एक राजा होता, तो मोठा शिवभक्त. एकदा त्याच्या मनात आलं की महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. राजाच तो दवंडी पिटवली की राज्यातल्या सगळ्या माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन सोमवारी महादेवाच्या दर्शनाला यावं. माणसं गांगरली, घाबरली. राजाचा हुकूम मोडायचा कसा? घरात कोणी दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही, सगळं दूध देवळात नेलं. सगळं दूध गाभाऱ्यात पडलं, पण गाभारा काही भरला नाही. गावात एक म्हातारी होती, तिनं घरचं सगळं केलं. मुलांना, तोंडांना, वासरांना दूध दिलं, घरची पूजा केली, लेकी सुनांना जेवू घातलं आणि उरलेलं खुलभर दूध नेऊन मनोभावे शंकराची प्रार्थना करून गाभाऱ्यात दूध ओतलं. तर काय आश्चर्य, गाभारा भरला. राजानं म्हातारीला विचारलं तर म्हणाली, वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले, मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले, हे देवाला आवडत नाही, म्हणून गाभारा भरत नाही. देव कधी संतुष्ट होईल? तर मुला वासरांना तृप्त करावं, सगळ्यांनी आनंदाने द्यावं, म्हणजेच गाभारा भरून जाईल. राजाला आपली चूक कळली, तशी ती तुम्हाला सर्वांस कळो आणि श्रावण मास फळो. आता हे सगळं ओव्या कहाण्या वगैरे बायकांना केंद्रस्थानी ठेवून का केलं असावं असा विचार केला तर कुठल्याही संस्कृतीत संस्कृतीच्या वहनाची परंपरा जतन करण्याची जबाबदारी ही बायकांवरच असते. यातलं बहुतांश वाङ्मयही स्त्रियांनीच रचलेलं आहे. आता स्त्रिया शिकल्या, सवरल्या, नोकरी करत्या झाल्या, मंगळवारी रजा घेता येत नाही, रात्रभर जागरण करून बुधवारी ऑफिसमध्ये काम करणं अवघड होतं. मग एक असा प्रवाह आला आहे की शनिवारी रात्री मंगळागौर करायची, मंगळवारी पूजा घाईघाईने आटपून मुंबई सारख्या शहरी ऑफिसला जायचं, पण खेळ मात्र शनिवारी रात्री पूर्वी इतकेच दणकून खेळायचे. माणसांची उत्सवप्रियता आणि लवचिकता कुठल्याही अडचणीतून मार्ग काढते हेच खरं. सकाळच्या गर्दीत कितीतरी वेळा लोकल ट्रेनमध्येही सरकून सरकून जागा करून बसल्या बसल्या झिम्मा खेळला जातो, पंचमीची गाणी म्हटली जातात. शुक्रवारी आवर्जून हळदीकुंकू साजरं होतं आणि गुळ चण्याचा प्रसाद सगळ्यांनाच वाटला जातो. फुला गजऱ्यांची देवाणघेवाण होते. गंमत म्हणजे हे केवळ आपल्या मैत्रिणींपुरतं मर्यादित नसतं तर शेजारी उभ्या असलेल्या अनोळखी बायकांनाही त्यात सामील करून घेतलं जातं. भिजवलेल्या हरभऱ्यांच्या उसळीचे द्रोण कधीतरी मधल्या खिडकीतून पुरुष वर्गालाही मिळतात. संस्कृती प्रवाही असते, ती कधीतरी अशी लोकलच्या रोळांवरूनही धावते. श्रावण गीत चालूच राहतं. बला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळचिते, उतरुनी येती अवनीवरती ग्रहगोलची की एकमते. सुवर्ण चंपक फुलला विपणी रम्य केवडा दरवळला, पारिजात ही बघता बामा रोषमनीचा मावळला. 12 भागांची आला श्रावण ही मालिका मी इथेच संपवते. 60 उत्तरांची ही कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण हो.
1: आला श्रावण या मालेत आताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोत्या, आताच आपण पुन्हा प्रसारित कार्यक्रम ऐकलात. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भेंडी पिकावर विविध प्रकारचे रोग आणि किडी येत असतात. भेंडीवर प्रामुख्यानं भूरी रोग आढळून येतो. या रोगाची लक्षणं म्हणजे पानांच्या वरच्या आणि खालच्या बाजूस पांढरी पावडर आढळते. प्रमाण वाढत गेलं तर पानं करपल्यासारखी दिसतात. भूरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झॅकोनेझॉल 0.5 मिलीलिटर किंवा 0.5 मिलीलिटर कॅलिक्झिन प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून 10 ते 15 दिवसांनी फवारावं. दुसरा येणारा रोग म्हणजे हळद्या, यालाच येल्लो व्हेन मोझॅक असं म्हटलं जातं. या रोगाची लक्षणं म्हणजे रोगट झाडांच्या पानांच्या शिरा या पिवळ्या पडतात, त्यामुळे झाडांची वाढ खुंटते. या रोगाचा प्रसार प्रामुख्यानं पांढऱ्या माशीमार्फत होतो. यावर उपाय म्हणजे रोगप्रतिकारक जातींची म्हणजेच

0: परभणी क्रांती वर्षा उपहार इत्यादी जातींची लागवड करावी. रोगग्रस्त जी झाडं आहेत ती उपटून टाकावीत. डायमेथोएट 1 मिलीलिटर 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. पिकामध्ये पिवळ्या रंगाची चिकट कार्ड ठेवावीत ज्याला पांढऱ्या माशा चिकटतात. पानांवरील ठिपके, यामध्ये पानांवर तपकिरी रंगाचे वेडेवाकडे ठिपके येतात त्यामुळे पानं गळून पडतात. यावर उपाय म्हणजे कार्बेंडेझिम 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा झायनेप किंवा डायफोलेटॉनची 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. तुडतुडे पानांवरील रस शोषून घेतात त्यामुळे पानं विटकरी तांबडी झालेली दिसतात आणि याच्या कडा नागमोडी होतात. यावर उपाययोजना म्हणजे पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी फोरेट 10 g 10 kg प्रति हेक्टरी या प्रमाणात झाडाभोवती मातीमध्ये मिसळून द्यावं. भेंडीवर येणाऱ्या किडींमध्ये फांद्या आणि फळं पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीची मादी फुलकळीवर, फुलांवर आणि फळांवर अंडी घालते. अंड्यामधून जन्मलेली अळी कोवळ्या फळांच्या शेंड्यामध्ये छिद्र करून शिरते आणि फांद्या तसंच खोड पोखरते. परिणामी झाडं मरतात. यासाठी उपाययोजना करताना सायपरमेथ्रिन 0.20 मिलीलिटर किंवा कार्बारिल 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारावं. मावा ही केड पिकातील अन्नरस शोषून पिकाच्या विविध भागांवर मधासारखी विष्ठा टाकते त्यामुळे तो भाग काळपट आणि चिकट झालेला दिसतो. यावर उपाय म्हणजे डायमेथोएट 1 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. अशा प्रकारे भेंडीवर येणाऱ्या कीड आणि रोगांचं आपण नियंत्रण करू शकतो.
1: श्रोतेहो, आताच आपण भेंडी पिकावरील कीड आणि रोगांचं नियंत्रण याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वरूपा सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. श्रोतेहो, आजच्या संध्याकाळी माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात किसान वाणी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आज संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त आपण रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर यांच्याशी चर्चा करतो आहोत. कालच्या भागामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की नेत्रदानासाठी नेत्रदान केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी लवकरात लवकर नेत्रपेढीमध्ये संपर्क करणं अतिशय आवश्यक असतं. तर आज आपण जाणून घेऊया की हा संपर्क नेमका कुठे करावा.
2: जवळच्या शासकीय रुग्णालयातील नेत्र विभाग अधिकृत नेत्रपेढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क करता येतो. त्यासाठी काही टोल फ्री नंबर आहेत ते मी सांगतो.

0: पहला नंबर 1919 और दूसरा नंबर 1800103710। मी परत एकदा टोल फ्री नंबर सांगतो, 1919 व दूसरा नंबर 1800103710।
1: बरं सर, नेत्रदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी संकल्प करावा, त्या दृष्टीनं पाऊल उचलावं, यासाठी तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल?
0: माझे सर्व नागरिकांना मनापासून आवाहन आहे, आजच आपल्या कुटुंबियाशी नेत्रदानाबद्दल बोला, नेत्रदानाचा संकल्प करा आणि मृत्यूनंतर वेळ न दवडता नेत्रदान केंद्राशी संपर्क साधण्याची जबाबदारी कुटुंबियांनी घ्यावी। आपण आयुष्यभर आपल्या डोळ्यांनी जग पाहतो, पण मृत्यूनंतर हेच डोळे किंवा त्यातील उपयोगी नेत्रपटल दोन व्यक्तीला पुन्हा जग पाहण्याची संधी देऊ शकतात। नेत्रदानाचा संदेश फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात, सामाजिक संस्थांमध्ये आणि समाज माध्यमावर पोहोचवायला हवा। एका व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला आणि त्यातून आणखी 10 व्यक्तींना प्रेरणा मिळाली तर ही चळवळ निश्चितच मोठी होऊ शकते।
1: खरंय श्रोते हो, नेत्रदानाचा संकल्प केलेल्या आणि त्यासाठी जनजागृती करत असणाऱ्या प्राची भोसले यांचे विचार आता ऐकूया। प्राचीताई नमस्कार।
2: नमस्कार।
1: प्राचीताई, नेत्रदान करणं त्यासाठी तुम्ही केव्हा आणि का प्रवृत्त झाला?
2: खर तर सुरुवातीपासूनच मला समाजकार्याची आवड होती आणि आता माझ्या मृत्यूनंतरही माझ्या नेत्रदानामुळे 2 व्यक्तींना दृष्टी मिळू शकते आणि त्यांचं जीवन जे आहे ते अधिक सुखकर म्हणा किंवा स्वावलंबी होऊ शकतं या विचारानं मला नेत्रदान करण्याची प्रेरणा मिळाली।
1: अशावेळी तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांची नेमकी भूमिका काय होती?
2: खरं तर त्यांचा कायमच माझ्या कोणत्याही सकारात्मक निर्णयाला पाठिंबा असतोच। ज्यावेळी मी हे सांगितलं तर खरं तर मला आता तुमच्या माध्यमातून सांगायला आनंद होतोय, माझ्यासोबत माझ्या घरच्यांनी सुद्धा या संदर्भात, म्हणजे अवयवदान असेल, देहदान असेल किंवा नेत्रदान असेल, या संदर्भात ऑनलाईन नोंदणी केलेली आहे।
1: अरे वा। या होत्या प्राची भोसले। तर श्रोते हो, या नेत्रदान पंधरवड्यामध्ये आपण सर्वांनीच नेत्रदानाचा संकल्प करूया आणि अनेक दृष्टीहीन व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणूया। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत। डॉक्टर सुनील डोखळे सर आपल्या सोबत होते, आपण त्यांचे आभार मानूया आणि कार्यक्रमातून मी आपला आता निरोप घेते। नमस्कार।
3: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकली। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे। ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती।

श्रोत्या, आताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकलात. आरोग्य धनसंपदा ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 होत आहेत. ठीक 2:10 पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय वल्लभ वणजू यांच्याकडून. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: तुमच्या आंबा बागेमध्ये तुम्ही जो पावसाचं पाणी साठवण्याचा प्रकल्प केलाय त्याविषयी आता सांगा.
2: तर फणसोब येथे फणसोब हायस्कूलच्या मागे माझ्या आंब्याची बाग आहे 4 एकराची. तिथे जवळजवळ 150 कलमं आहेत. खूप कमी प्रमाणात मला पाणी मिळतं. ज्यावेळेला मला रेन वॉटर हार्वेस्टिंग याबद्दल कळलं मग त्याचा मी अभ्यास केला आणि छतावर पडणारं पाणी कशा प्रकारे जमिनीमध्ये मुरवता येईल किंवा माझ्या बोरवेलमध्ये सोडता येईल किंवा माझ्या विहिरीमध्ये सोडता येईल ह्याचा मी अभ्यास केला आणि ती तंत्र वापरून म्हणजे पाईपद्वारे मी ते पाणी विहिरीत सोडलं, एका दुसऱ्या चॅनलद्वारे मी ते पाणी माझ्या बोरवेलमध्ये सोडलं, तिसरा पर्याय मी माझ्या बागेत

0: तून एक ओहळ जातो, पावसामध्ये तो प्रचंड प्रमाणात वाहत असतं, तर तिथे मी एक 55 फुटाचा खड्डा खणून विहिरीसारखा त्या विहिरीमध्ये ते पाणी मी सोडलेलं आहे. आता ह्याचा उपयोग मला तर झालाय, कारण पूर्वी मला जानेवारीपासून पाण्याचा टँकर मागवायला लागायचे महिन्याला 2 किंवा 3, ते प्रमाण आता मला एप्रिल मे मध्ये ते मला मागवावं लागतं. म्हणजे 2 महिन्याचा जो एका टँकरचा किंवा जे काय टँकर लागत होतील त्याचा खर्च आहे तो माझा कमी झाला. बाकी हा फायदा तर नक्कीच होतो. आणि माझं असं म्हणणं आहे की ते पाणी मलाच मिळालं पाहिजे असं काय माझा आग्रह नाही. माझं समाधान एवढंच आहे की हे जे फुकट जाणारं लाखो लिटर पाणी ते मी जमिनीच्या पोटात जिरवतोय याचं मला खूप समाधान आहे.
1: आज कातळावरच्या बागेमध्ये जे पाणी तुम्ही साठवलं त्याचा भूजल पातळी वाढण्यासाठी कसा उपयोग झाला?
0: नक्कीच, मी जसं तुम्हाला मगायचं सांगितलं की ज्या कॅव्हिटीज आहेत ज्या झऱ्यातून पाणी आपल्याला विहिरीत येतं त्या जेव्हा भूजल पातळी खाली जाते तेव्हा आपण माझी विहीर आटली असं म्हणतो, कारण त्याच्यात पाणीच नसेल तर पाणी कुठून येणार. मग ज्या वेळेला मी हे पाणी परत त्याच्यामध्ये सोडीन, जसं जसं माझ्या विहिरीची लेवल वरती येईल पाण्याची तसं तसं त्या कॅव्हिटीज भरत जातील, आणि त्या कॅव्हिटीज जितक्या लांब असतील तितक्या लांब ते पाणी जाईल. त्या कॅव्हिटीज भरल्या की आपोआप भूजलाची पाण्याची पातळी वाढते.
1: आणि याचा तुमच्या आंबा बागेला कसा उपयोग झाला?
0: मी जसं मगाशी म्हटलं की जानेवारीपासून मला जे दर 15 दिवसाला पाण्याचे टँकर लागत होते महिन्यातनं 1 किंवा 2 जसं उपसा असेल तसं, ते आता जानेवारीपासून मला न लागता मला एप्रिल आणि मे मध्ये किंवा काही वेळेला मे मध्येच मला पाण्याचा टँकर आणावा लागलेला आहे. अशा प्रकारे मला नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे.
1: अशा प्रकारची पावसाची शेती प्रत्येकानेच करावी यासाठी तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
0: नक्कीच प्रत्येकाने या बाबतीत प्रयत्नशील आणि कृतिशील असलं पाहिजे. जसं मी पहिलं उदाहरण दिलं की बँकेमध्ये आपण आपली सेव्हिंग्स ठेवतो किंवा पैसे साठवून ठेवतो, आपल्याला गरजेनुसार ते आपण काढतो, पण काढल्यानंतर आपण ते पैसे परत भरतो कारण आपल्याला परत त्याची गरज आहे,
1: भविष्यात त्याची गरज.
0: पाण्याचंही तसंच आहे. सुरुवातीला मी सांगितलेलं वाक्य तुम्हाला आठवत असेल तर पुढची युद्ध ही नक्कीच पाण्यावरनं होतील जर आपण त्याचं योग्य नियोजन केलं नाही तर. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की आपल्या परसात आपल्या जागेत आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंच पाहिजे.
1: तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की पावसाचं पाणी साठवणं पावसाची शेती करणं हीच आता काळाची गरज आहे. सर, आज आपण इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद, आपणही मला ही संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, आताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकलात. परिसर ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते संक्षेपित करू.

श्रोते हो, दुपारचे 2:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूया संगीता लहिरी भट्टाचार्य यांचं गायन राग पिंपलास. त्यांना तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. मध्यलय रूपक तालात निबद्ध आहे आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. मध्यलयीचे बोल आहेत वारी वे गुमान आणि द्रुतबंदिशीचे बोल आहेत जा जा रे अपने मंदिरवा. ऐकूया संगीता लहिरी भट्टाचार्य यांचं गायन राग भीमपलासी.

0: श्रोतेहो, आताच आपण संगीता लहिरी भट्टाचार्य यांचं गायन ऐकलं. राग भीमपलास, त्यांना तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ होती सुधांशु घारपुरे यांची. याचबरोबर नादब्रह्म आशास्य संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार.
0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 170 हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यात येत असून हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. राज्याच्या किनारपट्टी भागात आज नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह. आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 177 वर पोहोचली आहे. आणखी हजारो बेपत्ता असून त्यात सुमारे 300 भारतीय पर्यटकांसह इतर परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी आज दिली. महापुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं सुमारे 37.5 टन मदत सामग्री आज नेपाळकडे रवाना केली. काल 10 टन बचाव साहित्य आणि जीवनावश्यक औषधं तातडीनं पाठवण्यात आली होती. पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. भारत सरकार नेपाळी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून बचाव कार्याला सातत्यानं सहाय्य करेल असं ते म्हणाले. त्यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परराष्ट्र सचिव तसंच काठमांडू आणि बीजिंग इथले भारताचे राजदूत या बैठकीत सहभागी झाले होते. नेपाळ आणि तिबेटमध्ये महापुरामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या आपत्तीत संयुक्त राष्ट्रांकडून तात्काळ मदत पाठवली जाईल असं

0: यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमधल्या पुराच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशात नद्यांमध्ये पाणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 9 तुकड्या बिहार आणि उत्तर प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून काल रात्री आणि आज पहाटे बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात गंडक नदी बराजमधून पाणी सोडण्यात आलं. सुमारे 5,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. इतर जिल्ह्यातही सावधगिरी बाळगत नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सीमा भागातल्या बगाहा, वाल्मिकी नगर, बेतिहा, मोतिहारी या क्षेत्राची आज हवाई पाहणी केली. आता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं बिहार सरकारनं सांगितलं. उत्तर प्रदेश सरकारनं सीमा भागातल्या महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले असून घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. तसंच नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती हेल्पलाईनवर देण्याचं आवाहनही केलं आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातून नेपाळ कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्यांची माहिती संकलित करावी असं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं असून आपत्ती व्यवस्थापन विभागानं मदत दूरध्वनी क्रमांक जारी केले आहेत. 1070 हा क्रमांक मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 24 तास कार्यरत राहील. राज्यातल्या 45 प्रवाशांचे 2 गट बसने नेपाळला गेले असून त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न सुरू आहे असं महाजन यांनी सांगितलं. त्याखेरीज आणखी काही पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याचं समजलं आहे. देशातल्या प्रतिभेला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा मिळेल अशा क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. खेळ हे केवळ पदक जिंकण्यापुरते मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं जो खेले वो खिले और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.
0: फिट इंडिया मुवमेंट, संडे ऑन सायकल सारख्या उपक्रमांमुळे नागरिक आता सुदृढ आणि निरोगी जीवनशैलीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय यांनी यावेळी सांगितलं. खेलो इंडिया संवाद हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. कांद्याच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल असं ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातल्या या कांद्याची विक्री राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भांडारामधून 35 रुपये प्रति किलो दराने करण्यात येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण आज राज्याच्या किनारपट्टी भागात साजरा होत आहे. पावसामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगरलेल्या होड्या या दिवशी पुन्हा समुद्रात लोटल्या जातात. त्यामुळे किनारपट्टीवरच्या विशेषतः मच्छीमार समाजात या दिवसाला खूप महत्व आहे. मुंबईतल्या विविध कोळीवाड्यांमध्ये आज संध्याकाळी जत्रा भरतील. समुद्राला नारळ अर्पण करून शांत होण्याची प्रार्थना केली जाईल. रक्षाबंधनाचा सण उद्या साजरा केला जाणार आहे. मुंबईत या सणानिमित्त शहर आणि उपनगरात मिळून 136 जादा गाड्यांची व्यवस्था बेस्ट उपक्रमानं केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी समाजाला शुभेच्छा दिल्या आहेत.

0: नवी दिल्लीत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या भारत नवीकरणीय ऊर्जा परिषद आणि प्रदर्शनात महाराष्ट्र भागीदार राज्य म्हणून भूमिका बजावेल अशी घोषणा राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी केली. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीकडे जग आदराने बघत आहे आणि भारतात गुंतवणूक करायला उत्सुक आहे अशी ग्वाही केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. महाराष्ट्रात अमरावती इथं रुग्णालयाला आग लागून 3 निर्भकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून घेतली असून राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी केली आहे. या दुर्घटनेबद्दलचा अहवाल येत्या 2 आठवड्यात सादर करायला आयोगानं सांगितलं असून त्यात दुर्घटनेत जखमी झालेल्या बालकांची स्थिती आणि बाधित कुटुंबांना जाहीर झालेल्या अर्थसहाय्याचं वाटप याबाबतचा तपशीलही मागितला आहे. पिंपळवाडी इथला बलात्कार प्रकरणातला खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं आहे. त्यांनी आज पीडितेशी भेट घेतली. महिला आणि बालविकास विभागाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांची मदत पीडितेच्या खात्यावर जमा होईल. तसंच पीडित कुटुंबाच्या मागणीनुसार शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत घर देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली असून पीडितेच्या भावंडांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतल्याचं पवार यांनी सांगितलं. कोलंबो सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. कालच्या 290 धावसंख्येवरून आज एस जिनुषा आणि के नुवांता या जोडीनं खेळ सुरू केला आणि बराच काळ धावपट्टीवर टिकाव धरत धावसंख्या 330 नेली. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या 8 बाद 383 धावा झाल्या होत्या. मुंबईत जवाहरलाल नेहरू बंदर हे जगातलं सर्वात वेगानं वाढणारं कंटेनर बंदर म्हणून उदयाला आलं आहे असं केंद्रीय बंदरे आणि जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. यंदा पहिल्या 6 महिन्यात कंटेनर हाताळणी 13.6% वाढ नोंदवून हे बंदर जागतिक स्तरावर 21व्या स्थानावर पोहोचलं आहे असं सोनोवाल आपल्या संदेशात म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 170 हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यात येत असून हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. राज्याच्या किनारपट्टी भागात आज नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह. आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते, आताच आपण प्रादेशिक बातम्या ऐकल्यात मुंबई केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झाले आहेत. आमची आजची पहिली सभा आता इथे समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तोपर्यंत नमस्कार.
2: हमारे समय समय पर ऐसी महान विभूतियों को जन्म दिया है. आरती, जिन्होंने अपने संघर्ष और सेवा से समाज को नई दिशा दी है ना. ऐसी एक महिला जिनके बारे में हम आज बात कर रहे हैं, नाम है अंका सिंधुबाई सपकाल, जिन्हें प्यार और सम्मान से अनाथों की माई भी कहा जाता है. उनका जीवन संघर्ष, ममता, साहस और मानवता की अद्भुत कहानी है.
3: बिल्कुल. और हम की बात करें तो उनका जन्म हुआ था महाराष्ट्र के वर्धा जिले के पिंपरी मेघी गांव में और उनका बचपन बहुत ही कठिन परिस्थितियों में बीता था. आर्थिक अभाव के कारण वो अपनी पढ़ाई भी पूरी नहीं कर सकी, लेकिन परिस्थितियों ने उनके भीतर सीखने और आगे बढ़ने की इच्छा को कभी भी समाप्त नहीं होने दिया. जीवन में उन्हें कम उम्र में ही विवाह और परिवार जो जिम्मेदारियां होती है उसके बंधन में उनको बांध दिया था.
2: जी. और ये जो उनका वैवाहिक जीवन था ना, वो भी कोई सुखद नहीं था. कठिन परिस्थितियों और पारिवारिक संघर्षों के बीच जब वो गर्भवती हुई तब अत्यंत पीड़ा और अकेलेपन का वो सामना कर रही थी. उन्होंने एक बच्चे को जन्म दिया, लेकिन उसके बाद उनके जीवन की कठिनाइयां और बढ़ गई थी.
3: जी.
2: उन्हें घर से बाहर निकाल दिया गया था. उस समय उनके पास न तो कोई रहने का ठिकाना था आरती, और न खाने के लिए पर्याप्त भोजन हुआ करता था, और न ही ऐसा कोई व्यक्ति जिस पर वो भरोसा कर सके.
3: बिल्कुल. और अब खुद ही कल्पना करके देख सकते हैं.

मध्यम विहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेब्स OTT वरही उपलब्ध आहोत. श्रोतेहो नमस्कार. आमची सायंकाळची प्रसारण सेवा आता सुरू करीत आहोत. प्रसारणात तुमच्यासोबत मी दीपाली गर्दे. सायंकाळचे 5 वाजलेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सपने या चित्रपटातील जावेद अख्तर यांनी लिहिलेलं आणि हेमा सरदेसाई आणि मलेशिया वासुदेवन यांनी गायलेलं AR रेहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुछ कुछ होता है या चित्रपटातील गीत. गायले उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी, गीतकार समीर तर संगीत जतीन ललित यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूया हमसे ही मुकाबला या चित्रपटातील हरिहरन यांनी गायलेलं आर के मिश्रा यांचं ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया कविता कृष्णमूर्ती आणि कुमार शानू यांच्या आवाजातील जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं खामोशी या चित्रपटातील हे गीत.

0: कभी अलविदा न कहला या चित्रपटातील शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण नुकतंच ऐकलं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. युवावाणी हा युवक युवतींसाठी असलेला कार्यक्रम आता थोड्याच वेळात नवे केंद्रावर प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता युवक मित्रमैत्रिणींसाठी

0: नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मी भार्गवी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, श्रावण महिन्यातल्या मुख्य सणांपैकी एक म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. आपल्या महाराष्ट्रात विशेषतः कोकणातील कोळी बांधव हा सण मोठ्या श्रद्धेनं आणि आनंदात साजरा करतात. पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत व्हावा, मासेमारी सुरळीत सुरू व्हावी आणि समुद्रापासून संरक्षणाची कृपा लाभावी म्हणून श्रीफळ म्हणजेच नारळ अर्पण करून समुद्राची पूजा केली जाते. हे समुद्राशी असलेलं नातं जपण्याचं आणि सुरक्षिततेसाठीचं वरदान मागण्याचं प्रतीक मानलं जातं. मित्रांनो, रक्षाबंधनासोबत साजरी होणारी नारळी पौर्णिमा ही श्रावणातील एक महत्वाची परंपरा आहे, ज्यामध्ये श्रद्धा आणि सामूहिक उत्साहाचा उत्सव असतो. तसंच रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या रक्षणाचं वचन देतो. मित्रांनो, पुराणातील कथेनुसार एकदा देव आणि असुरांमध्ये घनघोर युद्ध सुरू होतं. असुरांचा राजा वृत्रासुर देवांवर भारी पडत होता. देवराज इंद्र हताश झाले होते तेव्हा त्यांची पत्नी शची म्हणजेच इंद्राणी हिने भगवान विष्णूंच्या सूचनेनुसार एक पवित्र धागा म्हणजेच संरक्षण सूत्र मंत्रोच्चाराने सिद्ध करून तो इंद्राच्या मनगटावर बांधला आणि या धाग्याच्या प्रभावाने इंद्राने युद्धात विजय मिळवला. त्यामुळे मूळतः रक्षाबंधन हे संकट समयी संरक्षणासाठी आणि विजयासाठी बांधलं जाणारं रक्षासूत्र मानलं जातं. नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मित्रांनो, आता वेळ झालीये मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूया ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेदविश्वाचा ही मालिका देविका चौधरी या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनही आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा.
0: हाय, हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण देविका. वेदविश्वाच्या या कार्यक्रमात मी तुमचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, ऑगस्ट महिना म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तिरंगा, स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, पावसाळ्याची हिरवाई आणि देशभक्तीने भरलेलं वातावरण. पण या सगळ्यांसोबतच ऑगस्ट 2026 हा भारतासाठी अनेक महत्वाच्या घडामोडींचा साक्षीदार ठरत आहे. आज आपण अशाच काही महत्वाच्या, प्रेरणादायी आणि देशाच्या भविष्याला दिशा देणाऱ्या घटनांचा वेध घेणार आहोत. मित्रांनो, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच देशासमोर पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचं आव्हान होतं. अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभावित झालेल्या राज्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने SDRF अंतर्गत आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. अशा संकटांच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वय आणि प्रशासनाची तत्परता नागरिकांसाठी मोठा आधार ठरते. मित्रांनो, 4 ऑगस्ट रोजी देशाच्या अंतर्गत सुरक्षेची संबंधित एक महत्वाची माहिती समोर आली. 2019 ते 2026 या काळात विविध देशांच्या सहकार्याने अनेक फरार गुन्हेगारांना भारतात परत आणण्यात आलं आहे. आज गुन्हेगारीचं स्वरूप आंतरराष्ट्रीय होत असताना

0: वेगवेगळ्या देशांमधील सहकार्य आणि कायद्याची अंमलबजावणी अधिक मजबूत करणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, 9 ऑगस्ट पासून देशभरात हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात झाली. घराघरावर तिरंगा फडकावून देशभक्तीची भावना व्यक्त करण्यात आली. पण तिरंगा फडकावणं म्हणजे केवळ एक दिवसाचा उत्सव नाही. देशासाठी प्रामाणिकपणे काम करणं, संविधानाचा आदर करणं आणि आपल्या जबाबदाऱ्यांना पार पाडणं ही सुद्धा खरी देशसेवाच आहे. मित्रांनो, 12 ऑगस्ट रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. भारतासारख्या तरुण देशासाठी हा दिवस विशेष महत्वाचा आहे. आजची तरुणाई शिक्षण, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, क्रीडा आणि संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये आपली क्षमता सिद्ध करत आहे. योग्य शिक्षण, कौशल्य आणि संधी मिळाल्या तर हीच तरुणाई भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात मोठी भूमिका बजावू शकते. मित्रांनो, मग आला तो आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस 15 ऑगस्ट. 2026 मध्ये भारताने आपला 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. देशभर तिरंगा फडकवला, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करण्यात आली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपलं आयुष्य देशासाठी अर्पण केलं. त्यामुळे आज आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची जपवणूक करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, शेती, उद्योग आणि अंतराळ संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे. आज भारत डिजिटल तंत्रज्ञान, UPI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अंतराळ संशोधनांच्या क्षेत्रात जगाचं लक्ष वेधून घेत आहे. ही प्रगती केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागापर्यंत पोहोचणं ही आता काळाची गरज आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रातही ऑगस्ट महिना अनेक विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ठरतो. महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी NEET UG 2026 ची राज्यस्तरीय मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली. हजारो विद्यार्थ्यांसाठी ही त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील स्वप्नांकडे जाणारी एक महत्वाची पायरी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, देशाच्या आर्थिक विकासाचाही विचार करूया. ऑगस्ट मध्ये भारतीय रिझर्व बँकेने रेपो दर 5.25% कायम ठेवला. मजबूत अर्थव्यवस्था म्हणजे केवळ मोठी आकडेवारी नाही, तर त्यातून रोजगार, व्यवसाय आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होणं महत्वाचं आहे. मित्रांनो, ऑगस्ट महिना आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो. देशाचा विकास हा केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण पर्यावरण जपलं, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेतली, नियम पाळले, शिक्षणाला महत्व दिलं आणि समाजातील गरजू व्यक्तीला मदतीचा हात दिला, तर आपल्या छोट्याशा कृतीतूनही देशाच्या प्रगतीला मोठी चालना मिळू शकते. आजची पिढी ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. योग्य दिशा, आधुनिक शिक्षण, कौशल्य, मेहनत आणि देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा यांच्या जोरावर भारताचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. तर मित्रांनो, आजच्या वेदविश्वाचा या कार्यक्रमामध्ये आपण ऑगस्ट महिन्यातील देशातील आणि महाराष्ट्रातील काही महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला. पुन्हा भेटूया अशाच नव्या विषयासह, नव्या उमेदीसह आणि सकारात्मक ऊर्जेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि देशाच्या प्रगतीत आपला छोटासा वाटा उचला. मी तुमची रेडिओ मैत्रीण देविका आता रजा घेते. धन्यवाद.
1: आताच आपण ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेदविश्वाचा ही मालिका ऐकलीत देविका चौधरी या आपल्या मैत्रिणीसोबत. आता ऐकूया करिअर मंत्र या मालिकेअंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयी गौरव धांडे यांची अश्विनी खौशे हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, युववाणीच्या ध्येयवेड्या आणि महत्वाकांक्षी श्रोत्यांचे करिअर मंत्र या विशेष मालेत मी अश्विनी आपले मनपूर्वक स्वागत करते. म्हणतात ना, ध्येय दूरवर आहे म्हणून रस्ता सोडायचा नसतो आणि पाऊल पुढे पडत असताना मागे वळून बघा.

0: गरजेचं नसतं. आज महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे एकच स्वप्न आहे, ते म्हणजे एमपीएससीच्या माध्यमातून प्रशासनात अधिकारी बनून समाजाची सेवा करण्याचे. पण या प्रवासाचा रस्ता स्पर्धा आव्हाने आणि बदलत्या पॅटर्नमुळे कधी कधी संभ्रमाचा वाटू लागतो. याच रस्त्यावर चालताना तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी, तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आज करिअर मंत्रच्या मंचावर आपल्या सोबत उपस्थित आहे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मार्गदर्शक आणि प्रसिद्ध शिक्षक गौरव धांडे सर. सर, यो आणि मध्ये आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद मला इथे बोलावल्याबद्दल.
0: सर, मुलाखतीची सुरुवात करताना अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया. आज ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक तरुण स्पर्धा परीक्षा या क्षेत्राकडे मोठ्या आशेने आकर्षित होत आहे. खर तर ही स्पर्धा परीक्षा नक्की काय आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी ही केवळ एक परीक्षा नसून एक मोठी संधी कशी आहे याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: तर सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना तुमचे मी चांगले आभार मानतो आणि इथे मला बोलावल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा एकदा. तर एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षा या अशा परीक्षा आहेत जे मुलांना एक संधी देतात की तुम्ही सरकारच्या एका प्रशासनामध्ये येऊन लोकसेवा कशी करू शकता त्याच्या.
0: बरोबर.
1: या ठिकाणी आपल्याला दिसते की मुलं कॉलेज पासून का होईना किंवा कॉलेज झाल्यावर का होईना कधी त्यांच्या मनामध्ये येते की त्यांना हे जे रोजचं जीवन आहे ते न जगता त्यांना काहीतरी लोकांची सेवा करायची आहे आणि लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म पाहिजे, तर ते प्लॅटफॉर्म त्यांना मिळवून देते एमपीएससी. आता एमपीएससी जे आहे ती एमपीएससी आपल्या स्पर्धा परीक्षामध्ये येते आणि स्पर्धा याला का म्हणतात, कारण की लक्षात ठेवा स्पर्धेमध्ये कोणी जिंकते कोणी हारते या ठिकाणी दरवर्षी आयोग जो आहे तो मोजक्या जागा काढतो आणि त्या मोजक्या जागेमध्ये हजारो मुलं येतात, त्यांच्यामध्ये एक शर्यत लागते आणि त्या शर्यतमध्ये जे जिंकतात त्यांचं सिलेक्शन होते, म्हणून याला स्पर्धा परीक्षा म्हणतात.
0: बरोबर. सर, एमपीएससीने आता यूपीएससी प्रमाणेच वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू केला आहे. या मोठ्या बदलावाला विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्ट्या कसं सामोरं जावं याबद्दल तुम्हाला काय वाटते?
1: बरोबर आहे. निश्चितच गेल्या 2 वर्षापासून एमपीएससीने आपला सिलेबस चेंज केला आहे. तो सिलेबस चेंज करण्यामागे फार महत्वाचा असा निर्णय होता की महाराष्ट्रामधून मराठी मुलांचं प्रतिनिधित्व हे यूपीएससीमध्ये वाढलं पाहिजे, कारण की दरवर्षी आपण बघतो की यूपीएससीमध्ये हे उत्तरेकडील राज्यांच्या मुलांचा टक्का जास्त असतो कम्पेरेटिव्हली महाराष्ट्रामधील मुलांचा, कारण की त्यामध्ये कुठं ना कुठंतरी महाराष्ट्रामध्ये जे मुलं एमपीएससीची तयारी करत होते किंवा यूपीएससीची तयारी करत होते दोन्ही वेगळ्या वेगळ्या परीक्षा आहेत, दोघांचा सिलेबस वेगळा होता, दोघांची तयारी पण वेगळी होती, त्यामुळे महाराष्ट्र मुलांचा मराठी मुलांचा टक्का हा यूपीएससीमध्ये कमी होत होता. तो टक्का वाढावा याकरिता महाराष्ट्र सरकारने एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले. त्या पाऊलाचं महत्वाकांक्षी असं होतं कारण की त्यांनी पूर्ण सिलेबस हा यूपीएससीच्या प्रमाणे केला, जेणेकरून मुलगा एमपीएससी साठी जर तयारी करणार तर तो ऑटोमॅटिकली यूपीएससी साठी पण रेडी होऊन जाणार. त्यांनी ऑप्शनल सब्जेक्ट सुद्धा ठेवला, पण काही मुलांना थोडा ऑप्शनल मध्ये त्रास जात होता तर त्यांनी यावर्षी ऑप्शनल सुद्धा बंद केला, कारण की मुलांसाठी बघा सरकार आणि आयोग किती तत्पर आहे, त्यांनी त्यामध्ये चेंजेस केले आणि चेंजेस करून मराठी मुलांचा टक्का हा यूपीएससी मध्ये वाढावा त्यासाठी हा चेंज झालेला आहे.
0: चांगला बदल आपण म्हणू शकतो,
1: चांगला बदल म्हणू शकतो त्याला.
0: बरोबर. बरेच विद्यार्थी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा अभ्यास वेगवेगळा करतात. सरांच्या मते हा अभ्यास एकत्र करावा की वेगवेगळा?
1: निश्चितच एकत्रच केला पाहिजे, कारण की पूर्व आणि मुख्य फक्त त्या पेपरचं जे आहे माध्यम ते बदलत आहे, त्या प्रकार बदलत आहे. पूर्व मध्ये तुम्हाला ते एमसीक्यू विचारत आहेत, ऑब्जेक्टिव्ह विचारत आहेत, मुख्य मध्ये तुम्हाला आता डिस्क्रिप्टिव्ह विचारत आहेत. मुख्य आणि पूर्व यांचा वेगळा वेगळा जर अभ्यास करतो म्हटलं तर तो फार कठीण होणार. जर मुख्य परीक्षेचा अभ्यास केला आणि त्याला सोबत लक्षात ठेवून आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास केला तर एकामध्ये आपल्या दोन अभ्यास होऊ राहिला. जर तुम्ही फक्त ऑब्जेक्टिव्ह अभ्यास करसाल तर डिस्क्रिप्टिव्ह होणार नाही, आणि डिस्क्रिप्टिव्ह अभ्यास करसाल तर ऑब्जेक्टिव्हला चुकणार. एकाच वेळेस तुम्हाला दोघांमध्ये पण संतुलन राखत तुम्हाला अभ्यास करावा लागणार.
0: बरोबर. म्हणजे त्यामध्ये कालावधी पण कमी असतो, म्हणून प्री निघाल्यानंतर
1: पण तुम्हाला फक्त 2 महिन्याचाच कालावधी भेटतो, 2 ते 3 महिन्याचा. एमपीएससी मध्ये पण सेम आहे आणि यूपीएससी मध्ये पण सेम आहे, म्हणून तुम्हाला आधीच तुमचा मुख्य परीक्षेचा अभ्यास करून ठेवावा लागतो.
0: बरोबर.
1: आणि रायटिंग प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला करावं लागणार, कारण की लक्षात ठेवा मुख्य परीक्षेमध्ये तुमचे एका दिवसामध्ये 7 तास तुम्हाला लिहा लागते जवळपास. 7 तास म्हणजे एका पेपरमध्ये 20 क्वेश्चन, 20 क्वेश्चनचे 50 पेजेस, 50 आणि 50 100 पेजेस, कंटिन्यू 100 पेजेस तुम्हाला 7 तासामध्ये लिहा लागते. तर ते तुम्ही फक्त 2 महिन्यामध्ये करू नाही शकत पूर्व परीक्षा निघाल्यावर, ते तुम्हाला सुरुवातीपासूनच तयारी करावी लागणार. आणि ते सुरुवातीची तयारी म्हणजे तुम्ही याच पूर्व परीक्षेच्या तयारी सोबत सोबतच केली ना तुम्ही, तर पूर्व परीक्षा पण होते आणि मुख्य परीक्षा पण होते,
0: अभ्यास होते. बरोबर. चालू घडामोडी हा परीक्षेचा आत्मा आहे. रोज वर्तमान

0: प्रश्नपत्र वाचून त्यातून स्वतःच्या नोट्स कशा काढाव्यात?
1: निश्चितच, जेव्हा पण आपण स्पर्धा परीक्षेचा विचार करू त्याच्यामध्ये इतर विषय वगळता चालू घडामोडी हा फार महत्वाचा असतो आणि तो डिसाइडिंग फॅक्टर आहे पेपर निघण्यासाठी. जर तुम्हाला पेपर काढायचा आहे तर तुम्हाला करंट अफेअर माहितच पाहिजे, म्हणजे चालू घडामोडी माहितच पाहिजेत. आता चालू घडामोडी तुम्हाला माहीत करण्यासाठी कुठल्या पण पेपर तुम्ही वाचू शकता, पण पेपर मधली कुठली गोष्ट महत्वाची आहे आणि पेपरच्या दृष्टिकोनातून आहे ते आपल्याला माहित पाहिजे. जसे आपले समजा प्रधानमंत्री एखाद्या दौऱ्यावर गेले, आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर, G20 दौऱ्यावर म्हणा, G7 दौऱ्यावर म्हणा, ब्रिक्सच्या शिखर परिषदेला म्हणा किंवा कुठेही गेले, तर ज्या वेळेस आपले प्रधानमंत्री तिथे जातात अर्थातच ती घटना महत्वाची ठरते. जेव्हा प्रधानमंत्री तिथे चालले तर ती कुठली शिखर परिषद आहे याच्याबद्दल पूर्ण माहिती वृत्तपत्रात येते. तर ते वृत्तपत्र वाचत असताना आपण नोट्स बनवायला पाहिजे सोबत सोबत की कुठली शिखर परिषद आहे, कितवी शिखर परिषद आहे, कुठे झाली, त्या वर्षीच्या शिखर परिषदेचं थीम काय आहे आणि कुठले कुठले निर्णय घेण्यात आले. कारण की MPSC किंवा UPSC हे असे पॉईंट पकडून प्रश्न विचारते की वर्ष 2026 ही शिखर परिषद कुठे झाली, या वर्ष 2026 शिखर परिषदेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींवर सामंजस्य करार करण्यात आला, अशा प्रकारचे प्रश्न. तर हे तुम्हाला जेव्हा करंट अफेअर्स वाचता तुम्ही न्यूज पेपर मध्ये त्याची साइड बाय साइड नोट्स बनवून ठेवली पाहिजे,
0: मायक्रो नोट्स.
1: यस.
0: नवीन वर्णनात्मक पॅटर्न मध्ये उत्तर लेखन हा यशाचा मुख्य पाया आहे. विद्यार्थ्यांनी उत्तर लेखनाचा सराव रोज कसा आणि कधीपासून सुरू करावा?
1: निश्चितच, मला माझ्या विद्यार्थ्यांनी येऊन म्हटलं की सर आतापर्यंत तर आम्ही ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास केला, आता डिस्क्रिप्टिव्ह आलं, तर हे डिस्क्रिप्टिव्हचा अचानक आम्ही अभ्यास कसा बदलावा? मी त्यांना एकच सरळ गोष्ट सांगितली की बाबांनो बघा, वृत्तपत्र आहेत, प्रत्येक न्यूज पेपर मध्ये आपल्याला संपादकीय आर्टिकल सापडते. ओके, मी त्यांना म्हटलं तुम्ही मार्केटमध्ये जाऊन त्याची रफ पेजेसची रद्दी भेटते ते विकत आणा 1 किलो, आणि पेज पेन विकत घ्या, जे पेन तुम्ही पेपरमध्ये वापरसाल ते पेन, आणि काय करा तुम्ही ते वृत्तपत्राचं जे संपादकीय पान आहे ते पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत पूर्ण लिहून काढायचं. त्यामुळे काय होतात, दोन गोष्टी, एक ते करंट अफेअर पण वाचलं चाललं, दुसरं आपली रायटिंग प्रॅक्टिस होत आहे, आणि तिसरं जी मराठी आपली सुटली खूप वर्ष अगोदर ती मराठी पुन्हा आपल्याला कळणार. कारण की बघा आजकाल मुलांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो काना मात्रा वेलांटी उकार, या मराठी व्याकरणामधले जे शब्द आहेत ते लिहिता नाही येत. कोला कोणची पहिली वापरायची की दुसरी वापरायची ते माहित नाही. वेलांटी येताना पहिली वेलांटी वापरायची की दुसरी वेलांटी वापरायची. मराठी ग्रामर तुटलेलं आहे मुलांचं, तरी मराठी ग्रामर केव्हा वापस होणार त्यांचे मजबूत, जेव्हा ते लिखाण काम करतील, आणि ते लिखाण काम वृत्तपत्राशिवाय दुसरं त्यांना कुठलं साधन उपलब्ध करून देणार नाही. तर डेली मध्ये आपण पेपर लिहिला पाहिजे जेणेकरून आपली अन्सर रायटिंग पण होणार, करंट अफेअर पण होणार, आणि आपलं जे आहे UMPSC साठी डिमांड ते पण पूर्ण होणार.
0: बरोबर. अभ्यासादरम्यान स्वतःच्या मायक्रो नोट्स काढणे वेळेचा अपव्यय आहे का?
1: निश्चितच नाही, जेव्हा लक्षात ठेवा काढायलाच पाहिजे, ते निश्चितच काढायला पाहिजे. कारण की बघा पेपरला जेव्हा तुम्ही बसता, आता आपण मुख्य परीक्षेचं बोलू, ओके, UPSC MPSC ला सेमच मुख्य परीक्षा आहे. मुख्य परीक्षेचा GS 3 पेपर, सामान्य ज्ञान 3 पेपर, तर त्याच्यामध्ये 250 मार्काचा पेपर आहे, डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 6 विषय आहेत, 6 विषय, आणि जेव्हा तुम्ही बसता तर पेपर द्यायला मुख्य परीक्षेत आहे, तर 6 विषय तुम्हाला 3 तासांमध्ये आठवले पाहिजेत. विषय आहेत म्हटलं मी, टॉपिक नाही आहेत, विषय लिटरली लक्षात ठेवा. तुम्ही तिथे ऍग्रीकल्चर आहे, तिथे तुमचा इकॉनॉमी आहे, तिथे एन्व्हायरमेंट आहे, तिथे तुमचं आपत्ती व्यवस्थापन येते, तिथे तुमचं विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आलं, तिथे तुमचं आंतरिक सुरक्षा, असे 6 विषय आहेत. आणि या एक एक विषयाची खूप डिटेल मध्ये अभ्यास करावा लागते, तर एकाच वेळेस एवढे सारे विषय आपण लक्षात ठेवणं हे ह्युमनली इम्पॉसिबल आहे. आपण मानव असो, आपण कम्प्युटर नाही, एकदम आपल्याला लक्षात राहण्यासारखं. मायक्रो नोट्स काय करतात, आपल्याला एक एड करतात, म्हणजे आपल्याला सहाय्य करतात कशा प्रकारे आपण उत्तर लिहिलं पाहिजे. म्हणजेच काय, आपण जेव्हा वाचतो एखादा टॉपिक, लक्षात ठेवा जर मी वाचलं 1857 उठावाची कारणे, कारणे ते पेजभर असते एखाद्या पुस्तकामध्ये, 2 पेजभर देऊ शकतात कारणे, पण 2 पेजभर मला शब्दशः लक्षात ठेवणं तर इट इज इम्पॉसिबल. मी काय करणार माहित आहे का, ते जे 2 पेजेस मी वाचले मी चांगलं वाचणार, आणि मी काय करणार माहित आहे का, जेव्हा माझं वाचणं झालं त्याच्यानंतर मी त्यांना एक छोटस 3 ते 4 लाईनी मध्ये मायक्रो नोट्स बनवणार, जे मला आठवते ते बघून नाही लिहिणार मी, बघून लिहिणार मी, मला जे आठवते ते 3 ते 4 ओळी लिहिणार, जेणेकरून ते मला लक्षात असलेलं असणार आणि ते मला पटकन कॅप्चर करणार की मी कशाला कशाच्या बेसिसवर लिहिले होते. बघा हे असे बनते मायक्रो नोट्स, आणि हे मायक्रो नोट्स जर मी टेम्पलेट बनवले तर अशा टेम्पलेटच्या थ्रू मी कितीही मोठा पेपर का असो ना तो सॉल्व्ह करू शकतो. कारण की लक्षात ठेवा तुम्हाला जो मुख्य परीक्षेमध्ये एक विषय आहे पेपर होणार तुमचा, त्याला म्हणतात एसे, निबंध, तो आहे

0: अडीचशे मार्काचा तुम्हाला दोन निबंध लिहाय लागतात. एक निबंध 125 मार्काला, दुसरा निबंध 125 मार्काला, आणि एव्हरेज तुम्हाला 12 पानं लिहाय लागतात. 12 पानांसाठी तुम्हाला फक्त एक वाक्य देऊन देतात ते. सत्याचा कुठलाच रंग नसतो. बघा, आयोगानं फक्त वाक्य दिलं, सत्याचा कुठलाच रंग नसतो. 12 पानं लिहा, 12 पानं. तर हे 12 पानं लिहिणं केव्हा शक्य आहे? जेव्हा तुमच्याजवळ तुमच्या स्वतःची काहीतरी माहिती आहे. पुस्तकी ज्ञान तिथे तुम्ही वापरू नाही शकत, तिथे तुम्ही स्वतःचं ज्ञान वापरू शकता.
1: अनुभवावरून आपण लिहू शकतो.
0: Yes.
1: रोज घडत
0: असते. याच्यासाठी तुम्हाला मायक्रो नोट्स कामात पडतात.
1: बरोबर. लेखी परीक्षेत यश मिळाल्यानंतर शेवटचा टप्पा असतो मुलाखतीचा. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास अभ्यासाच्या पहिल्या दिवसापासूनच कसा करावा?
0: बघा, मुलाखत म्हणजे काय? मुलाखत म्हणजे तुम्हाला किती विषयाचं ज्ञान आहे हे तपासण्यासाठी ते बोलावत नाहीत.
1: बरोबर.
0: पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये या मुलाला किती इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र येते ते तपासून झालेलं आहे.
1: बरोबर.
0: बघा, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा जी आहे ना एमपीएससीची, ते तुमचं ज्ञान तपासण्यासाठीच आहे. इंटरव्ह्यू कशासाठी आहे? की हा जो मुलगा माझ्या समोर बसलेला आहे, मी ऍज अ पॅनल मेंबर म्हणून तुम्हाला सांगतो, इंटरव्ह्यू मध्ये जो मुलगा येतो, जेव्हा तो माझ्या समोर बसतो, त्याचं ज्ञान ऑलरेडी चेक झालेलं आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेत. मला सध्या काय माहिती करून घ्यायचं आहे की हा जो मुलगा, जर याला मी उद्या प्रशासकीय सेवेमध्ये भरती केले, तर हा खरोखर लोकांची सेवा करणार का? कारण की लक्षात ठेवा, एमपीएससीचा फुल फॉर्म काय होतो? महाराष्ट्र लोकसेवा आयोग. लोकांची सेवा करणारा. तर आयोगाला हे बघायचं आहे की हा मुलगा खरंच लोकसेवा करू शकतो का, लोकसेवा करण्यालायकीचा आहे का, हा लोकांच्या हितासाठी काम करणार किंवा लोकांच्या हिताच्या विपरीत काम करणार. बघा, आपल्याला एक विषय गव्हर्नन्स नावाचा, त्याच्यामध्ये सुशासन. सुशासन म्हणजे काय? लोकांचं हित जोपासणार. बरोबर आहे. लोकांचं हित. डेमोक्रेसी म्हणजे काय? लोकशाही. लोकांच्या हितासाठी चालते ना सर्व काही. तर इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्ही तयारी करताना हेच लक्षात ठेवा की आपण तिथे जात आहोत, ते आपलं नॉलेज नाही चेक करतील, ते तुमचं व्यक्तिमत्व चेक करतील. आणि तुमचं खरं व्यक्तिमत्व तुम्ही ते इंटरव्ह्यू मध्ये दाखवू
1: शकतो.
0: तुम्ही खोटं व्यक्तिमत्व तिथे दाखवलं ते पटकन पकडतील. कारण की लक्षात ठेवा, जे मुलं तिथे इंटरव्ह्यूला बसतील ना, त्यांचं जेवढं वय आहे तेवढं त्या पॅनल मेंबरचा एक्सपिरियन्स आहे. आयोगाचे जे सदस्य बसतील ना, त्यांचा तेवढा एक्सपिरियन्स आहे जेवढं या मुलाचं वय असेल. तर तुम्ही त्यांच्याशी खोटं बोलण्याचा ट्राय नका करू. जेवढे तुम्ही खरं राहू शकता, ट्रू टू युअर सेल्फ, तसं तुम्ही राहिलं पाहिजे.
1: जे वैयक्तिक आपल्यात आहे तेच
0: तिथे दाखवायचं तुम्ही.
1: बरोबर. बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर पालकांचे किंवा समाजाचे खूप दडपण असते. अशा वेळी पालकांनी मुलांशी कसं वागावं आणि विद्यार्थ्यांनी हे सोशल प्रेशर कसं हाताळावं?
0: बघा, एक तर पेपरचं प्रेशर वेगळं, अभ्यासाचं प्रेशर वेगळं. त्याच्यानंतर पेपर दिल्यावर पेपरचा रिझल्ट येतो, कधी तो पॉझिटिव्ह राहतो, कधी निगेटिव्ह राहतो. जे स्टुडंट आहेत, ऍस्पिरंट आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर ऑलरेडी बर्डन खूप आहे. तर पालकांनी नेहमी त्यांना सपोर्टिव्ह राहिलं पाहिजे. समाज काय म्हणते, समाजाचा जर विचार केला तर अशा प्रकारे आपण समोर कधी जाऊच नाही शकणार.
1: बरोबर.
0: मुलांची जर इच्छा आहे, त्यांना काहीतरी करायचं आहे, त्यांना काहीतरी बनायचं आहे, तर पॅरेंट्सनी ऍटलीस्ट त्यांना एक फेअर चान्स द्यायला हवा. की आयुष्यामध्ये ते मुलं असे नाही म्हणू शकले पाहिजे पुढे भविष्यामध्ये की मी केलं असतं तर झालं असतं.
1: पश्चातापाचे
0: ते बोल पुन्हा आले नाही पाहिजेत. ऍटलीस्ट जेव्हा त्यांना चान्स आहे त्यांनी देऊनच बघावं ना. कारण की या पेपरमध्ये, या पेपरच्या तयारीमध्ये जरी तो विद्यार्थी सिलेक्ट होऊन अधिकारी बनाव किंवा नाही बनाव, एक चांगला व्यक्ती जरूर बनणार.
1: बरोबर.
0: कारण की भारताला चांगल्या नागरिकांची गरज आहे, तेव्हाच आपला देश विकसित बनणार.
1: बरोबर. सर, शेवटचा प्रश्न, स्पर्धा परीक्षेत प्लान बी किंवा बॅकअप पर्याय असणे कितपत महत्वाचे आहे आणि आजच्या तरुणांसाठी तुमचा अंतिम करिअर मंत्र काय असेल?
0: बघा, दरवर्षी एमपीएससी जवळपास 1000 जागा काढतो.
1: हो.
0: आणि जवळपास 7.5 ते 8 लाख फॉर्म येतात. ओके, युपीएससीचं सांगत आहे मी. 1000 जागा काढते आणि 7.5 ते 8 लाख फॉर्म येतात. आणि एमपीएससीचं म्हटलं तर 350 ते 400 जागा, आणि त्याला आपण सहजासहजी 3-8 लाख फॉर्म येतातच येतात. म्हणजे एमपीएससीने क्लिअर सांगितलं आहे आम्हाला पाहिजे 350 अधिकारी. युपीएससी सांगत आहे आम्हाला पाहिजे 1000 अधिकारी. तर इट इज क्लिअरली मेन्शन हिअर की त्यांना एवढेच लोक पाहिजेत. पण मुलं किती आहेत? 8 लाख. म्हणजे कोणी ना सिलेक्ट होणार आहे आणि कोणी तर रिजेक्ट होणार आहे. मग आपण ना जेव्हा तयारी करत आहोत, आपण आता पॉझिटिव्ह राहायचं की मी सिलेक्ट होणार आणि मी

0: परत काढणारच. बट स्टील आपल्याजवळ एक बॅकअप प्लॅन असला पाहिजे, कारण की आपण नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. ओके, रॅशनल राहिलं पाहिजे, इरॅशनल राहिलं नाही पाहिजे. कारण की कसं होते की जर आपण ट्राय केलं ओके आणि यदा कदाचित आपण जी मेहनत करत आहोत ती मेहनत कुठेतरी कमी पडली आणि आपलं सिलेक्शन नाही झालं, तर हताश होऊन आता मी काय करावं पुढे भविष्यामध्ये असा प्रश्न आपल्याला आला नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याजवळ प्लॅन बी असला पाहिजे. आणि प्लॅन बी सुरुवातीपासून नाही ठेवला तरी चालणार. ऍटलीस्ट एक ते दोन अटेम्प्ट तरी तुम्ही प्लॅन बी शिवाय जाऊ शकता. बट दुसऱ्या अटेम्प्ट नंतर तुम्हाला प्लॅन बी असणं फार गरजेचं आहे. ते तुमचं मास्टर्स असो, पीएचडी असो किंवा दुसऱ्या कुठल्या इतर क्षेत्राचं साईड बाय साईड पण तुम्ही करू शकता ना. खूप यशोगाथा आहे तशा लोकांनी जॉब करत असताना पण सुद्धा पेपर काढला. सुरुवातीचा जो बेस बनवण्यासाठी तुम्हाला एक दीड वर्षाचा कालावधी लागतो तो तुम्ही प्रॉपर द्यायला पाहिजे या स्पर्धा परीक्षेला. त्याच्यानंतर मग तुम्ही वाटल्यास प्लॅन बी चा विचार डेफिनेटली केला पाहिजे. कारण की बघा, हे स्पर्धा आहे. सुरुवातीलाच आपण बोललो स्पर्धा परीक्षामध्ये कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार, आणि हरल्यावर पण हताश नाही व्हायचं. कारण की तिथंच आयुष्य संपत नसते, आयुष्य खूप मोठं आहे.
1: बरोबर बरोबर आहे सर. खूप छान तुम्ही जो सल्ला दिला तरुणांना तो नक्कीच आमच्यासाठी महत्वाचा आहेच. आजच्या या संवादातून तुम्ही स्पर्धा परीक्षेचा संपूर्ण पट ज्या रंजक आणि सोप्या पद्धतीने मांडलात ते खरोखरच लाजवाब होते. बदलत्या पॅटर्नला भीती न मानता त्याला एक नवी संधी कसं बनवायचं हे आज तुम्ही आमच्या श्रोत्यांना अगदी अचूक समजावून सांगितलं. श्रोत्यांनो, गौरव सरांनी आज आपल्याला केवळ अभ्यासाचे तंत्रच सांगितले नाही तर अपयशाशी लढायची आणि संयम राखायची ताकदही दिली आहे. सरांचा हाच आजचा महामंत्र आहे, कष्ट आपले, दिशा सरांची आणि यश संपूर्ण महाराष्ट्राचे. गौरव सर, तुम्ही तुमच्या अत्यंत मौल्यवान वेळ युववाणीला दिलात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तरुण मनामध्ये यशाची नवी ठिणगी पटवली, त्याबद्दल मी अश्विनी आणि संपूर्ण युववाणी परिवारातर्फे आपले ऋण व्यक्त करते. धन्यवाद सर.
0: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच मला इथे बोलावल्याबद्दल.
1: श्रोत्यांनो, जाता जाता एवढंच म्हणेन, रात्र सरली, प्रकाश झाला, नव्या उमेदीचा काळ आला. पुस्तकातल्या अक्षरांना आता तुमच्या कष्टाची जोड द्या, यश नक्कीच तुमचे असेल. करिअर मंत्राच्या आजच्या भागात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण यशाचा हा प्रवास संपलेला नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या वाटेवर एका नव्या मार्गदर्शकासह. तोपर्यंत अभ्यास करत राहा, सकारात्मक राहा आणि ऐकत राहा तुमच्या स्वप्नांना पंख देणारी आपली लाडकी आकाशवाणी. नमस्कार
2: मित्रांनो, आताच आपण ऐकली करिअर मंत्र या मालिकेअंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयी गौरव धांडे यांची अश्विनी खवशे हिने घेतलेली मुलाखत. मित्रांनो, याच सोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आमचा आजचा युववाणी कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युववाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत भार्गवीचा नमस्कार.

0: कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळची 5:58 झाली आहेत. आमचे पुढील कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वाह, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
1: श्रोतो, यानंतर ठीक 6 हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

चार देह चार शून्य दाबी पाचव्या ते निगुण जाय श्वासो श्वास मग कोण राहते ते वर्मना

0: आरम्भः चतुर्दशोत्तरद्विसहस्रतमवर्षस्य अगस्तमासस्य अष्टाविंशतिदिनाङ्के प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना कृतः आसीत्। विवेकानन्दकेन्द्रस्य पूर्वराष्ट्रियाध्यक्षस्य ए बालकृष्णन्वर्यस्य निधने प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अनुशोचितवान्। प्रधानमन्त्रिणा संस्मृतं यत् बालकृष्णेन 15+ कालं यावत् स्वामिविवेकानन्दस्य विचारान् जनं जनं प्रति नेतुं राष्ट्रसेवायै च जीवनं समर्पितम् इति वार्ताः।
1: श्रोतेहो, सायंकाळची 6:30 झाली आहेत। उद्योग जगत हा प्रायोजित कार्यक्रम आता पुन्हा प्रसारित करत आहोत।
2: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। कारखाने, वर्कशॉप, गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। संपर्क 98 5 880 701।

0: श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. बांधकाम व्यावसायिक विकास लागू मागच्या भागापासून आपल्या सोबत आहेत. रिडेव्हलपमेंट संदर्भात आणि कन्व्हेन्स डीड याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आज ऐकूया त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग. रिडेव्हलपमेंट संदर्भात बोलताना उदाहरण दाखल त्यांनी साधारण 12 लोकांच्या किंवा फ्लॅट धारकांच्या सोसायटी बाबतीत सांगितलं आणि त्याचवेळी रिडेव्हलपमेंटसाठी एखादी इमारत घेताना बिल्डरने कोणत्या कायदेशीर बाबींकडे लक्ष द्यायला हवं या प्रश्नावर उत्तर दाखल ते म्हणाले,
1: लीगल बाब ही डेव्हलपरनं बघणं गरजेचं आहे, कारण इथं एक सिंगल ओनर नसतो, आता ओनर 12 झालेले असतात. सो त्या 12 ओनरची लीगल टायटल आपल्याला बघणं गरजेचं आहे. एखाद्या सुद्धा सिंगल ओनरच्या लीगल टायटलमुळे ती अपार्टमेंटचं कामाला थोडाफार त्रास होऊ शकतो. सो त्याचा परिणाम उरलेल्या 11 लोकांवर पण होऊ शकतो. सो लीगल टायटल डेव्हलपरनं बघणं यात खूप गरजेचं आहे की बाबा 12 लोकांचं टायटल बरोबर आहे ना, त्यांच्या टायटलमध्ये काही डिफेक्ट नाही ना, त्यांच्या टायटलमध्ये काही इंटरनल भांडणं नाहीत ना. कारण शेवटी आपल्याकडे जे कोर्ट आहे किंवा जे जस्टिस आहे ते अगदी शेवटच्या माणसापर्यंत करेक्ट गेलं पाहिजे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलपरनं बघणं फार गरजेचं आहे. मी असं डेव्हलपर्सला म्हणेन की तुम्ही लीगल टायटल फार व्यवस्थित बघा. टेक्निकल हा तुमचा रोजचा विषय, त्यात तुम्ही चूक केली किंवा बरोबर केले हा तुमचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, पण लीगल टायटल तुम्ही जर चूक केली तर ते सगळ्यांना सोसायटी सकट तुम्हालाही भोगायला लागतं, तुमचेही पैसे लागलेले असतात, नवीन फ्लॅट धारकांचेही पैसे लागलेले असतात. सो लीगल टायटल मला असं वाटतं की डेव्हलपरनं बघणं गरजेचं आहे. बाकी टेक्निकल गोष्टी, रोड किती आहे, मार्केट कसं आहे, किती फ्लॅट्स तयार होणार आहेत, रेट काय आहे, कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती येईल, डिमांड किती आहे, हे सगळं डेव्हलपर तर त्याच्या त्याच्या प्रत्येक स्कीमला बघतोच, त्यांना ते बघणं गरजेचं वाटतं मला.
0: विना तक्रार फक्त प्लॉट हाती येणं गरजेचं आहे, त्यानंतर या पुढच्या सगळ्या गोष्टी.
1: अगदी बरोबर.
0: जे प्रकल्प रखडतात तर त्यामागे काय कारण असू शकतात?
1: म्हणजे 2-3 बाबी आहेत. एक तर मी तुम्हाला म्हटलं तसं टायटलमुळे जर रखडलं तर तो एक मुद्दा. दुसरा मुद्दा, काही वेळा डेव्हलपर ओव्हर अँबिशियस, ओव्हर कॉम्पिटिशनमध्ये ऑफर देतो आणि मग नंतर त्याचे काही इश्यूज तयार होतात. तिसरी गोष्ट सँक्शन. आता 2-3 क्रायटेरिया आहेत. परमिशन ज्या आपण घेतल्या जातात, तर आता अशी ट्रेंड आहे की पहिल्यांदा 1.1 बेसिक FSIला सँक्शन करतात, कारण लोकांना इन्व्हेस्टमेंट कमी करायची असते. हे माझं स्टेटमेंट बरोबर आहे असं नाही, पण मी असं म्हणेन की सोसायटीला थोडा त्रास झाला किंवा अपार्टमेंटवाल्यांना थोडा त्रास झाला तरी सुद्धा 100% सँक्शन करून जर आपण बाहेर पडलो, पोझिशन दिलं, तर तो प्रोजेक्ट सिक्युअर होतो. 100% सँक्शन म्हणजे काय? 1.1 FSI प्लस त्याचा 0.5 प्रीमियम प्लस TDR, हे सगळं घेऊन जी काय टोटल इमारत तयार होणार आहे ती डे वनला आपल्याला माहिती होऊन जाते की बाबा इथं आता 12 24 फ्लॅट होणार आहेत, एवढ्या एवढ्या एरियाचे फ्लॅट्स आहेत, इतके सगळे, आणि हा प्रोजेक्ट आता कॉर्पोरेशननं सँक्शन केला आहे. सो दिट इज अ इम्पॉर्टंट थिंग की बाबा आता हा प्रोजेक्ट

0: फिजिबल झालं. उद्या काही चेंज झालं, काही आणखीन बाबा टीडीआरचा नियम चुकून बदलला, काही रिव्ह्यू झाला, काही प्रीमियम मध्ये काही बदल झाला, काही कॉस्ट याच्यामुळे वाढते म्हणून तो डेव्हलपरना आणखीन काही गोष्टी कमी जास्त झाल्या, तर तो प्रोजेक्ट दोघांच्या दृष्टीनं डेंजर झोन मध्ये जातो की अरे आपण तर या गोष्टी गृहित धरून हा प्रोजेक्ट होणार म्हणतोय पण आता हा थोडासा प्रॉब्लेम आला आहे. अशा या सगळ्या गोष्टी असताना शक्यतो हे फायनान्शियली थोडस फिजिबल नाही पण प्रोजेक्ट सिक्युअर करणं म्हणजे काय 100% सँक्शन करून घेऊन प्रोजेक्टची सुरुवात करणं हे जास्त मी सिक्युरिटी म्हणेन.
1: नवीन घरासंदर्भात सध्या कन्व्हेन्स डीड हा सुद्धा एक महत्वाचा विषय सध्या चर्चेत येतोय, तर हे म्हणजे नेमकं काय आहे आणि सेल डीड ऐवजी ते का करावं, त्याचे काय फायदे आहेत?
0: या रिडेव्हलपमेंट मध्ये ज्यावेळेला एखादी सोसायटी असते तर त्याचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट किंवा त्याच्यासाठीचं जे रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट आहे ते सगळ्यात सोपं रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट आहे जे अपार्टमेंटच्या बाबतीत नाही. दोन गोष्टीमधला फरक काय सोसायटी आणि अपार्टमेंटमधला, तर सोसायटीमध्ये सोसायटी ही ओनर असते त्या अख्ख्या प्लॉटची आणि सगळे मेंबर्स त्या सोसायटीचे मेंबर्स असतात आणि कन्स्ट्रक्शन हे त्या मेंबरला अलाउड केलेलं असतं. आणि अपार्टमेंटमध्ये काय असतं मेंबर हे इंडिव्हिज्युअल ओनर असतात, प्रत्येक प्लॉटचा जो एक शेअर असतो समजा 10,000 प्लॉट आहे आणि 10 फ्लॅट आहेत तर 1,000 प्रत्येकाला असेल तर प्रत्येकाचा 10% हा अनडिवायडेड शेअर जमिनीत असतो. म्हणजे काय तर टायटल हे त्या अपार्टमेंटच्या प्रत्येक फ्लॅट धारकाचं असतं आणि ह्याच्यामध्ये सोसायटीचं टायटल असतं म्हणजे सोसायटीच्या नावाने जमीन असते. सो त्याचं इमिजिएट ट्रान्सफर होणं हे फक्त सोसायटी चेअरमन सेक्रेटरी ती प्रोसिजर दोघांकडे करायला लागते पण त्या सोसायटीच्या अधिकारामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. आणि मग जर या टायटलमध्ये जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर ते सोसायटी त्याच्या त्याच्या लेवलवर थोडंफार हँडल करू शकते कारण टायटल कोणाकडे आहे सोसायटीकडे आहे, टायटल प्रत्येक फ्लॅट धारकाकडे नाही. त्यामुळे सोसायटी हे डेव्हलपमेंट अग्रीमेंट करू शकते आणि मग त्यातल्या जो त्यांचा सोसायटीचं जे आपण लिहितो त्याच्यामध्ये ते कोणाची वारस नोंद राहिले का कोणाचं काय राहिले तर हे करणं सोपं आहे. तर ते सोसायटी त्यांच्या त्यांच्या अखत्यारीमध्ये हे करू शकते आणि हे थोडंसं सोपं जातं. सो कन्व्हेन्स डीड पूर्वीचे जे एवढे सोसायटी आहेत त्यांचं रिडेव्हलपमेंट करणं जास्त सोपं आहे रादर अपार्टमेंट्स. म्हणजेच काय आता यापुढे तुम्हाला कन्व्हेन्स डीड तुम्ही करणं यानंतरच्या ज्या काही अपार्टमेंट होतील त्याच्यासाठी. मी काही अपार्टमेंटला असाही सल्ला दिला की ते अपार्टमेंटचा त्यांचा स्टेटस आहे सो टायटल पण क्लिअर करण्याकरता रिडेव्हलपमेंट पूर्वी तुम्ही एक सोसायटी फॉर्म करा आणि ही जी तुम्ही जुनी 12 लोक आहेत त्याचीच एक सोसायटी तयार करा आणि त्याच्यानंतर आपण त्याला हे सगळं कन्व्हे करू. म्हणजे सगळे 12 जी लोक आहेत 10-12 लोक जी काही फ्लॅट होल्डर असतील ते कन्व्हे करू. त्याचं पहिल्यांदा तुम्ही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी करा आणि मग नंतर तुम्ही रिडेव्हलपमेंटला जावा. प्रोसेसला वेळ लागतो पण टायटल पुढचं सगळं स्मूथ होण्याकरता सुद्धा ते जास्त चांगलं आहे. किंवा हे झाल्यानंतर आपण परत कन्व्हेन्स डीड करू शकतो. आता कन्व्हेन्स डीड आणि सेल डीड हा तुमचा मुख्य जो प्रश्न आहे त्यातला फरक काय, तर सेल डीड हे इंडिव्हिज्युअल फ्लॅट धारकांचं होत असतं, डीड ऑफ डिक्लरेशन होतं, त्याच्यानंतर प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल सेल डीड होतं, प्रत्येक फ्लॅट धारक हा इंडिव्हिज्युअल मालक असतो. आणि कन्व्हेन्स डीड हे सगळ्यांचे अग्रीमेंट टू सेल होतात. आणि कन्व्हेन्स डीड होतं म्हणजे काय तर बिल्डर सोसायटीला ही जमीनच देऊन टाकतो त्यामुळे बिल्डरचा त्यानंतर त्या ह्याच्यामध्ये कुठलाही अधिकार काय FSI वाढला तरी अधिकार किंवा काही राहत नाही, रादर ह्याच्यामध्येही राहत नाही. पण ह्याच्यामध्ये कुठेतरी 1-2% जर डेव्हलपरची जमीन शिल्लक राहिली असेल तर त्या 1-2% परत डेव्हलपर हा येऊ शकतो. पण सोसायटीमध्ये आपण प्लॉट टू प्लॉट जसा एखादा प्लॉट विकत घेतो तसं सोसायटीचं कन्व्हेन्स डीड, कन्व्हेन्स म्हणजेच थोडक्यात खरेदीपत्र सोप्या भाषेत प्लॉट टू प्लॉट विकणं, हा प्लॉट डेव्हलपर सरळ सोसायटीला विकून टाक. ह्या सगळ्या लोकांना मेंबर असल्यामुळे त्याचे स्टॅम्प ड्युटी 0 असते, त्याची स्टॅम्प ड्युटीची जी काय ऑर्डर असते ती आपला सब रजिस्टर देतो की बाबा कन्व्हेन्स डीड सोसायटीच आहे म्हणून ती ऑर्डर दिली जाते आणि मग त्याप्रमाणे ते कन्व्हेन्स डीड होतं. सो कन्व्हेन्स डीड म्हणजे एका सोसायटीला अधिकार देणं आणि तुम्ही फ्लॅट होल्डर त्याचे मेंबर असणं, तुमच्याकडे अधिकारी असतात. आणि सेल डीड म्हणजे इंडिव्हिज्युअल फ्लॅट होल्डर्सना खरेदीपत्र करून देणं आणि त्यांचं त्यांना प्रत्येकांना अधिकार देणं, असे दोन मूलभूत फरक आहेत. पुढे जर आपण बघायला गेलो तर कन्व्हेन्स डीडचा फायदा भरपूर आहे की तुम्हाला कुठलाही फ्लॅट विकताना त्याच्या मेंटेनन्ससाठी तुम्हाला कंपल्सरी NOC सोसायटीची घ्यायला लागते. खरेदीपत्र हा इंडिव्हिज्युअली तो माणूस त्याचं जाऊन खरेदीपत्र करू शकतो. पण बऱ्याचदा असं येतं की बाबा सेल डीड करा आमचं फ्लॅट असू दे, पण ते थोडंसं चुकीचं आहे पुढच्या हिशोबानं. कन्व्हेन्स डीड हा सगळ्यात सोपा आणि राजमार्ग आहे. कन्व्हेन्स डीड हे डेव्हलपरनं करून द्यायचे मुळात, त्यामुळे तसा इंडिव्हिज्युअल फ्लॅट धारकांना कुठलंही त्याचं काम नाही. फ्लॅट धारकांचं काम म्हणजे त्या केसमध्ये त्यांचा अग्रीमेंट टू सेल पूर्ण स्टॅम्प ड्युटी होऊन भरणं, दोन नंबरला त्यांनी पोझिशन घेणं, पोझिशन सर्टिफिकेट घेणं. ते झाल्यानंतर कन्व्हेन्स डीडची प्रोसेसला थोडा वेळ लागतो, हे सगळं तयार झाल्यानंतर कम्प्लिशन झाल्यानंतर कन्व्हेन्स डीडची प्रोसेस होतं. थोडासा

0: ह्या सगळ्या लोकांनी डेव्हलपरच्याकडनं पण विचार केला पाहिजे. कन्व्हेन्स डीड होताना सर्व फ्लॅट जाणं पण एक थोडंफार गरजेचं असतं. सो थोडासा डेव्हलपरला कम्प्लिशन झाल्यानंतर एखाद्या वर्षाचा काळ दिला पाहिजे प्रॅक्टिकली, कारण आता मार्केट एवढं सप्लाय आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये थोडंसं अडचणीच आहे. सो कन्व्हेन्स डीड लगेच करा म्हणून आपले सोसायटीची लोक मागं लागतात, कारण त्यांना काही बँकांचं पण त्यांना प्रेशर असतं. रेरांनी सुद्धा काही पिरियड दिलेला आहे की बाबा कन्व्हेन्स डीड तुम्ही किती दिवसात करा. तर कम्प्लिशन झाल्यानंतर एखादा वर्ष हा डेव्हलपरला द्यायला, नॉर्मल फेजमध्ये कम्प्लिशन झाल्यानंतर 3 ते 6 महिने लागतात, पण एखादा वर्ष हा स्टँडर्ड टाइम चांगला आहे की थोडंफार डेव्हलपरला पण सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला ते राहिलेले फ्लॅट विकणं किंवा ते फ्लॅट काही ट्रान्सफर करणं, तर याच्यात सोसायटीच्या लोकांनी काही करायचं नाही. सगळं काम मॅक्सिमम डेव्हलपरनंच करायचं आहे. सोसायटीच्या लोकांचा फक्त जो चेअरमन सेक्रेटरी असतो त्यांना ते कन्व्हेन्स डीडचा ड्राफ्ट तपासणं, त्याच्या वकिलाकडनं नीट बघून घेणं किंवा ड्राफ्ट मध्ये काही आणखीन त्याला काय वाटत असेल तर सुचवणं आणि तो ड्राफ्ट फायनल करून कन्व्हेन्स डीड करणं, सगळं बिल्डरचं काम आहे. ऍक्च्युली आपण ज्या वेळेला एखाद्या अग्रीमेंट सेल करतो, बिल्डिंग कम्प्लिशनला येतो, तर त्याच्यासोबत पॅरलली सोसायटी फॉर्म केली जाते. सोसायटी फॉर्म करणं हे बिल्डरचं काम आहे, कारण उद्या मेंटेनन्स करणं या सोसायटीच्या नावाने कन्व्हेन्स करणं हे सगळं डेव्हलपरचेच काम असल्यामुळे सोसायटी फॉर्म केली जाते. सोसायटीत साधारणपणे नॉर्मली आता जे फ्लॅट धारक आहेत त्यांच्यापैकी ते 11 जणांना नेमलं जातं, त्यांच्याशी बोलून त्यांच्यातपैकी कोणतरी एखादा चेअरमन, एखादा सेक्रेटरी, एखादा ट्रेझरर, ज्यांना काम करायची इच्छा आहे अशा लोकांना घेऊन आपण ती सोसायटी फॉर्म करतो. ती सोसायटी रजिस्टर्ड ऑफिसमध्ये सोसायटी रजिस्टर्ड होती, त्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळतो. ते नंबर मिळाल्यानंतर त्याचं ऑटोमॅटिकली खातं तयार करता येतं. म्हणजे उद्या ज्या अकाउंटिंग आणि ह्या सगळ्याच्या गोष्टी आहेत तर त्या सोप्या होतात. आपण कॉर्पस फंड काढलेला असतो, डेव्हलपर काही कॉर्पस फंड जमा करतात, तो कॉर्पस फंड त्या अकाउंटमध्ये आपल्याला 100% जमा करता येतात, त्याचं अकाउंटिंग वेगळं राहतं आणि मग त्याच्यानंतर ही कन्व्हेन्स डीडची प्रोसेस तयार होते. सो सोसायटी स्थापन करणं हे डेव्हलपरचं काम आहेच, आणि ते जास्तीत जास्त आता असं घडतात की बाबा कुठेतरी 8 फ्लॅट आहेत 7 फ्लॅट आहेत, तर अशा ठिकाणी डेव्हलपरनं सोसायटी करणं त्यांना पुढं थोडंफार जमत नाही पेक्षा काय, त्याचा थोडासा खर्च आहे सोसायटीचा, त्याचं ऑडिट करून घ्यायला लागतं, त्याचं रेग्युलर TDS वगैरे करायला लागतात, कारण तुम्ही जो मेंटेनन्सचा खर्च करता त्याच्यावर थोडंसं नियंत्रण आहे. कॅशमध्ये पैसे तुम्ही खर्च करू शकत नाही, सेल्फ किती विड्रॉ करायचे याच्यावर लिमिट आहे. त्यामुळे हे साधारणपणे मी असं म्हणेन की नॉर्मली 15 लोकांच्या वर सोसायटी केली तर ती थोडीशी परवडती, थोडासा सोसायटीचा खर्च जास्त आहे, पण 15 लोकांच्यावर ठीक आहे. पण अप टू 12 लोकांपर्यंत अजून सुद्धा लोकांचा कल अपार्टमेंटच असू दे असा आहे. त्या ठिकाणी मेंटेनन्स सोसायटी फक्त फॉर्म केली जाते, कन्व्हेन्स होत नाही. पण मेंटेनन्स सोसायटी हा तसा कन्सेप्ट चुकीचा आहे, कारण सोसायटी केली तर त्याला काहीतरी अधिकार आला पाहिजे. मेंटेनन्स सोसायटी असं काही होत नाही, त्याला काही अधिकार नाही. त्यामुळं मी असं म्हणेन की 12 वर सोसायटी करायलाच पाहिजे. त्याच्या आतमध्ये थोडासा कॉल घ्यायचा आहे दोघांनी की बाबा करूयात नाही करूयात असा.
1: अच्छा, या सगळ्या प्रोसेससाठी लागणारा कालावधी किती असू शकतो?
0: ऍक्च्युली तसं जर कालावधी बघितला, आपण कम्प्लिशन होण्यापूर्वी, लोकांना पोझिशन देण्यापूर्वी जर आपण सोसायटी फॉर्मेशनचं काम चालू केलं तर ते साधारणपणे 1-3 महिन्याचं असतं. त्याच्यामध्ये सोसायटीच्या मेंबर्सच्या सगळ्या सह्या, ऍफिडेव्हिट या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. पण त्या सगळी सोसायटी करतोय यासाठी मेंबर्स हौसेनं देतात आणि ती पेपर्स घेतले जातात. आम्ही तर बऱ्याचदा अग्रीमेंटच्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी करूनच घेतो, म्हणजे परत ती लोक इकडे इकडे असतात त्यांना आणणं करणं होत नाही. फक्त जे 11 लोकांचं मंडळ नेमायचं असतं त्यांच्याच थोड्या सह्या जास्त असतात, तर त्या लोकांना त्यावेळेला बोलवून सांगून हे केलं जातं. माझ्यामध्ये 3-1 महिने सोसायटी फॉर्म करायला लागतात. ऍक्च्युली कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि सोसायटी फॉर्म करणं याचा काही संबंध नाही आहे, पण अजून अशिक्षितता आहे काही लोकांमध्ये, त्याप्रमाणे कम्प्लिशनच्या जवळपास ही सोसायटी फॉर्म होती. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं 1 वर्षाचा कालावधी हा कम्प्लिशन नंतर डेव्हलपरला दिला पाहिजे कन्व्हेन्स करायला, की त्याचं ते फायनल डॉक्युमेंट असतं.
1: आता हे हाऊसिंग सोसायटी संदर्भात असं होऊ शकतं, पण जर रिडेव्हलपमेंटचा विचार करताना या कन्व्हेन्स डीडचा फायदा कसा होऊ शकतो?
0: ऍक्च्युली पहिल्यांदा सोसायटीच स्वतः असेल आणि सोसायटीच रिडेव्हलपमेंटला जात असेल तर ते ऑलरेडी कन्व्हेन्स डीड त्यांचं झालंच असतं. सोसायटीच्याच नावाने सगळे डॉक्युमेंट्स होत असतात आणि त्यात तुम्ही मेंबर्स असतात त्याच अग्रीमेंटमध्ये, आणि त्या मेंबर्सला बाबा कार्पेट एरिया या मेंबरचा 400 स्क्वेअर फूट आहे, त्याच्यावरची त्याला नवीन याच्यामध्ये आपण 500 स्क्वेअर फूट देतो, असंच ते सगळं अग्रीमेंट असतं. आणि तेच सेम तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या सोसायटीलाच कन्व्हेन्स करायचं असतं. त्यामुळे जिथं सोसायटी आहे आणि त्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट झालं तिथं कन्व्हेन्स हा मोठा मुद्दाच नाही, पण जिथं अपार्टमेंट आहे ते रिडेव्हलपमेंटला गेले आणि त्यानंतर त्याचा कन्व्हेन्स करायचा आहे, तिथं परत ही सगळी प्रोसेस आपल्याला नवीन सोसायटी फॉर्म करा आणि ही जी मगाशी तुम्हाला सांगितली ती सगळी प्रोसेस तुम्हाला परत करायला लागते.
1: कन्व्हेन्स डीड नंतर सोसायटीला कुठले अधिकार मिळू शकतात?
0: कन्व्हेन्स डीड नंतर सोसायटीलाच सगळे अधिकार मिळतात, म्हणजे सोसायटी

0: थोडक्यात मालक असती. मुख्य अधिकार सांगेन की आपल्याला ज्या वेळेला एखादा फ्लॅट पुन्हा विकायचा आहे एखाद्याला, तर त्यावेळेला टायटल ट्रान्सफर म्हणून सोसायटीची एनओसी लागते. तो पहिला मुख्य अधिकार आहे. म्हणजे अग्रीमेंट टू अग्रीमेंट दोन माणसांमध्ये होतं, पण त्याला सोसायटीचे कन्सेंट लागते. त्याशिवाय त्या अग्रीमेंट रजिस्टर्डच होत नाही किंवा त्याला कुठलाच व्यवहार करता येत नाही. ते एक सोसायटीचा मुख्य अधिकार आहे. बँकांना ज्यावेळी मॉर्गेज करायचं असतं त्यावेळी त्या सोसायटीची एनओसी लागते की बाबा आम्ही या फ्लॅटचं मॉर्गेज करतोय. सो त्या सोसायटीची एनओसी लागते की आम्हाला मॉर्गेज करायचं आहे. सो थोडक्यात काय, ग्राहकाला सूट दिलेली नाही आहे की बाबा तू कसंही वाग आणि तू कसंही विकून जा. सो सोसायटीचा कंट्रोल त्याचा विक्रीवर आहे. विक्री तो कोणालाही करू शकतो. तुमच्या सगळ्या गोष्टी त्यांना सोसायटीच्या फुल केल्या तर तुम्ही त्याच्या विक्रीवर कधी बाधा आणू शकत नाही. तुमच्या सोसायटीचे नियम म्हणजे तुम्ही काहीतरी ट्रान्सफर फी 10,000 लावली असेल, हे भरणं, तुमचे ड्यूज भरणं, हे झाल्यानंतर सोसायटीला कुठल्याही परिस्थितीत एका मिनिटाच्या आत एनओसीही द्यायलाच लागते. अधिकारी आहेत. आणि अधिकाराचं सोपं उदाहरण पण मी तुम्हाला सांगेल की कुठलाही फ्लॅटधारक हा सोसायटीसाठी म्हणून अडकलेला नाही. तुम्ही नियमाप्रमाणे सगळं पूर्ण करा, तुम्हाला सोसायटीची एनओसी विद इन आवर मिळायला पाहिजे.
1: या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना रिडेव्हलपमेंटची पण प्रोसेस आणि ही कन्व्हेन्स डीडची पण प्रोसेस, ही सगळी प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी अजून काय बदल होणं अपेक्षित आहे असं वाटतं?
0: माझ्या मते सरकारने जे आता खूपच स्मार्टली ह्या सगळ्या गोष्टी हँडल केल्यात असं मला वाटतं की विकास व्हावा याकडं सरकारचा भर आहे. इवन मी अशा माझ्याकडच्या काही कोर्ट केसेस पण बघितल्यात की कोर्ट पण असं म्हणतं की बाबा विकसन चाललंय ना, तर तुम्ही तुमच्या तिघांच्या भांडणाकरता 7 लोकांना अडकवू नका. आत्ताच्या परिस्थितीमध्ये मी असं म्हणेन की खूपच डेव्हलपमेंटला चांगले नियम आणलेत. आम्हीच लोकांनी कॉम्पिटिशन न करता चांगल्या इमारती बांधणं हे गरजेचं आहे. कॉम्पिटिशनमध्ये क्वालिटी आणि या सगळ्या गोष्टी राखणं गरजेचं आहे असं मला एक सर्वच लोकांना सांगावं असं वाटेन. हे पण दृष्टिकोन सोसायटीने ठेवला पाहिजे की डेव्हलपरचं पण फिजिबिलिटी चेक केली पाहिजे, तर ती सोसायटी आणि ते रिडेव्हलपमेंट 100% फुलप्रूफ होईल आणि खूप चांगली डेव्हलपमेंट घडेल असं मला सांगावं असं वाटतं.
1: श्रोत्यांना अजून काही जर सांगायचं असेल तर जरूर व्यक्त व्हावं.
0: आता सध्याचं काय चांगलं आहे, छोटी शहरं मोठी होत आहेत. खूप सारे लोक सांगलीमध्ये शहरातनं येण्याचं प्रमाण थोडस वाढताना दिसतंय. पण यासोबत विकसकांना सुद्धा माझं असं आव्हान आहे की तुम्ही स्मार्ट व्यवसाय करायला पाहिजे, अकाउंटेबिलिटी बघायला पाहिजे. 30 वर्ष व्यवसाय झालाय म्हणून मी हे बोलतोय आणि चांगलं काम करून पुढे जायला पाहिजे असं सभासदांना पण अपार्टमेंटच्या आणि विकसकांना पॅरल मत आहे की दोघांचं विन विन मध्ये काम करा. दोघे तुम्ही पार्टनर आहे असं समजून काम करा, तरच चांगलं क्वालिटी आणि शांततादायक तुम्ही परत घरात येणं गरजेचं आहे असं माझं लास्ट ओपिनियन आहे.
1: थोडक्यात म्हणजे एखाद्या इमारतीचं बांधकाम हे फक्त नवीन बांधकाम असा विषय नाही तर ते पूर्ण नियोजनबद्ध आणि कायदेशीर मार्गाने होणारी ही प्रक्रिया आहे सगळी. या सगळ्या माहितीसाठी सर आपण सांगली आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात, त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू. नमस्कार.
2: बांधकाम व्यावसायिक विकास लागू यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला. याबरोबरच आजचा उद्योग जगत कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

उद्योग जगत। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। संपर्क 98 50 880 701।

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANI SANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल

डिजिटल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा, तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

श्रोते सायंकाळचे 6:50 झालेले आहेत. आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. आता ऐकूया आमच्या आजच्या प्रसारित होणाऱ्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 7:30 वृत्तविशेष. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही सहक्षेपित करू. यानंतर 8:00 एक गाणी ताजेतवाने. रात्री ठीक 8:00 राष्ट्रीय बातम्या मराठीतून मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:15 कार्यक्रम गझल. रात्री 8:45 समाचार संध्या. रात्री ठीक 9:00 न्यूज ॲट 9. 9:45 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री गाईड. 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 नभोनाट्य. यात आज आपण ऐकू शकाल लक्ष्मण देशपांडे लिखित नभोनाट्य निश्चय. सादर करते आहेत रवींद्र हिप्पळगावकर. रात्री ठीक 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यात आज आपण ऐकू शकाल राजन साजन मिश्रा यांचे शास्त्रीय गायन राग शुद्ध कल्याण. यानंतर रात्री 11:00 हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 11:10 आमची सायंकालीन प्रसारण सेवा समाप्त होईल. ही होती आमची आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 5:50 मंगलध्वनीने आमच्या पहिल्या प्रसारण सेवेला सुरुवात होईल. 5:52 वंदेमातरम. 5:55 प्रारंभिक उद्घोषणा. सकाळी 6:00 हिंदी बातम्या. 6:05 गिरवाणी. 6:10 प्रभात वंदन हा प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यानंतर 6:45 कृषी वार्ता. यात उद्या आपण ऐकू शकाल उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर वाचक महेश इनामदार. 6:45 आरोग्य धनसंपदा. यात पोटविकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. 6:50 परिसर. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 7:00 आज दिनांकन सुविचार. 7:07 प्रादेशिक बातम्या. 7:20 एक गाणी ताजेतवाने. 7:25 दिलखुलास. 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 7:45 आरोग्याची गुरु किल्ली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सकाळी 8:00 समाचार प्रभात या हिंदीतून बातम्या. 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही सहक्षेपित करू. यानंतर 8:30 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही सहक्षेपित करू. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. यानंतर 8:55 व्यंकटेश माडगूळकर स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम शब्द आणि सूर हा आकाशवाणी बीड केंद्र निर्मित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:15 कुटुंब स्वास्थ्य यात पावसाळ्यातील पंचकर्माचे महत्व याविषयी डॉक्टर स्मिता पाटील यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. 9:30 आजचे पाहुणे यात विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटक संध्या पाटील यांची शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल.

सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीत गांधी वंदना आपण ऐकू शकाल सकाळी 10:15 10:30 एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 11:40 आज का शब्द आज की सूची आणि भावधारा दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल यात सुरुवातीला वनिता मंडळ

आपण ऐकत आहात कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या दुपारी 1 वाजता हिंदी बातम्या, 1:05 गीतबहार, 1:30 राष्ट्रीय बातम्या, 1:40 सांगली जिल्ह्याचे वार्तापत्र आपण ऐकू शकाल, 1:45 भावधारा, दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके, दुपारी 2 वाजता कृषीवाणी, दुपारी 2:05 आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण, 2:10 परिसर, 2:15 दोपहर समाचार, 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून, 3:10 आमची दुपारची प्रसारण सेवा समाप्त होईल. यानंतर 4:58 आमची सायंकालीन प्रसारण सेवा सुरू होईल. 5 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 5:30 युवक युवतींसाठीचा कार्यक्रम युवावाणी, सायंकाळी 6 वाजता हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील, आम्ही सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीत, यात उद्या आपण ऐकू शकाल सयाजी गुंडा वाठारकर आणि सहकारी यांचा धनवरी ओव्यांचा कार्यक्रम. 6:20 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 6:30 कुटुंब स्वास्थ्य, 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:58 काही निवेदने, 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 7:10 कृषी उत्पन्न बाजार समितीतून प्राप्त झालेले फळे व भाज्या यांचे बाजारभाव, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम, रात्री 8 वाजता 1 गाणे ताजे तवाने याचे पुनःप्रसारण, रात्री 8 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील, आम्ही सहक्षेपित करू. यानंतर रात्री 8:15 कव्वाली, 8:45 समाचार संध्या, 9 वाजता न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाइट, तर 9:30 करंट अफेअर्स हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील, आम्ही सहक्षेपित करू. यानंतर रात्री 10 वाजता आजचे पाहुणे या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण, 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यात आपण सुखदा काणे यांचं शास्त्रीय गायन ऐकू शकाल राग यमन कल्याण, रात्री 11 वाजता हिंदी बातम्या, 11:05 इंग्रजी बातम्या, यानंतर 11:10 आमची सायंकालीन प्रसारण सेवा समाप्त होईल. ही होती आमची आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: ज्योति शिंदे त्यामुळे मला पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
1: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
2: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
3: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.

0: आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारकीर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसादाची शुद्धता जपण्याचं मुख्यमंत्र्यांचं गणेश मंडळांना आवाहन. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ. नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 राज्यातले 114 पर्यटक अडकले. नारळी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्याची लगबग. आणि भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश. भारतात आज क्रीडा क्षेत्र कारकीर्द घडवण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आणि व्यवसाय म्हणून उदयाला आला आहे. त्यामुळे लहान मुलांचा खेळाविषयीचा कल आणि कोणत्या खेळासाठी ते मूल सर्वोत्तम आहे याचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. खेलो इंडिया संवाद हा केवळ खेळांवर चर्चा करण्याचा कार्यक्रम नसून इथली प्रत्येक कल्पना देशाच्या क्रीडाविषयक दृष्टिकोनाला नवी दिशा देऊ शकेल असं मोदी म्हणाले.
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं जो खेले वो खिले. और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.
0: या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी, त्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज गणेशोत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात मुंबईत आयोजित बैठकीत बोलत होते. सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळांमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी, त्यासाठी मंडळांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा असं ते म्हणाले. फटाके, लाऊडस्पीकर आदींच्या वापरात होणाऱ्या नियमभंगाच्या प्रकारांवर पोलिसांनी लक्ष ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. गणेशोत्सवाचं पावित्र्य आणि शिस्त कायम राखणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. गणेशोत्सव उत्साह, शिस्त आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ राज्य सरकारनं दिली आहे. ऑटो टॅक्सी चालक संघटनेनं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या काळात चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं.
2: वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक, रिक्षा चालक आहेत, यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही, आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली.
0: एमपीएससीचा औषध निरीक्षक पदासाठीचा पेपर मोठ्या प्रमाणात फुटला नसून एका विशिष्ट व्यक्तीकडे तो पेपर गेला आहे, तरीही पारदर्शकतेसाठी एमपीएससीनं परीक्षा रद्द केली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणी आरोपी कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कारवाई होईल असं त्यांनी सांगितलं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत, त्यातल्या तांत्रिक स्वरूपाच्या मागण्यांविषयी

0: संबंधित विभागांशी समन्वय साधला जाईल असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलं. पुण्यातल्या मांजरी वसतिगृहात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला भेट दिल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या मागण्या निश्चितपणे सोडवल्या जातील असं ते म्हणाले. तर आपल्या मागण्यांविषयी ठोस उपाय करून त्याविषयी लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेतलं जाईल असं आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं आहे. देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून दलालांमुळे काही ठिकाणी कांद्याची कमतरता आणि दरवाढ झाली असल्याची शक्यता केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्लीत 35 रुपये किलो दरानं कांदा विक्रीची सुरुवात केल्यानंतर बोलत होत्या.
1: कुछ बिचौलियों के द्वारा कुछ स्पेक्युलेटिव प्राइसिंग के माध्यम से एक अनावश्यक रूप से एक आर्टिफिशियल स्केसिटी क्रिएट की जाती है और जिसके कारण ही हम लोगों ने बफर स्टॉकिंग की है और बफर में समुचित मात्रा अनियंस की उपलब्ध है और ये बफर स्टॉक जो है वो नैफेड और एनसीसीएफ के गोडाउन्स में है और सीडब्ल्यूसी पहली बार इसमें लाया गया है ताकि एक साइंटिफिक तरीके से उसके रखरखाव उसके बेहतर रखरखाव के साथ उपलब्ध कराया जा सके.
0: लवकरच इतर शहरांमध्येही अशा प्रकारे कांदा उपलब्ध करून दिला जाईल असं ते म्हणाल्या. रेल्वेसह रस्ते मार्गानं कांदा मागवला जातो आहे, निर्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत नियमित आहे असं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 359 पोहोचली आहे तर आणखी हजारो जण अद्याप बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न गतिमान केले आहेत. पूरग्रस्त भागातली संचार व्यवस्था अद्याप विस्कळीत असून नेपाळला गेलेल्या 288 भारतीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. यात त्रिशूली विद्युत प्रकल्पावर काम करणाऱ्या 73 भारतीयांचा समावेश आहे. काठमांडूमधला भारतीय दूतावास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. पुरामुळे चीनमध्ये 200 भारतीय अडकले असून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. नेपाळमध्ये महाराष्ट्रातले 114 पर्यटक अडकले असून त्यापैकी 53 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितलं. महापुरानं तडाखा दिलेल्या नेपाळच्या सहाय्यासाठी भारतानं 47 जणांहून अधिक मदत सामुग्री रवाना केली आहे. बचाव कार्य अधिक प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीनं भारत काही बेली पद्धतीचे पूल बांधून देणार आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण आज राज्याच्या किनारपट्टी भागात साजरा होत आहे. पावसाळ्यामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगरलेल्या होड्या या दिवशी पुन्हा समुद्रात लोटल्या जातात. त्यामुळे किनारपट्टीवरच्या विशेषतः मच्छीमार समाजात या दिवसाला खूप महत्व आहे. मुंबईतल्या विविध कोळीवाड्यांमध्ये जत्रा भरल्या आहेत. समुद्राला नारळ अर्पण करून शांत होण्याची प्रार्थना केली जात आहे. अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं नारळपोळीच्या स्पर्धाही झाल्या. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना दंड ठोठवण्याऐवजी महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातावर राखी बांधत ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरक्षित वाहतुकीचा संदेश दिला. विना हेल्मेट दुचाकीस्वारांना देखील राखी बांधून मोफत हेल्मेटचंही वाटप करण्यात आलं. चंद्रपूरमध्ये कोणतीही परीक्षा न देता 5 ते 10 लाख रुपयात 6 नामांकित विद्यापीठांच्या विविध शाखांच्या पदव्या आणि पदविकांची विक्री केली जात असल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे रॅकेट चालवणारा मुख्य आरोपी परिमल बाबूराव गौरकर हा फरार आहे तर कागदपत्रासाठी ग्राहक शोधणारा वैभव सोनले याला दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे. कोलंबोत झालेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवलं. कालच्या 290 धावसंख्येवरून आज एस दिनुषा आणि केन वांता या जोडीनं खेळ सुरू केला आणि 7व्या गड्यासाठी 112 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं नाबाद 133 धावा केल्या. पसिंदू सूर्या बंद्रानं 92 तर केशरा नुवंतानं 46 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे

0: दिवसअखेर श्रीलंकेला 9 गडी गमावून 429 धावा करता आल्या. भारतातर्फे मानव सुतार आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. दोन्ही डावात शतकं झळकावणारा सोनल दिनुषा सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला असल्यानं ही मालिकाही भारतानं 1-0 अशी जिंकली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारकीर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसादाची शुद्धता जपण्याचं मुख्यमंत्र्यांचं गणेश मंडळांना आवाहन. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ. नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 राज्यातले 114 पर्यटक अडकले. नारळी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्याची लगबग. आणि भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: सायंकाळची 7:11 होत आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त फळे आणि भाजीपाला यांचे बाजार भाव आता ऐकूयात. हे बाजार भाव प्रति क्विंटल असे असतील. कांदा आवक 3,000, दर कमीत कमी 1,300, जास्तीत जास्त 4,400, सरासरी 2,850. बटाटा आवक 840 क्विंटल, दर कमीत कमी 700, जास्तीत जास्त 1,500, सरासरी 1,100. लसूण आवक 30 क्विंटल, दर कमीत कमी 8,000, जास्तीत जास्त 18,000, सरासरी 13,000. डाळिंब आवक 62 क्विंटल, दर कमीत कमी 3,000, जास्तीत जास्त 7,000, सरासरी 5,000. पेरू आवक 6 क्विंटल, दर कमीत कमी 2,000, जास्तीत जास्त 6,000, सरासरी 4,000. ड्रॅगन फ्रूट आवक 19 क्विंटल, दर कमीत कमी 3,000, जास्तीत जास्त 8,000, सरासरी 5,500. कलिंगड आवक 30 क्विंटल, दर कमीत कमी 800, जास्तीत जास्त 1,200, सरासरी 1,000. सफरचंद आवक 1,476, दर कमीत कमी 6,000, जास्तीत जास्त 14,000, सरासरी 10,000. अननस आवक 12 क्विंटल, दर कमीत कमी 3,500, जास्तीत जास्त 5,500, सरासरी 4,500. हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाला यांचे बाजार भाव. यानंतर थोड्याच वेळात वृत्तविशेष आणि किसान वाणी हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्यांनो, सुजाण नागरिक घडवण्याच्या प्रक्रियेत शिक्षण आणि शाळा यांना अनन्यसाधारण महत्व आहे. शालेय जीवनात विद्यार्थी अनेक विषयांचा अभ्यास करतात आणि त्यानंतर आपल्या आवडत्या क्षेत्रात कारकीर्द घडवून विविध विषयात देशाची मान उंचावतात. या विद्यार्थ्यांना घडवण्यात विविध आधुनिक आणि नवनवीन कल्पना राबवून आपलं अध्यापनाचं कार्य आदर्शवत करणाऱ्या शिक्षकांना केंद्र सरकार दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवत असतं. यंदा या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातल्या 4 शिक्षकांची निवड झाली आहे. या शिक्षकांच्या कार्याचा परिचय आपण वृत्तविशेष या कार्यक्रमातून करून घेत आहोत. श्रोते हो, गणित हा एक अत्यंत महत्वाचा असा विषय आहे. अनेक वेळा या विषयाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रकारची भीती असते. अनेक विद्यार्थ्यांना हा विषय अवघड वाटत असतो. गणित या विषयाला विविध नवीन उपक्रम, खेळ, कथा आणि इतर माध्यमातून अधिक रंजक करण्याचं कार्य आदर्श शिक्षक वैभव कुलकर्णी करत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून केंद्र सरकारने त्यांना या वर्षीच्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवलं आहे. त्यांच्या कार्याविषयी त्यांची घेतलेली मुलाखत आपण आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: सर नमस्कार. आकाशवाणीच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्याबद्दल आपलं अभिनंदन. सर, राष्ट्रीय पुरस्कार आपल्याला मिळाला याची घोषणा झाली तेव्हा काय भावना दाटून आल्या आपल्या मनात?
2: राष्ट्रीय पुरस्कार जेव्हा मला मिळाला तेव्हा माझे जस्ट आय वॉज नॉट एबल टू कंट्रोल माय इमोशन्स. त्यावेळेस हॉस्पिटलला मी चाललो. जेव्हा मी मेल चेक केला त्याच वेळेस मी पाहिलं की मेल चेक केला त्याच्यामध्ये एक असा नोट होता की मिस्टर कुलकर्णी यू आर सिलेक्टेड फॉर नॅशनल टीचर अवॉर्ड्स. एक मिनिट मी डोळे बंद केले, डोळ्यातून अश्रू घडागडागडा वाहू लागले आणि मला कुठेतरी असं वाटलं की आज माझे आई बाबा जिवंत असल्याचं किंवा असले असते तर मी त्यांना घट्ट पकडून रडलं असतं, मन मोकळेपणे केलं असतं. 32 वर्षाचं सर्व कार्य, जे लोक मला मदत केले, प्रिन्सिपल्स, माझं ऑर्गनायझेशन, हे सगळं माझ्या डोळ्यापुढे. इट वॉज जस्ट अ फ्लॅश बॅक फॉर मी आणि आय ऍक्सेप्ट इट इन अ हंबल वे सर ऑन द बिहाफ ऑफ नवोदय विद्यालय ऑर्गनायझेशन. त्या वतीने मी अगदी हंबली हे मी ऍक्सेप्ट करतो आणि ग्रेसफुली ऍक्सेप्ट करतो सर. ऑफकोर्स आय फील व्हेरी प्राऊड अँड ऑल्सो व्हेरी हॅपी ऑल्सो सर अँड क्रेडिट गोज टू एव्हरीबडी सर.
1: आम्हालाही अभिमान आहे सर तुमच्या पुरस्काराचा. सर, मूळ विषय गणित आहे आणि गणित हा विषय काहीसा क्लिष्ट किंवा अनेक विद्यार्थ्यांचा नावडता, या विषयाची गोडी वाढावी यासाठी आपण केलेले प्रयत्न फार महत्वाचे आहे. याविषयी आपण आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
2: मला वाटतं की गणित अवघड नाही आहे सर, कारण की गणित हा आवडता विषय जर नसेल तर याचा अर्थ कुठेतरी आपण म्हणजे सिस्टम मध्ये आपल्याला चेंज करावं असं मला वाटतं. गणिताला आपण डे टू डे लाईफच्या मुलांशी जर जोडलं, खेळाशी जर जोडलं आपण, तर आपण जर मॉडर्न पेडागॉजी जे आहे सर, जसे स्पोर्ट्स इंटिग्रेटेड, टॉय बेस्ड पेडागॉजी किंवा आर्ट इंटिग्रेटेड पेडागॉजी, याच्याशी जर जोडलं ना सर, तर आपण मला नाही वाटत की कुठलाही विद्यार्थी आपल्याला म्हणेल की गणित अवघड आहे. मुलांना वाटलं पाहिजे की वेल इट द मॅथमॅटिक्स इज वेल विद इन द रीच. फॉर एक्झाम्पल, अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर आहे, पण डायरेक्टली इन्स्टेड ऑफ स्टार्टिंग दॅट अर्थमॅटिक प्रोग्रेशन, एक पोटॅटो रेस म्हणून एक ऍक्टिव्हिटीज एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये आहे. तो ऍक्टिव्हिटी मी जवळजवळ 15 मिनिटं ऍक्टिव्हिटी कंडक्ट केले सर, मुलांना म्हणजे रेस कंडक्ट केला, त्यांना प्राइजेस दिले वगैरे दिले, आणि त्यानंतर मी मुलांना स्पष्ट सांगितलं की आज आपण हे चॅप्टर शिकूया. जो आपण पहिला भाग होता तो स्पोर्ट्स रिलेटेड ऍक्टिव्हिटी होता, आता आपण बघूया की बाबा हे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आपण मॅथमॅटिक प्रोग्रेशनशी कसं जोडता येईल. त्याच्यानंतर मी फर्स्ट टर्म, कॉमन डिफरन्स, लास्ट टर्म, यंत टर्म, त्या खेळातूनच मी घेतले सगळ्या ऍक्टिव्हिटी आणि मुलांचा प्रतिसाद सुद्धा उत्स्फूर्त होतो. ते एन्जॉयड इट ऍक्च्युअली, कारण की त्यांना खेळायला सुद्धा मिळालं, कॉन्सेप्ट पण क्लिअर झाले. दुसरं एक एक्झाम्पल, मेन्सुरेशन हा टॉपिक माझा एक असा अनुभव आहे की सर, मेन्सुरेशन हा टॉपिक मुलं केव्हाही म्हणतात की इट इज व्हेरी डिफिकल्ट बिकॉज त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ फॉर्म्युलाज असतात आणि मुलं काय करतात ना, दे ट्राय टू

0: रॉट करायचा प्रयत्न करतो किंवा रॉट मेमोरायझेशन आपण म्हणतो. मग इथं कसं असतं की मेन्सुरेशन मध्ये जे मुलांना माहिती आहे फ्रॉम नोन टू अननोन जर आपण गेलं तर मुलं खूप इझिली त्याला युज करू शकतात. आणि इथं पण मी एक इनोव्हेटिव्ह अनोखा प्रयोग मी केलेला आहे सर. लालची भेलवाला नावाची एक माझी स्टोरी आहे सर. आमची स्टोरी सुद्धा मी माझ्या चॅनलवरती ठरलेलं आहे. त्या प्रयोगामध्ये मी काय केलेलं आहे की व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 1/3 व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. हे रिलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी एक भेलवाळाची स्टोरी मी निर्माण केलेली आहे. जो मुलांना ठगत असतो की 6 रुपयाचा भेल सुद्धा त्यांना सिलेंडरमध्ये देत असतो आणि कोन मध्ये सुद्धा तेवढा देत असतो पण व्हॉल्यूम कोनचा जो तो कमी असतो. मग त्याला त्या वापरून मी काय केलेलं आहे ते छानपैकी स्टोरी क्रिएट केली आहे. आणि तो फॉर्म्युला जो आहे तो माझ्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला लक्षात आहे की बाबा व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 1/3 व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. ठीक आहे. अजून एक प्रयोग मी केला की रिंग द कोन नावाची एक फोर्स इंटिग्रेटेड मास क्विझ मी कंडक्ट केली. त्याच्यामध्ये मुलांना मी एवढं सांगितलं की तुम्ही हे कोनला रिंग करायचा, रिंग तरी करा किंवा नॉक तरी करा आणि त्याच्यामधला जो प्रश्न क्रमांक असेल तो क्रमांकाचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं. म्हणजे डायरेक्टली इथं प्रश्न विचारला नाही मी. त्याच्या दोन मेथड असू शकतात की डायरेक्टली यू कॅन आस्क अ क्वेश्चन और यू क्रिएट सम क्रिएटिव्हिटी वेअर द चिल्ड्रन विल गेट अ चान्स टू प्ले. खेळत खेळत जेव्हा ते पुरेसे डेफिनेटली दे विल टेक लॉट ऑफ इंटरेस्ट. आणि सर त्याच्याला इतकं मस्त म्हणजे आय गॉट अ व्हेरी थम्पिंग रिस्पॉन्स फ्रॉम द चिल्ड्रन. असे जर आपण प्रयोग राबवले डेफिनेटली आय थिंक तो जो गणित हा अवघड विषय आहे हा कॉन्सेप्टच माझ्या मते मुलाच्या डोक्यातून निघून जाईल असं मला वाटतं. गणित शिकवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सर विद्यार्थ्यांना गणित फक्त सोडवायला न देता त्यांना अनुभवायला द्यायला पाहिजे.
1: गणित हा विषय फारच मनोरंजक पद्धतीनं मांडलात आणि विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद त्याला मिळतोय. गणित ह्या विषयामध्ये जशा तुम्ही काही नवीन नवीन कल्पना राबवल्या त्याचप्रमाणे तुम्ही काही शैक्षणिक साहित्यांचीही निर्मिती केली. या साधनांचा आणि इतर शिक्षकांनाही तुमच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठीचे प्रयत्न आपण कशा पद्धतीने सांगाल सर?
0: शैक्षणिक साहित्य म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की द चाइल्ड शुड सी द कॉन्सेप्ट रादर दॅन डू द कॉन्सेप्ट. काही ऑब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्टला जर तो बघितला तर त्याच्या डोक्यात राहतं. फॉर एक्झाम्पल एक कॉन्सेप्ट आहे पायथागोरस थेरमचा. तर हा पायथागोरस थेरमचा कॉन्सेप्ट सामान्यतः लोकांच्या डोक्यात असं असतं की पायथागोरस थेरम इज स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. पण मी मुलांच्या मदतीने मुलांच्या सहाय्याने मी काय केलेलं आहे की साधे प्लास्टिक थोडं मोरीचे दाणे वगैरे किंवा साबुदाण्याचे छोटे छोटे दाणे घेऊन मी असे काही मॉडेल्स क्रिएट केलेले आहेत. त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम हा सेमी सर्कल साठी अप्लाय होतो, पायथागोरस थेरम इक्विलॅटरल ट्रायंगल साठी अप्लाय होतो, पायथागोरस थेरम पॉलिगॉन पेंटागॉन साठी होतो. कुठलाही रेग्युलर पॉलिगॉन जर असेल तर पायथागोरस थेरम हा अप्लाय होतो. मग इथं कुठेतरी मी काय केलेलं आहे की हा साहित्याचा उपयोग पण केलेला आहे आणि कॉन्सेप्ट बिल्डिंग पण मी इथं केलेला आहे आणि एक इनोव्हेटिव्ह आयडिया सुद्धा मी इथं वापरलेला आहे की पायथागोरस थेरमचा हे नवीन काहीतरी सर आपल्याला सांगत आहेत आणि कसं तो क्रिएट केलेला जो मॉडेल आहे तो मुलांच्या डोक्यात अजूनही म्हणजे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना मी थोडक्यात सांगायचं झालं तर पायथागोरस थेरम इज नॉट कन्फाइंड टू ओनली राईट अँगल ट्रायंगल्स अँड ट्रायंगल्स स्क्वेअर्स बट इट कॅन बी फर्दर एक्सटेंड. हा एक मॉडेल मी तयार केला सर आणि तो खूपच म्हणजे मुलांनी ऍक्सेप्ट केला त्याला आणि त्याला खूप मुलांना छान वाटलं की समथिंग बियॉन्ड टेक्स्टबुक इज देअर अँड युजफुल टू टेक्स्टबुक इज देअर. दुसरा एक कॉन्सेप्ट आहे सर मॅथ्समध्ये जो रिलेशन बिटवीन पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सवर्सल जो कॉन्सेप्ट आहे सर त्याच्यामध्ये अल्टरनेट अँगलचा कॉन्सेप्ट येतो, को इंटिरियर अँगलचा कॉन्सेप्ट येतो आणि कॉरेस्पॉन्डिंग अँगलचा कॉन्सेप्ट येतो. सर लहानपणी पण मी जेव्हा शिकत होतो ते अँगल्स मला जे आहे ते खूप कन्फ्युज करायचे की व्हॉट विच अँगल शुड बी कॉल्ड एज कॉरेस्पॉन्डिंग अँगल, विच अँगल शुड बी कॉल्ड एज अल्टरनेट अँगल्स. हा कन्फ्युजन सतत माझ्या डोक्यात राहायचा. पण मी एक अनोखा उपक्रम इथं पण मी राबलेला आहे सर की मी काय केलं की त्यांना इंग्लिश लेटर्सशी जोडलेलं. फॉर एक्झाम्पल अल्फाबेट एफ विकी इफ यू रिमेंबर अल्फाबेट एफ अल्फाबेट झेड जर तुम्ही लक्षात ठेवला तर अल्टरनेट अँगलचा कॉन्सेप्ट येतो आणि अल्फाबेट सी जर तुम्ही लक्षात ठेवला तर को इंटिरियर अँगलचा कॉन्सेप्ट येतो. तर मुलांना तो एफ सी आणि झेड हा लक्षात ठेवणं सोपं जातं आणि त्या साहित्याने काय होतं की मुलांना जो आहे ते याप्रमाणे त्याचा टीचिंग एडचा त्याचा फायदा होतो. आणि जे तुम्ही सांगितलं की टीचर्सचा ट्रेनिंगचा मी केवळ हे टीचिंग एड्स मुलांपुरतं केलेलं नाहीये सर, तर मी जवळजवळ आतापर्यंत 20 ट्रेनिंग सेशन्स घेतलेले आहेत आणि त्या ट्रेनिंग सेशनमध्ये ऑन अँड एव्हरेज 40 टीचर्स जरी आपण घेतलं तर मोर दॅन 800 टीचर्सने मी जे आहे ते आतापर्यंत मी ट्रेनिंग दिलेलं आहे सर. म्हणजे हाऊ टू प्रिपेअर द टीचिंग एड, हाऊ टू गो फॉर जॉयफुल लर्निंग कसं केलं पाहिजे, इनोव्हेटिव्ह टीचिंग कसं केलं पाहिजे आणि इनफॅक्ट सर हा पोटॅटो रेस मी शिक्षकांनाही करायला लावलेलं.
1: अच्छा.
0: आणि मग ते जेव्हा पळत होते ते जेव्हा गोंधळ घालत होते तेव्हा मी त्यांना म्हणलं जर तुम्ही एवढं एन्जॉय करू शकत असाल तर वाय कांट इट बी द सेम प्लेजर टू द चिल्ड्रन. आणि दुसरा गेम मी स्टार्ट केला मॅग्नेटिक डार्ट गेम म्हणून आहे. तो डार्ट गेम मध्ये मी काय करायचं की शिक्षकांना स्वतः मी फेकायला लावायचं ते डार्ट्स वगैरे, त्यांचे पॉईंट मोजायचे आणि त्यांना प्राइजेस सुद्धा मी दिलेलं टू मोटिवेट देम बिकॉज व्हॉट आय फील इज व्हॉट एव्हर यू एक्सपिरियन्स इज लाईक द सेम एक्सपिरियन्स टू द चाइल्ड. असे अनेक रिंग द कोन एक्सपिरियन्स पण मी दिलेले आहे सर. इव्हन

0: डिजिटल मध्ये पण मी माझं योगदान दिलं.
1: सर डिजिटल या प्रश्नावरच होते, म्हणजे शालेय शिक्षणाबरोबरच आता डिजिटल शिक्षणही फार महत्वाचं झालं.
0: हो
1: सर, या क्षेत्रातील आपला अनुभव आपण कसा विशद करा?
0: राष्ट्रीय डिजिटल क्षेत्रामध्ये सर डिजिटल क्षेत्राचा जो वापर आहे सर कोरोना काळानंतर खूप वापर सुरू झाला. अन्यथा आपण काय करायचं, युजली तो ट्रेडिशनल मेथड आपण वापरायचा आणि हा अनुभव मला सुद्धा आला सर. कारण की तेव्हा काय झालं की कोरोना काळामध्ये कित्येक वेळा जेव्हा मी क्लासेस घेत होतो मुलांना, त्यावेळेस मुलांचं एकच कंप्लेंट असायचं सर की आम्हाला ऐकू येत नाही किंवा ऐकू आलं तर सर नेटवर्क नाही किंवा असे बरेच म्हणजे कंप्लेंट होते की ऑडिबल

0: हा प्रॉब्लेम जेव्हा मी बघितला सर तेव्हा मला म्हणजे खूपच म्हणजे हे वाटलं की बाबा आपण काहीतरी ते केलं पाहिजे. आणि त्यावेळेस मी काय केलं की एक युट्यूब चॅनल माझा ओपन केला सर, ज्याचं नाव आहे मॅथ्स मेड इझी विथ वैभव कुलकर्णी. आणि सर त्या चॅनलमध्ये मी अक्षरशः आजच्या तारखेपर्यंत 728 व्हिडिओ आहेत सर माझे. आणि ते 728 व्हिडिओ मध्ये मी त्या कोरोना काळापासून मी करत आहे सर. जसं म्हणजे त्याचा कंटेंट जो आहे 9वीचा पूर्ण मॅथ्सचा पुस्तक मी त्याच्यामध्ये सॉल्व्ह केला सर. 10वीचा एनसीईआरटीचा क्वेश्चन सॉल्व्ह केला. कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो की बाबा यूज डे टू डे लाईफ मध्ये मॅथ्स कुठे उपयोग होतो सर तोही मी केला. एमसीक्यूचे क्वेश्चन्स मी सॉल्व्ह केले. आणि विशेष सांगायचं म्हणजे सर मी 6वी ते 10वीच्या मुलांना जे बेसिक मॅथ्स, कारण की कोरोना काळामध्ये शिक्षकच प्रॉब्लेम होता, तर बेसिक मॅथ्स फॉर ऑल असं माझ्या अनुभवावरून 40 व्हिडिओचा एक संच बनवला फाउंडेशन मॅथ्स. त्याच्यामध्ये एखादा विद्यार्थी समजा 10वीत गेला असेल आणि त्याला बेसिकच काही प्रॉब्लेम असेल तर शिक ही कॅन स्विच बॅक टू दोज व्हिडिओज. सेल्फ लर्निंग व्हिडिओज होते सर ते. आणि मुलं बरेच त्याचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर. तर म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजीचा हे एकच ऍडव्हान्टेज आहे सर, एनी टाइम अँड एनी वेअर लर्निंग असतो. पण एकच कॉशन आहे की इट कॅनॉट सबस्टिट्यूट अ टीचर. शिक्षकाची पोच वाढते सर, पण शिक्षकाला पर्याय हा नाहीये.
1: बरोबर. आणि परंपरागत शिक्षण पद्धतीमध्ये फक्त शिक्षक बोलतात आणि विद्यार्थी ऐकतात, तर त्यापेक्षा तुम्ही विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची पद्धत मला वाटतं अवलंबली, तर त्याविषयी थोडं सांगा ना.
0: ऍक्च्युली कसं आहे की जो ट्रेडिशनल मेथड होता त्याच्यामध्ये टीचर इज टू टीच अँड स्टुडंट इज टू लिसन, पण ती पद्धत कशी होती की टीचर इज टू टीच अँड स्टुडंट इज टू लिसन. पण आता कसं आहे, रोल ऑफ टीचर हॅज चेंज. नाउ टीचर इज अ फॅसिलिटेटर अँड स्टुडंट इज अ ऍक्टिव्ह लर्नर सर. मग त्याच्यासाठी मी काय करायचं, टीचिंग मेथडॉलॉजी मध्ये मी जास्त मेथड जे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग घेतलं सर, मी त्याच्यामध्ये एक्सपिरियन्शियल लर्निंग मुलांना दिलं, मी स्पोर्ट्स इंटिग्रेटेड पेडागॉजीज वापरले सर, रोल प्ले. गणितामध्ये हा कदाचित एक नवीन अनुभव असा की मुलांना नाटक करायला मिळत आहे ते मी वापरलं. स्टोरी टेलिंग हा जो भाग वापरला सर, तो मुलांना लहानपणापासून एक तुम्ही बघितला असाल सर की स्टोरी टेलिंग हा तेव्हा प्रत्येकांचा आवडीचा विषय असतो. मग गणितात सुद्धा मी स्टोरी टेलिंग युज केलं सर. आणि मॉडर्न पद्धतीमध्ये जे स्टोरी टेलिंग मेथड आहे तो मी युज करतोय सर. आणि दुसरा एक महत्वाचं म्हणजे सर, कॉम्पिटन्सी बेस्ड जो आहे आजच्या काळाची गरज आहे. आय कॅन से दॅट इट इज द नीड ऑफ द आर आय मस्ट से की शिक्षण पद्धत आता बदललेली आहे सर. आणि कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग म्हणजे व्हॉट एव्हर यू आर स्टडिंग इन युअर टेक्स्ट बुक इन व्हॉट वे इट इज अप्लिकेबल टू डे टू डे लाईफ. डे टू डे लाईफ मध्ये ह्याचा उपयोग कुठे होतो, फॉर एक्झाम्पल कॉम्पिटन्सी बेस्ड याच्यामध्ये अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा वापर कुठे होतो. इतके ब्युटिफुल एक्झाम्पल्स आहेत सर की शिकवत असताना मला इतकी उत्सुकता वाटायची की उद्या मी हा चॅप्टर शिकवणार आहे ते मला म्हणजे खूप बरं वाटायचं. म्हणजे हा जो आहे तो मेथड मध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये अजून आपण काम करायचं की एक्झिबिशन आम्ही करायचं, एक्झिबिशन मी करतो. ते एक्झिबिशनचा एक ऍडव्हान्टेज असतो सर की मुलांना कम्युनिकेशन स्किल्स वाढतो, क्रिएटिव्हिटी वाढते, त्यांची क्रिटिकल थिंकिंग एबिलिटी वाढते, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड पण वाढतो सर, आणि कॉन्फिडन्स सुद्धा विद्यार्थ्यांचा वाढतो.
1: आणि सर मला असं वाटतं की तुमच्याशी बोलताना की तुमची जी पद्धत आहे ती फक्त शहरी विद्यार्थ्यांसाठी नाही तर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठीही तितकी उपयुक्त आहे ज्यांना साधनांची कधी कधी कमतरता भासते.
0: एक गोष्ट मी सांगू इच्छितो सर की कित्येक वेळा आपण अंडर एस्टिमेट करतो की बाबा ग्रामीण विद्यार्थी जे आहेत ते कारण त्यांचा क्षमता कमी असते. पण मी नवोदय सारख्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये काम करत आहे सर, तर ग्रामीण विद्यार्थ्यांकडे पण तितकाच टॅलेंट आहे. त्यांच्याकडे फक्त डिजिटल रिसोर्सेस कमी असतात, पण तरीही त्यांच्याकडे गुणवत्ता जी असते त्यांची ती खूप चांगली असते. त्यांना डिजिटल एज्युकेशन त्यांना नाही, त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, पण तरीही आपण त्यांनाही आपण व्यवस्थेशीर शिकू शकतो. कारण की त्यांच्या लोकल जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्याशी आपण त्यांना जर जोडलं, त्यांच्या अनुभवाशी एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला आपण म्हणतो तो जर आपण जर केला तर दॅट विल बी मोर हँडी. अँड इव्हन टेक्नॉलॉजी ऑफकोर्स वी नीड टू प्रोव्हाइड देम बिकॉज इट इज रिक्वायर्ड फॉर देम टू कम अहेड ऑफ दिस पीपल.
1: थँक्यू सर, आकाशवाणीशी बोलल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: साडेसात वाजले आहेत. किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: सूखा पड़े या बाढ़ आ जाए,
1: कोई डर नहीं। अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए, कोई फिक्र नहीं,
2: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
3: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
4: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी।
3: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
4: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
3: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
5: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर शिल्पा काटकर यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
6: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याकडे असणारं पशुधन आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची निगा राखत असतो, तसंच त्यांना जे आजार होत असतात किंवा त्यांना जे वेगवेगळ्या काही समस्या उद्भवत असतात, तर याचं सुद्धा आपण वेळोवेळी आपल्या पशुवैद्यकांकडून त्यांचं निराकरण करत असतो। परंतु शेतकरी बंधूंनो, दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन आहे, तर हे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे करणं खरं तर खूप महत्वाचं असतं, कारण या आहार व्यवस्थापनावरच त्यांच्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे, उत्पादन आहे, हे ठरत असतं। आणि म्हणूनच दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन आहे हे आपण कशा प्रकारे करायला हवं, यामध्ये काय काय महत्वाच्या बाबींचा समावेश होत असतो आणि आपण कशी काळजी घ्यायला हवी, हे सगळं आज आपण सविस्तर असं जाणून घेणार आहोत। यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे तालुका जव्हार जिल्हा पालघर किरमिरा येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शिल्पा काटकर मॅडमना। नमस्कार मॅडम।
7: नमस्कार
6: मॅडम। आपण जेव्हा आता बघत असतो की दूध उत्पादन जे जनावरांपासून आपल्याला मिळत असतं, परंतु त्याच्यामध्ये म्हणजे आहाराचं जे महत्व आहे हे खरं तर खूप मोठं असं आहे, तर हे तुम्ही नेमकं या दृष्टीने म्हणजे जनावरांना आपण संतुलित आहार देत असतो, तर याविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल?
7: असं असतं, आपण जेव्हा जनावरं घरामध्ये ठेवतो, पालन करतो त्यांचं, तेव्हा आपण त्यांच्या आरोग्याकडे तर लक्ष देतो असं तुम्ही सांगितलं, पण बऱ्याच वेळा काय होतं, शेतकऱ्यांचं त्यांच्या आहाराकडे दुर्लक्ष होतं।
6: बरोबर।
7: यामुळे काय होतं, जनावरांच्या पचन संस्थेचे आजार होतात, त्यांना पचन नीट नाही झाल्यामुळे, आणि त्याचा परिणाम दूध उत्पादनामुळे होतो। तर अशा प्रकारे सगळं जे जनावरांचं पहिल्यापासून म्हणजे दूध उत्पादन आहे ते प्राथमिकता अवलंबून असतं ते जे आहार घेतात यावर। कधी पण आपण जेव्हा पशुपालन हा व्यवसाय करतो तेव्हा ज्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष देतो, बाकीच्या व्यवस्थापनाबरोबरच जनावरांचे आहार व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचे आहे, कारण पशुपालनामध्ये सगळ्यात जास्त खर्च जो येतो तो आहार व्यवस्थापनावरच येतो। तर अशा परिस्थितीत जेव्हा एखादी डेअरी इंडस्ट्री आपल्याला स्थापन करायची असते किंवा दुधाचा व्यवसाय शेतकरी करतात, तेव्हा त्यांचा आहार व्यवस्थापन समतोल पण कमी खर्चात कसं व्हावं याच्याकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं असतं।

0: असतं.
1: नक्कीच. आता मॅडम, जनावरांसाठी संतुलित आहाराची जी गरज आहे तर ही काय आहे? मग
0: संतुलित आहाराची गरज, जनावरांचा जे दुधाची गुणवत्ता किंवा त्याचं दूध देण्याचं प्रमाण जे असतं ते जसं त्याच्या अनुवंशिकतेवर अवलंबून असतं तसंच ते त्यांच्या पचन संस्थेवरही अवलंबून असतं. कारण जे आपण जनावरांना खायला घालणार आहे तेच आपल्याला शेवटी उत्पादनामध्ये मिळणार
1: आहे.
0: तर ज्या प्रकारचं आपण खाद्य जनावरांना देऊ त्या प्रकारचं दूध उत्पादन आपल्याला मिळणार आहे. त्यांच्यापासून उत्पन्न तितक्या चांगल्या प्रतीचं मिळेल आपल्याला. यामुळे त्यांच्या ज्या दररोजच्या क्रियांसाठी आणि पचन संस्थेच्या व्यवस्थित राहण्यासाठी संतुलित आहाराची फार गरज असते.
1: संतुलित आहारामध्ये नेमका कशा कशाचा समावेश होतो?
0: आपण जो समतोल आहार बोलतो त्याच्यामध्ये आपण जनावरांना मुख्यतः करून ओली वैरण, कोरडी वैरण आणि आंबोन या गोष्टीचा योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे. आता ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत जनावरांच्या आहारामध्ये, म्हणजे हा त्याचा पाया आहे. परंतु याच्यामध्ये पण त्याचं प्रमाण जे शास्त्रोक्त दृष्ट्या ठरलेलं आहे त्या प्रमाणातच दिलं पाहिजे. जसं की आहार हा जनावरांचा आपण जर त्याचे चार भाग केले तर आपल्याला त्यातला एक तृतीयांश भाग हे आंबोन किंवा खुराक आपण ज्याला बोलतो तो द्यायचा असतो आणि दोन तृतीयांश भाग हे वैरण याचा द्यायचा असतो. आता या वैरणीमध्ये पण त्याचे भाग पडतात. जसं ओली वैरण आणि सुकी वैरण मी तुम्हाला सांगितलं, एक तृतीयांश ही आपल्याला कोरडी वैरण द्यावी लागते आणि दोन तृतीयांश ओली वैरण द्यावी लागते. ओली वैरण जे आपण देतो त्यामध्ये एक दल आणि द्विदल अशा प्रकारच्या दोन्ही प्रकारच्या चाऱ्यांचं मिश्रण देणं गरजेचं असतं. एकदल प्रकारच्या चाऱ्यामध्ये आपल्याकडे साधारणपणे मका, ज्वारी, बाजरी, नेपियर, DHN6 या प्रकारची जे चारा जातीची पिकं आहेत ती साधारणपणे आपण देऊ शकतो.
1: बरोबर.
0: आणि द्विदल प्रकारचे जे चारा वर्गीय पिकं आहेत जसं की चवळी आहे, लसूण, बरसीम, स्टायलो, दशरथ अशा प्रकारची चारा पिकांचा जर आपण त्यांच्या खाद्यामध्ये समावेश केला तर आपल्याला निश्चित उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळतं. तर हे द्विदल प्रकारची चारा हा एकदल प्रकारच्या चाऱ्यापेक्षा जास्त पौष्टिक असतो आणि त्याच्यामध्ये प्रथिन आणि कॅल्शियमचं प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असतं. तसेच जी मी तुम्हाला कोरडी वैरण सांगितली, कोरड्या वैरणीमध्ये आपल्याकडे जे स्थानिक दृष्ट्या असतं शेतकऱ्यांकडे उपलब्ध, जसं आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये गव्हाचं काड मिळतं, ज्वारीचा कडवा मिळतो, किंवा कोकणामध्ये उपलब्ध असणारा भाताचा पेंढा, किंवा अगदीच बाकी हे काही नसेल मिश्र जातीचं सुकं गवत असतं याचा आपण कोरड्या वैरणीमध्ये समावेश करू शकतो. कोरडी वैरण ही अतिपौष्टिक नसते पण ही पोटभर वैरण म्हणजे जनावरांचं पोट भरलं गेलं पाहिजे, कारण त्यांच्या पोटाची कपॅसिटी 45 ते 50 लिटर पर्यंत असते तर पोट भरलं पाहिजे यासाठी आपण ही पोटभर वैरण द्यावीच लागते. वैरणी व्यतिरिक्त मी जे तुम्हाला आधी सांगितलं की आंबोण, आंबोण हा जनावरांच्या खाद्यातील अतिशय महत्वाचा घटक आहे, कारण वैरणीतून जनावरांना प्रथिन किंवा ऊर्जा ही कमी प्रमाणात मिळते. म्हणजे प्रथिन तर फारच कमी असतात पण ऊर्जा देखील कमी प्रमाणात मिळते. जनावरांचा मुख्य ऊर्जेचा स्रोत जो काही असेल तर आंबोण आहे. आता ही आंबोण जी आपण बनवतो किंवा आपण जी आपण घरच्या घरी पण बनवू शकतो ती 100 किलोच्या नमुन्यामध्ये आपण बनवली तर ती फार उपयुक्त ठरते. प्रथिनांचा प्रमुख स्रोत म्हणून आपण या आंबोनमध्ये सरकी, भुईमुग किंवा जवस, तीळ, सूर्यफूल, खोबरा याच्यासारख्या पासून मिळणारी पेंड वापरता येते आणि भात किंवा गव्हाचा कोंडा, भाताचं पॉलिश, तूर चुनी, उडीद चुनी, मका चुनी अशा प्रकारच्या शेतीपासून मिळणाऱ्या दुय्यम पदार्थांचा देखील आपण या आंबोणमध्ये समावेश करू शकतो. याचबरोबर सगळ्यात महत्वाचं जे असतं आंबोणमध्ये ते असतं खनिज मिश्रण आणि मीठ. खनिज मिश्रण हे अत्यंत कमी प्रमाणात लागतात परंतु हे जनावरांच्या आवश्यक असतात. जसे मिनरल आणि व्हिटॅमिन सगळ्या गरजेचं असतात, हे जनावरांना आवश्यक असतात. तर अशा प्रकारे आपण वैरणी बरोबरच आंबून जर आपण दिली जनावरांना तर त्यांचं दूध उत्पादन निश्चित वाढायला मदत होते.
1: म्हणून आता मग जनावरांना पशुखाद्य देण्याचं काही प्रमाण सुद्धा असतं का?
0: हो, पशुखाद्य हे जनावरांना आपण देतो तर आपण साधारणपणे दुधाळ जनावरांनाच पशुखाद्य देतो.
1: बरोबर.
0: तर हे पशुखाद्याचं प्रमाण हे त्याच्या दूध उत्पादनावर अवलंबून असतं. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर दुभत्या जनावरांना पशुखाद्य आपण जेव्हा देतो तर जर 450 किंवा 500 किलोची गाय पकडली
1: बरोबर
0: तर एका गाईस तिच्या शरीर पोषणासाठी 1 ते 1.5 किलो पशुखाद्य आणि प्रति 2.5 किलो दूध उत्पादनासाठी 1 किलो जास्तीचं पशुखाद्य आपल्याला द्यावं लागतं. तसेच म्हशींसाठी हे प्रमाण थोडं वेगळं आहे कारण म्हशींच्या दुधामध्ये स्निग्धांश जास्त असतो म्हणजे फॅट जास्त असतं. त्यामुळे म्हशींसाठी शरीर पोषणासाठी आपल्याला 1.5 ते 2 किलो आंबोन द्यावी लागते आणि प्रति 2

0: तर दूध उत्पादनासाठी 1 किलो म्हणजे जास्तीचे आंबून द्यावे लागते. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं, 15 लिटर दूध उत्पादन देणारी गाय जर आपल्याकडे असेल तर तिला 1.5 किलो आंबून ही तिच्या शरीर पोषणासाठी लागेल आणि 6 किलो आंबून हे 15 लिटर दूध उत्पादनासाठी द्यावी लागेल. म्हणजे असे एकूण 7.5 किलो आंबून त्या एका गायीला दररोज आपण दिली पाहिजे, दररोजच्या आहारामध्ये त्याचं नियोजन केलं पाहिजे. अशा प्रकारे आंबून किंवा खुराक आपण जनावरांना देऊ शकतो. हे झालं खाद्याच्या बाबतीत. पण जर पाणी नाही मिळालं, पाणी हा असा घटक आहे शरीर क्रियेसाठी, करता करता सर्व काही पाणी आहे, तर पाणी हे नित्यक्रमानुसार जनावरांना मिळालंच पाहिजे. पाण्याच्या कमतरतेअभावी त्यांची चयापचय क्रिया ती मंदावते आणि यामुळे दुधाच्या उत्पादनावर अगदी 30% पर्यंत ते खाली येऊ शकतं.
1: बरं,
0: अशा प्रकारे जर पूर्ण दिवस त्यांना आवश्यकतेनुसार पाणी दिलं तर त्यांचं दूध उत्पादन हे किफायतशीर आणि व्यवस्थित मेंटेन करायला मदत
1: होते. अच्छा, आता मॅडम मग आंबोळांसाठी म्हणजे काही आपण वेगळा पर्याय असा देऊ शकतो का?
0: आंबोण ही खरं तर गरजेचीच असते जनावरांना, परंतु कसं काही ठिकाणी शेतकऱ्यांकडे अगदी 2 गायी असतात, 2 म्हशी असतात आणि फारच कमी आर्थिक परिस्थिती असते, तर अशा वेळी आंबोण ही आपण थोडीफार प्रमाणात कमी करून आंबोणीऐवजी दलहरकातील चारा पीक त्यांनी घेतलं तर त्याच्या 10 ते 15 किलो या प्रकारच्या चाऱ्यामधून 1 किलो खुराकी एवढी ऊर्जा जनावरांना देऊ शकतो किंवा अन्न घटक
1: बरोबर
0: जनावरांना देता येतात. म्हणजे आपण थोड्याफार प्रमाणात आंबोण ला पर्याय
1: देऊ शकतो. बरोबर, समतोल आहार जो असतो मॅडम तर हा कुठल्या जनावराला आणि किती आपण द्यायला हवाय?
0: बरोबर, चांगला प्रश्न आहे. जेव्हा आपण समतोल आहारामध्ये आंबोणीचा उपयोग करतो, आंबोण हा अतिशय खर्चिक घटक असतो दूध उत्पादनामध्ये. ही आंबोण ही आपल्याला सगळ्या जनावरांना सारख्या प्रमाणात देऊन चालत नाही. आंबोण ही गरजेची असते दूध उत्पादन वाढण्यासाठी. तिचं नियोजन अशा प्रकारे करायचं, जेव्हा गायी किंवा म्हशी वितात किंवा त्यांची प्रसूती होते तेव्हा त्यांचं दूध उत्पादन हळूहळू वाढत जातं. 45 ते 50 दिवसानंतर त्यांचा दूध उत्पादनाचा उच्चांक गाठला जातो. त्यानंतर गायी म्हशी सरासरी 4 महिन्यांपर्यंत सातत्याने दूध देतात.
1: बरोबर,
0: आणि नंतर परत दूध उत्पादन त्यांचं कमी होत जातं. तर या वेळांचं भान ठेवून दुधाच्या आपण त्यांचा खुराक नियोजन केलं पाहिजे. प्रसूतीनंतर जर का 45 ते 50 दिवसात दूध उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या खुराकाच्या आपण 1 ते 1.5 किलो खुराक जर जास्त दिला तर गायीचं किंवा म्हशीचं दूध उत्पादन आपल्याला जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत मिळू शकतं.
1: बरोबर,
0: अशा प्रकारे दूध देणाऱ्या गायीला तिच्या दूध उत्पादनानुसार जास्त खुराक वाढवत जावा लागतो.
1: आता मॅडम आपण बघितलं की ओला चारा सुद्धा पावसाळ्यामध्ये बरेचदा म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतो, म्हणजे त्याचं सेवन जनावरं करत असतात. पण मग जेव्हा वाळलेला चारा जो असतो मग ह्याच्या अनुषंगाने तो पण देणं आपल्याला तेवढंच आवश्यक असतं का?
0: खूप चांगला प्रश्न आहे हा. कसं होतं आता जून जुलै नंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कोवळा लुसलुशीत हिरवा चारा खूप प्रमाणात वातावरणामध्ये उपलब्ध असतो आणि शेतकरी तेव्हा विचार करतो की बाहेर आहे गवत किंवा ओला चारा हा जनावरांना द्यावं. पण कसं असतं संतुलित आहाराच्या दृष्टीने मी जसं पहिले सांगितलं की जसा ओला चारा गरजेचा आहे तसा सुका चाराही फार गरजेचा असतो.
1: बरोबर,
0: कारण जनावरांची जी पचन संस्था असते ही मायक्रोबियल डायजेशनची असते, म्हणजे सूक्ष्मजीवांवर अवलंबून असलेली पचन संस्था असते त्यांची. या पचन संस्थेसाठी जेव्हा दूध उत्पादन आपल्याला घ्यायचं असतं तेव्हा त्याच्यामध्ये फॅट आणि SNF हे जेव्हा मेंटेन करायचं असतं तेव्हा सुका चारा हा फार गरजेचा असतो. कारण जनावरांच्या दुधामध्ये जे फॅट येतं प्रोपियोनिक ऍसिड, ब्युटेरिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड यांच्यामुळे त्या चाऱ्यापासून त्याची निर्मिती होते जनावरांच्या पोटामध्ये सूक्ष्मजीवांमार्फत. म्हणून ओल्या चारा नुसता देऊन चालत नाही, उत्पादन जर व्यवस्थित गुणवत्तापूर्ण हवा असेल तर आपल्याला सुका चारा पण दिलाच पाहिजे. तसंच काय होतं ओला चारा हा खूप प्रमाणात जेव्हा पावसाळ्यामध्ये खाल्ला जातो तेव्हा त्यांच्या पचन संस्थाचे विकार जनावरांना जास्त प्रमाणात होतात. अशा दिवसामध्ये जनावरांना त्यांचं शेण पातळ होतं किंवा त्याला दुर्गंधी येते, पचन व्यवस्थित न झाल्यामुळे त्यांना चयापचयाचे वेगवेगळे आजार होतात. हे टाळण्यासाठी आपल्याला त्यांचं जे नैसर्गिक पोटाची रचना आहे त्याप्रमाणे त्यांचा आहार
1: द्यायला पाहिजे,
0: दिलं पाहिजे.
1: नक्कीच मॅडम, म्हणजे आपलं पशुधन वाचवण्यासाठी आपण बघतो बरेचदा चारा टंचाईचा जो काळ असतो तर याच्यामध्ये सुद्धा चाऱ्याचं व्यवस्थापन खरं तर खूप महत्वाचं ठरतं, तर त्यासाठी आपण काय म्हणजे उपाय करू शकतो?
0: वर्षभर हिरवा चाराही मिळत नाही, वर्षभर सुका चाराही मिळत नाही. 8 महिने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे जनावरांना चारा देता येतो पण 4-5 महिने जे उरतात ते अतिशय किरीचे असतात की जेव्हा आपल्याला जनावरांची काळजी घेतली पाहिजे. कारण उन्हाळा

0: असतो आणि चारा टंचाई असते. अशा परिस्थितीमध्ये जनावरांचं जे उत्पादन किंवा शरीराचं जे त्यांचं आरोग्य असतं हे खालावतं का? तर फक्त आपण योग्य प्रकारचा त्यांना आहार तेव्हा उपलब्ध करून देऊ शकत नाही. हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला आधीपासूनच म्हणजे जून जुलैपासूनच जर चाराचं व्यवस्थापन आपण योग्य प्रकारे केलं आपल्याकडे असणाऱ्या तर ते फार गरजेचं ठरतं, उपयोगी ठरतं आपल्याला.
1: म्हणजे ही समस्या तेवढी आपण कमी करू शकतो.
0: तीव्रता कमी होऊ शकते.
1: आता मॅडम म्हणजे ओला चारा सुका चारा आंघोळ हे सगळं आहेच, परंतु याच्यामध्ये मुरघास सुद्धा जे महत्व आहे आहार व्यवस्थापनात ते पण तितकंच महत्वाचं आहे.
0: हो बरोबर आहे. कसं असतं जेव्हा आपल्याकडे मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो, जसं की आपला जूनच्या नंतरचा काळ की जेव्हा हिरवी वैरण येते किंवा हिरवा चारा येतो आपल्याकडे, पिकं निघतात आपल्या शेतातली, तेव्हा आपल्याकडे हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. तर आपण यावेळी काय करू शकतो, आपल्याला पुढच्या उन्हाळी महिन्यांमध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता भासू नये किंवा जनावरांना उपलब्ध करून देता या म्हणून अशा प्रकारचा चारा आपण मुरघास पद्धतीने साठवून ठेवू शकतो. म्हणजे मुरघास म्हणजे नक्की काय असतं, हा चारा जो आपल्याला मिळतो याच्यामध्ये प्रामुख्याने जास्त कार्बोहायड्रेट असलेला चारा आपण वापरायचा असतो, जसं की मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, याचे आपण पिकानंतर निघणारे त्याचे चारा वैरण आहे ती वापरू शकतो. याच्यामध्ये आपण प्रथिनयुक्त चारा कमी वापरायचा असतो कारण हा मुरघास जो आहे हे आंबून आहे एक प्रकारचं जनावरांचं, तर ते आंबण्यासाठी लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया वाढणं फार गरजेचं असतं. तर ते प्रथिनांमध्ये नाही वाढत, ते कार्बोहायड्रेट्स मध्ये जास्त प्रमाणात वाढतात. त्यामुळे मुरघास मध्ये काय करायचं, जास्त करून मका, ज्वारी, बाजरी या प्रकारचे पिष्टमय पदार्थ जास्त असणारे
1: चारा पिकांची निवड
0: करायची आणि अशा प्रकारची चारा पिकं 1 ते 2 इंच लांबीच्या त्याच्यामध्ये कुट्टी करायची आणि ही कुट्टी आपण एखाद्या प्लास्टिकच्या सीलबंद बॅगेमध्ये किंवा ड्रम मध्ये किंवा आजकाल सायलोपिट्स बनवतात बऱ्याच ठिकाणी, शेतकऱ्यांकडे मोठमोठे सायलोपिट्स बनवतात सिमेंटचे बांधून, अशा मध्ये आपण दाबून भरायची असते आणि ती वरतून हवाबंद अशी सील करून ठेवायची. त्यानंतर साधारण 40 ते 45 दिवसांनी मुरघास तयार होतो, तो उघडून त्यांना वापरू शकतो पुढे. म्हणजे अशा प्रकारे जर मुरघास आपण बनवून ठेवलं एक साधारण सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यानंतर, तर ते आपल्याला पुढे मे जूनच्या आधीचा जो आपला काळ आहे फेब्रुवारी पासून मे पर्यंतचा, त्या काळामध्ये आपल्याला जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून देता येईल आणि याचा गुणवत्ता पण खूप चांगली असते, याच्यातून मिळणारं पोषण चांगलं असतं, त्यामुळे दुधाचं उत्पन्न पण चांगल्या प्रकारे वाढतं.
1: नक्कीच मॅडम, आता आपण बोललो की मुरघास हा तर चांगला पर्याय आहे खाद्यासाठी, परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण जनावरांच्या आहारात काय काही समावेश करू शकतो?
0: मुरघास हा एक उत्तम पर्याय आहे, त्याबरोबरच आता जे नवीन तंत्र आले आहेत चाऱ्याचे, हिरवा चारा वर्षभर उपलब्ध होण्यासाठी, तर हायड्रोपोनिक्स ही एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये काय असतं की बिना मातीचा आपण हिरवा चारा घ्यायचा असतो. म्हणजे मक्यासारखं जे बियाणं आहे, मका किंवा गहू किंवा आपण दुसऱ्या प्रकारच्या त्याच्या बियाणांचा वापर करू शकतो, पण मुख्यत्वे करून मका वापरतो आपण यामध्ये. तर ते 2 दिवस भिजवून त्याला मोड आणून प्लास्टिकच्या ट्रे मध्ये आपण फक्त त्याला लागणारी आर्द्रता आणि जीवनसत्व पुरवून साधारणपणे 8 ते 10 इंच तो मका वाढून तो हिरवा चारा निर्माण करून आपण जनावरांना देतो. यामुळे काय होतं की कमी जागेमध्ये वर्षभर आपण कमी पाण्यामध्ये उत्पादन घेऊ शकतो. साधारणपणे 25 ते 40% खर्च हा हिरव्या चाऱ्याचा कमी होतो जर अशा प्रकारचा आपण हिरवा चारा जनावरांना दिला हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने. अशा प्रकारे आपण खर्च कमी करू शकतो. याचबरोबर जर का तुम्ही बघितलं हायड्रोपोनिक्स बरोबर अझोला ही पण एक चांगली तंत्र आहे. अझोला हे हिरवं शेवाळ आहे, एक समुद्री शेवाळ आहे, पण हे सिंगल सेल प्रोटीन आहे म्हणजे याच्यामध्ये प्रथिन भरपूर आहेत. अझोलासाठी आपल्याला 1 मीटर बाय 1 मीटरचा जो आपण असं टाकी सारखं बांधून घेतलं, त्याच्यामध्ये पाणी आणि शेण याचं योग्य प्रमाणात मिश्रण करून सुपर फॉस्फेट टाकून, तर आपण त्याच्यामध्ये ते अझोला हे शेवाळ सोडलं तर त्याच्यावर छान असा पाण्यावर अझोल्याचं आपल्याला जो आपण जसं त्याची वाढ होईल काढून आपण जनावरांना खायला घालू शकतो.
1: बरोबर.
0: अझोला हे एक चांगल्या प्रकारचं आहे, तुम्हाला कमी जागेमध्ये करता येतं, घरच्या घरी कुठेही करता येतं, अगदी बांधलं नाही तुम्ही तरी प्लास्टिकचा पेपर वापरून पण आपण हे अझोल्याचं तंत्रज्ञान करू शकतो. आणि साधारणपणे एका जनावराला 2 किलो इतका अझोला एका दिवसाला देऊ शकतो, म्हणजे हिरव्या वैरणीला हा एक पर्याय
1: आहे
0: आणि पौष्टिक आहे.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे मॅडम एकंदरीतच आपण दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन करणार आहोत तर याच्यामध्ये ओला सुका चारा हा तर आहेच, आंबोण आहे, परत

0: ऑर्गन्स विषयी आपण बोललो, पण आता तुम्ही हे जे नवीन तंत्रज्ञान सांगितलं तर याचा सुद्धा आपण चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकतो, आणि जेणेकरून उत्पादन पण चांगलं मिळेल आणि जनावरांचं जे आरोग्य आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे मॅडम. आता आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी म्हणजे चारा टंचाई ही तर असतेच, पण मग त्याच्यावर आपण कशी मात करू शकतो?
1: दुधाळ जनावरांचं दूध उत्पादन नियमित ठेवणं हे फार गरजेचं असतं, पण मग बऱ्याच वेळा हिरवा चारा उपलब्ध होत नाही, तर तिथे तेव्हा आपण काय करायचं असतं, आपल्याकडे जो उपलब्ध चारा आहे त्याला कसं पौष्टिक बनवता येईल हे सुद्धा आपण एक करू शकतो. म्हणजे जो आपल्याकडे निकृष्ट चारा आहे, निकृष्ट दर्जा, जसं काही कडवा कुट्टी आहे, भाताचा पेंडा आहे, त्याच्यामध्ये फार काही जनावरांना मिळत नाही, जसं सांगितलं ही पोटभर वैरण आहे, पण या चाऱ्यावर आपण प्रक्रिया करू शकतो. जसं की युरिया प्रक्रिया आहे, निकृष्ट चारा 5% युरियाचं द्रावण फारून आपण युरिया प्रक्रिया करून जर का हे जनावरांना खाऊ घातलं तर त्याची चव ही चांगली लागते आणि प्रथिन मिळतात. युरिया हे एक प्रकारचं प्रोटीन आहे, शेवटी प्रथिन ही जनावरांना अवेलेबल होऊ शकतात, मिळू शकतात, पण याचं देखील प्रमाण आहे. युरिया, मीठ आणि गुळ हे योग्य प्रमाणात एकत्र पाण्यामध्ये करून ते झारीने फवारून आणि मग एक दिवस ते उघडे करून ठेवावे लागतात वाऱ्यावर, की जेणेकरून त्यामध्ये तयार होणारा अमोनिया याचा त्रास जनावरांना होऊ नये. आणि अशा प्रकारची निकृष्ट चाऱ्यापासून तयार केलेली सकस वैरण जर आपण खाऊ घातली त्यांना तर जनावरांचं दूध उत्पादन
0: चांगल्या प्रकारे
1: ठेवू शकतो. बरोबर, दुष्काळ भागामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की वैरण उपलब्ध होत नाही, पण दुष्काळ परिस्थितीमध्ये तग धरणाऱ्या चारा वृक्षांची लागवड आपण करू शकतो. चारा वृक्ष असतात, अंजन असतं, अशा प्रकारे दशरथ असतं, सुभाकुळ असतं, तर असे जे वृक्ष आपण लावले तर ते पावसाळ्यामध्ये वाढतात आणि नंतर थोडा थोडा हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो वर्षभर.
0: बरोबर.
1: तसेच कमी पाण्यात येणाऱ्या चारा पिकांची पण लागवड आपण करू शकतो, जसं बाजरी आहे, ज्वारी आहे, माखेल 8 म्हणून गवताचा प्रकार आहे, तर आपण याचं पण लागवड करू शकतो. आणि ऊसाचं वाडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतं, की दुसरा पर्याय नसला की ऊसाचं वाडं आपण खाऊ घालतो, ते देखील खाऊ घातलं तर चालतं, पण ते थोडस पशुवैद्यकांच्या सल्ल्याने खाऊ घालायचं, कारण त्याच्यामध्ये ऑक्झॅलेटचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं आणि ते जास्त प्रमाणात खाल्लं गेलं की ते शरीरातलं कॅल्शियम उलट्या दिशेने खेचून घेतं, त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. अगदी चारेला पर्याय नसेल तर खाऊ घालू शकतो आपण, त्याचं प्रमाण हे ठरवून घेतलं पाहिजे, निश्चित करून घेतलं पाहिजे,
0: म्हणजे सल्ल्यानेच ते द्यायला
1: पाहिजे. सल्ल्यानेच ते द्यायला पाहिजे आपल्याला.
0: नक्कीच. म्हणजे मॅडम एकंदरीतच दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन आहे याचं नियोजन चांगल्या प्रकारे केलं तर आपल्याला जनावरांपासून उत्पादन सुद्धा चांगलं मिळेल आणि नक्कीच त्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहायला मदत होईल,
1: चांगलं राहील.
0: मॅडम आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती शेतकरी बंधूंना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बंधूंतर्फे मी आपले आभार मानते.
2: धन्यवाद. श्रोते हो, आताच आपण दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर शिल्पा काटकर यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज, सदा तरुण, आकाशवाणी.

श्रोतेहो, सायंकाळची 7:59 झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी दीपाली गडदे. ऐकूया एक गाणे ताजेतवाने.

0: एक गाणं ताजेतवाणी, यात विभावरी जोशी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते नीला सत्यनारायण, संगीत होतं नीला आकाश यांचं.
1: पहाटेची मनोहराची झुळूक,
2: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: मध्यम लहरी 239.8 अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी, एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि
1: भविष्यात आहे.
0: रात्रीचे 8:04 झालेले आहेत. राष्ट्रीय बातम्या मराठीतून मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारकीर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. कांद्याच्या वाढत्या दरांना दलाल जबाबदार असल्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा आरोप. नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 वर. राज्यातले 106 पर्यटक भारताच्या दिशेनं रवाना. आणि भारताविरुद्ध दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश. भारतानं 1-0 मालिका जिंकली. भारतात आज क्रीडा क्षेत्र कारकीर्द घडवण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आणि व्यवसाय म्हणून उदयाला आला आहे. त्यामुळे लहान मुलांचा खेळाविषयीचा कल आणि कोणत्या खेळासाठी ते मूल सर्वोत्तम आहे याचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. ते आज खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. खेलो इंडिया संवाद हा केवळ खेळांवर चर्चा करण्याचा कार्यक्रम नसून इथली प्रत्येक कल्पना देशात क्रीडाविषयक दृष्टिकोनाला नवी दिशा देऊ शकेल असं मोदी म्हणाले.
1: हमारी सरकार भारत में 21वीं सदी का आधुनिक स्पोर्ट्स इकोसिस्टम बनाने के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है. आज स्पोर्ट्स यूनिवर्सिटी से लेकर आधुनिक ट्रेनिंग सेंटर्स तक देश में एक ऐसी व्यवस्था बनाई जा रही है जिसमें प्रतिभा को पहचानने से लेकर उसे दुनिया के मंच तक पहुंचाने तक हर स्तर पर सहयोग मिले.
0: या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. गडचिरोलीच्या आष्टी इथला विद्यार्थी जयकुमार शेमले यानं आपलं मनोगत व्यक्त केलं.
2: या प्रोग्रामामध्ये आपल्याला माननीय श्री PM नरेंद्र मोदीजी यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केले. तसंच खेलो इंडिया स्कीम बद्दलही सांगितले आपल्याला. तरी सगळ्या मुलांना मोटिवेशन स्पीच दिली आहे त्यांनी आपल्याला. तर त्या मोटिवेशन नुसार आपल्याला येणाऱ्या 2036 ऑलिम्पिक मध्ये विद्यार्थी नाव लोक करतील भारताचा त्यांनी सांगितले आहे. तर त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनी प्रॅक्टिस करावी.
0: भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्यामुळे खेळात पारदर्शकता येत आहे. भारताच्या तरुणांना विकसित भारताच्या प्रवासातील सक्रिय भागीदार बनवणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. कांद्याच्या वाढत्या दरांना दलाल जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा आणि ग्राहकांवरही वाढत्या दरांचा बोजा पडू नये यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज चौहान यांनी नवी दिल्लीत व्यक्त केली. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर घसरून 7-8 किलो इतके खाली आले होते. हा दर उत्पादन खर्चही भरून काढण्यासाठी पुरेसा नसल्यानं केंद्र सरकारनं हस्तक्षेप करत शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला होता. आता शेतकऱ्यांकडे कांदा नाही आणि किरकोळ बाजारात कांद्याचे दर 60 रुपयांवर गेल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून दलालांमुळे काही ठिकाणी कांद्यांची कमतरता आणि दरवाढ झाल्याची शक्यता केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी व्यक्त केली आहे. त्या आज नवी दिल्लीत 35 रुपये किलो दरानं कांदा विक्रीची सुरुवात केल्यानंतर बोलत होत्या.
3: कुछ बिचौलियों के द्वारा कुछ स्पेक्युलेटिव प्राइसिंग के माध्यम से एक अनावश्यक रूप से एक आर्टिफिशियल स्केसिटी क्रिएट की जाती है और जिसके कारण ही हम लोगों ने बफर स्टॉकिंग की है और बफर में समुचित मात्रा अनियंस की उपलब्ध है और ये बफर स्टॉक जो है वो NAFED और NCCF के गोडाउन्स में है और CWC पहली बार इसमें लाया गया है ताकि एक साइंटिफिक तरीके से उसके रखरखाव उसके बेहतर रखरखाव के साथ उसको उपलब्ध कराया जा सके.
0: लवकरच इतर शहरांमध्ये अशा प्रकारे कांदा उपलब्ध करून दिला जाईल असं त्या म्हणाल्या. रेल्वेसह रस्ते मार्गानं कांदा मागवला जातो आहे. निर्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत नियमित आहे असं त्यांनी सांगितलं. जातीच्या आधारे आरक्षण देऊ नये त्याऐवजी आर्थिक निकषांवर द्यावं या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या प्रतिनिधींची आज केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्याबरोबर चर्चा झाली. या प्रतिनिधींना पुन्हा भेटणार असल्याचं नड्डा यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गेल्या शुक्रवारी रिझर्वेशन हटाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी नवी दिल्लीत जंतर मंतर इथं निदर्शनं केली होती. बिहारमध्ये सरकारी नोकरीतील रिक्त पदं तपासून भरतीसाठी अधिसूचना काढण्याचं आश्वासन बिहारचे शिक्षण मंत्री मिथिलेश तिवारी यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना

दिलं. सरकारी नोकर भरती प्रक्रिया पारदर्शी करावी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न कालबद्ध रीतीने सोडवावे या मागणीसाठी आंदोलनकर्ते विद्यार्थी आज पाटणा इथं तिवारी यांच्या घरापाशी जमले होते. परिसरात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. गेल्या मंगळवारी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराकडे हजारोंच्या संख्येनं जाणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना रोखताना पोलिसांना लाठीमार आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करावा लागला होता. निदर्शनं करणाऱ्यांनी दगडफेकही केली होती. पंजाबमध्ये संपावर गेलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरची चर्चा मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी पुढे ढकलली आहे. महागाई भत्ता वितरित करावा, जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी आणि इतर मागण्यांसाठी कर्मचारी संपावर आहेत. मात्र संप मागे घ्यावा तरच चर्चा करता येईल असं मान यांनी समाज माध्यमावर स्पष्ट केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 359 वर पोहोचली आहे तर आणखी हजारो जण अद्याप बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं आपले प्रयत्न गतिमान केले आहेत. एकूण 54 भारतीयांपर्यंत मदत पोहोचली आहे. पूरग्रस्त भागातली संचार व्यवस्था अद्याप विस्कळीत असून नेपाळला गेलेल्या 288 भारतीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. त्यात त्रिशुली विद्युत प्रकल्पावर काम करणाऱ्या 73 भारतीयांचा समावेश आहे. काठमांडूमधल्या भारतीय दूतावास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. पुरामुळे चीनमध्ये 200 भारतीय अडकले असून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत असंही जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. दरम्यान नेपाळमध्ये महाराष्ट्रातले 114 पर्यटक अडकले असून त्यापैकी 53 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर नागपूरच्या 106 जण काठमांडूहून बसद्वारे बिहारमधल्या दानापूरकडे निघाले आहेत. हे सर्व लोक सकाळी नेपाळ भारत सीमेवर पोहोचतील. त्यांच्यासाठी दानापूरहून नागपूरपर्यंत रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे. महापुरानं तडाखा दिलेल्या नेपाळच्या सहाय्यासाठी भारतानं 47 टनांहून अधिक मदत सामुग्री रवाना केली आहे. बचाव कार्य अधिक प्रभावीपणे होण्यासाठी भारत बेली पद्धतीनं पूल बांधून देणार आहे. चीनचे प्रधानमंत्री ली कियांग यांनी आज तिबेटमध्ये गुरांग शहराला भेट देऊन पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. नेपाळमध्ये काल अचानक आलेल्या महापुरासंदर्भात उपग्रहांनी घेतलेल्या फोटोंचं प्राथमिक विश्लेषण वैज्ञानिकांनी केलं आहे. बर्फ आणि दगडमातीचे अजस्त्र ढीग लेंडे नदीत कोसळून तिच्या प्रवाहात बांध तयार होऊन प्रवाह तात्पुरता अडवला गेला असावा. साचत जाणाऱ्या पाण्याच्या दबावानं हा बांध फुटून हे पाणी अतिवेगानं वाहत येऊन विनाशकारी ठरलं असण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. रसुवागडीच्या 20 किलोमीटर आधी ही हिम आणि भूस्खलनाची घटना घडल्याचा अंदाज आहे. चीनमधल्या वैज्ञानिकांकडून अधिक माहिती मिळवली जात असल्याचं नेपाळी अधिकाऱ्यांनी सांगितलं. नवीन दुचाकी गाड्यांचे ऑटोमॅटिक हेडलॅम्प केवळ पासिंग बीमवरच चालवणं अनिवार्य करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा करण्याचा केंद्रीय वाहतूक मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. रस्त्यावरच्या इतर वाहन चालकांना किंवा प्रवाशांना होणारा प्रखर प्रकाशाचा त्रास कमी करणं आणि दृश्यमानता सुधारणं हा यामागचा उद्देश आहे. 1 एप्रिल 2028 पासून हा नियम लागू होईल असं मंत्रालयानं याबाबतच्या मसुदा अधिसूचनेत म्हटलं आहे. AHO म्हणजे ऑटोमॅटिक हेडलॅम्प ऑन प्रणालीमध्ये वाहनाच्या सेटिंगनुसार हेडलॅम्प लो बीम किंवा हाय बीमवर चालू होऊ शकतो. या मसुद्यानुसार दुचाकींसाठी हेडलॅम्पच्या तीव्रतेची कमाल मर्यादा सरकारनं कमी केली आहे. कोलंबोत झालेल्या भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवलं. कालच्या 290 धावसंख्येवरून आज एस दिनुषा आणि केन वांता या जोडीनं खेळ सुरू केला आणि 7व्या गड्यासाठी 112 धावांची भागीदारी करत धावसंख्या 330 वर नेली. सोनल दिनुषानं नाबाद 133 धावा केल्या. दोन्ही डावात शतक झळकवणारा सोनल दिनुषा सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला असल्यानं ही मालिकाही भारतानं 1-0 अशी जिंकली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारकीर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. कांद्यांच्या वाढत्या दरांना दलाल जबाबदार असल्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा आरोप. नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 वर. राज्यातले 106 पर्यटक भारताच्या दिशेनं रवाना. आणि भारताविरुद्ध

0: तो दुसऱ्या कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश. भारतानं 1-0 मालिका जिंकली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गझल. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अहमद हुसेन यांनी गायलेली गझल, गीतकार मोहम्मद उस्मान आरिफ यांनी.

गझल या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगजीत सिंग यांनी गायलेली मिर्झा गालिब यांची गझल. संगीत आहे जगजीत सिंग यांचं.

श्रोत्या गझल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात येत आहे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया भूपिंदर सिंग यांच्या आवाजातील गझल. ही गझल लिहिली आहे जैन मिसरत अख्तर यांनी.

0: Patria.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया हरिहरन यांनी गायलेली ही गजल. ही गजल लिहिली आहे मुमताज रशीद यांनी, संगीत आहे हरिहरन यांचं.

श्रोते हो, याबरोबरच गझल हा हिंदी गझलांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. रात्रीचे 8:44 झालेले आहेत. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वेळ आणि 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले. प्रसारित करत आहोत नभोनाट्य निश्चय. लेखक लक्ष्मण देशपांडे. सादर करते आहेत रवींद्र हिप्पळगावकर.

0: हे नवनाट्य एका सत्य घटनेवर आधारित आहे. 1984 साली ज्याच्या आयुष्याबद्दल तो फक्त फार फार फार तर 2 वर्ष जगेल असं निदान डॉक्टरांनी केलेलं होतं, तो लॉरेंजो आज 1990 सालीही जिवंत आहे. एका सामान्य माणसानं एका असाध्य रोगावर मिळवलेल्या विजयाची ही यशोगाथा. या नाट्याची सुरुवात झाली 1983 सुरुवातीला.
1: अगं 8:30 वाजले, जेवायची वेळ झाली. टेबल लावतेस का तू?
2: अगं मी तर केव्हाच टेबल लाव

0: ठेवलं आहे.
1: गुड गर्ल.
0: संध्याकाळी 4:30 तू कॉलेज येतो आणि लॉरेंजे शाळेतून घरी येता. पण अगदी सांगून ठेवलेलं असलं तरी तुम्ही चीज सँडविच, हॅमबर्गर यातलं काही खात नाही. खेळायला जायची घाई झालेली असते ना तुम्हाला.
2: मी आज खाल्लं हो मायकेला. लॉरेंजोलाही देत होते पण तो माझं ऐकतच नाही.
0: अगं त्याच्या कलाकलानं घ्यायचं. लहान आहे ना तो, 7 वर्षाचा तर आहे.
2: अगं त्याच्या कलाकलानं घ्यायचं म्हणजे काय करायचं गं मायकेला. कालचीच गोष्ट घे. काल मी त्याला सँडविच करून दिलं तर मला म्हणाला मला सॉस हवंय.
0: बरं मग
2: त्याला डिश मध्ये बाजूला सॉस वाढून हवं होतं. आता वाढताना माझ्या हातातून थोडस त्याच्या सँडविच वर सांडलं तर त्यानं काय केलं असेल.
0: काय केलं?
2: अगो डिश माझ्या अंगावर फेकून मारली. आणि सँडविच न खाता तो व्हिडिओ गेम खेळायला चालता झाला त्याच्या खोलीत.
0: थांब, आता त्याला जेवायला येऊ दे. त्याला तुला सॉरी म्हणायला लावते नाहीतर उपाशीच ठेवते.
2: नको ग, तू त्याला शिक्षा करावीस म्हणून नाही सांगितलं. तो काय कोणी मला परका आहे? माझा भाचाच नाही का तो? मला फक्त एवढंच सांगायचं होतं की तो अलीकडे फार त्रास द्यायला लागलाय.
0: तूच नाही ग, त्याच्या शाळेतल्या टीचर्सही तसंच म्हणतात. परवाच त्यांनी चिठ्ठी पाठवली होती. वर्गात आरडाओरडा करतो, टीचर्सची भांडतो. खरंच काय करावं या पोराला, अगदी समजेन असं झाले बघ मला.
2: मायकेला
0: काय
2: तू रागव हवं तर त्याला पण मारू नको. इतका काही वाईट नाही तो. खरं तर तो एवढा हुशार आहे, वर्गात नेहमी ए ग्रेड मिळते त्याला.
0: म्हणून काय झालं? थांब, मी छाक मारते ना त्याला. लॉरेंजो, ए लॉरेंजो, लॉरेंजो.
3: काय मॉम?
0: लॉरेंजो, ही डायमंड काय तक्रार करते बघ. तू काल तिच्या अंगावर सँडविचची डिश मारलीस.
3: मग तिनं सँडविचवर सॉस का ओतलं? मग मला राग आला. आंटी वाईट आहे.
0: बर बाबा, डायना वाईट आहे, शाळेतल्या टीचर्स सुद्धा वाईट आहे.
3: हो सगळी वाईट आहे, टीचर वाईट आहेत, मुलं वाईट आहेत.
0: अरे
3: सगळं जगच वाईट आहे.
0: बर बाबा बर, जग वाईट असू दे. तू मला आधी सांग, हे तू काय चाळी चालवलीस? सरळ नाही बोलताय तुला?
3: नाही.
0: काय
3: म्हणूनच मुलं मला चिडवतात.
0: ओ लॉरेंजो, स्टॉप इट, स्टॉप इट. खूप चावटपणा केलास. नीट बोल बघू आता, सरळ उत्तर दे.
3: नाही येत मला नीट. नीट
0: लॉरेंजो, मला माहित आहे तुला नीट बोलता येत.
3: ते पूर्वी हल्ली नाही येत.
0: लॉरेंजो, लॉरेंजो खरंच सांगतोयस तुझे?
3: खरंच मम्मी तुझी शपथ.
0: लॉरेंजो

0: लॉरी जोर केवढे मोठं म्युझिक लावतोस रे, कर्कश नाही का वाटत आहे
1: काय?
0: अरे मी म्हटलं केवढ्या मोठ्यानं संगीत लावलंयस तू?
1: मोठ्यानं? एवढं हळू लावलं तर मजा नाही येत.
0: अरे पण शेजारच्या खुलीत डायना आंटी अभ्यास करते ना, तिला त्रास होतो.
1: काय म्हणालीस?
0: अरे लॉरेंजो मी काय बोलते ते ऐकू येत नाहीये का तुला?
1: अगदी अस्पष्ट ऐकू येत आहे.

0: माझ्या विरुद्ध?
1: नाही रे,
0: शाळेतली मी सुद्धा. मग मी तिला मोठ्यानं बोलायला सांगतो. तर ती मला
1: ओरडते.
0: हा, मी काय बहिरा आहे.
1: लॉरेंजो, आता किती खूप रात्र झाली, आता झोप बघू तू. हं, आपण उद्याच्या उद्या तुझे कान तपासून घेऊ हं डॉक्टरांच्याकडून.
0: मम्मी.
1: काय राजा?
0: तू सुद्धा मला हल्ली खूप रागवते.
1: नाही रे, नाही तसं नाही हो बेटा, मी नाही रागवत. पण मग तू सगळ्यांना त्रास देतोस, तुझ्याबद्दल तक्रारी येतात, म्हणून रागवावं लागतं मला. पण आता मी नाही हं रागवणार, तू शहाणा मुलगा आहेस ना, मग झोप बघू आता. बाळा झोप.
0: मी
1: काय काय काय बोल. हां,
0: मी नीट वागण्याचा प्रयत्न करीन.
1: बरोबर.
0: पण
1: काय बेटा,
0: माझ्या या आठव्या वाढदिवसाला मला सायकल आणशी?
1: हा, तिच्या एवढंच ना.
0: प्रॉमिस.
1: बस आता झोप बघू बेटा, गुड नाईट. झोप हा बेटा.
2: ऑगस्ट, अरे झालं की नाही तुझं काम, आता झोपायला ये बघू.
3: डार्लिंग तू झोप, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स टू यू.
1: स्वीट ड्रीम्स म्हणे. अरे मला दिवसाढवळ्या नाईट मेरी स्वप्न पडू लागलेत. आता
3: मायकेला तू लॉरेंजच्या बाबतीत एकदम हळवी होऊन जातेस. तुझंही बरोबर आहे म्हणा, एकुलता एक मुलगा आहे ना आपला.
1: तस नाही रे.
3: मग कसं? अगं, त्याचा जन्म झाला आफ्रिकेतल्या कामरोज बेटावर. आपण त्याला वर्षभरापूर्वी तिकडून इथं वॉशिंग्टनला आणलं. अगं, तिथलं वातावरण निराळं, इथलं निराळं, त्याला ऍडजस्ट होणं थोडं जड जात आहे. अगं, आपल्यालाही कठीण नाही का गेलं? लहान मुलांना हे जाणवतं पण कळत नाही, सांगता येत नाही, आणि मग ती अशी विचित्र वागतात.
1: नाही रे, लॉरेंजची केस एवढी सोपी नाही रे वाटत, त्याच्या स्वर यंत्रात काही डिफेक्ट नाही आहे.
3: हा, हे डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा तुझं समाधान झालं, खरं की नाही?
1: हो.
3: आता काय?
1: पण आता तू म्हणतो त्याला ऐकायला कमी येते. अरे, केवढ्या मोठ्याने रॉक म्युझिक लावतो तो.
3: कम ऑन डार्लिंग, अगं रॉक म्युझिक मोठ्यानंच लावायचं असतं, त्याच्याशिवाय त्याची मजाच येत नाही.
1: अरे पण त्याला आपलं साधं बोलणंही धड ऐकू येत नाहीये, टीचरचं शिकवणं समजत नाही.
3: माझ्या मते ही सुद्धा त्यानं शोधून काढलेली एक सबब आहे.
1: नाही रे, नाही मला नाही हे पटत, माझ्या मनाला खोर लागून राहिलंय. तू आपला तुझ्या वर्ल्ड बँकेच्या कामात दिवस रात्र घडून गेलेला असतोस. ते काही नाही, मी त्याला उद्याच कानांच्या डॉक्टरकडे घेऊन जायचंच म्हणते.
3: ओके ओके,

0: मम्मी
1: काय रे काय लॉरेंजो काय
0: मी खाली
1: हा
0: सायकल चालवायला जातोय
2: हा हे बघ बेटा हे बघ आधी केक दे या तुझ्या मित्र मंडळीना आणि मग जा
0: हा नाही मी आधी सायकल चालवणार
1: बरं बरं बरं बरं हो असू दे ना ओगस्तो त्याला नव्या सायकलीची खूप उत्सुकता आहे तर जाऊ दे ना
2: बरं बरं जा
1: ए पण डायना तू पण त्याच्या बरोबर जा हा आणि अर्ध्या तासात परत या मी डिशेस तयार करून ठेवते हा
0: हा चल रे लॉरेंज
1: हा जा जा लॉरेंज जा

0: दिसाने आज लॉरेन जो खुशीत दिसते ना, किती बरं वाटतंय ते पाहायला.
1: लॉरेंजोस नाही मायकेला, आज कितीतरी दिवसांनी तू सुद्धा खुशीत दिसते. आणि
0: आणि काय,
1: आणि खुशीत दिसतेस म्हणून सुंदरी दिसतेस असं वाटतं.
0: पुरे हो पुरे.
2: मायकेला मायकेला, लॉरेंजो सायकल वरून पडला.
0: काय, लॉरेंजो पडला सायकल वरून?
2: खूप लागले ते ना, त्याच्या डोक्याला मोठी खोप पडले.
0: अगं बाई,
2: बडबडा रक्त वाहते.
0: अगं बाई,
2: तू मग त्याला,
0: अगं डॉक्टरला बोलवून आण ना.
2: मी ॲम्ब्युलन्सला फोन करते.
0: हो, आणि डॉक्टरला पण फोन कर. मी जाते खाली. लॉरेंजो लॉरेंजो लॉरेंजो.

0: डॉक्टर काय झाले रविंद्रला?
1: अगस्तो मायकेला,
2: डॉक्टर
1: गेले 2 तास मी तुम्हाला बाहेर ताटकळत ठेवलं, कारण आम्ही त्याच्या सर्व प्रकारच्या चाचण्या घेत होतो.
2: डॉक्टर
1: बेट, आता लॉरेंजो सुरक्षित आहे, शुद्धीवर आहे. त्याला फक्त 5 टाके पडलेत, पण त्यापासून त्याला काही धोका नाही. होईल 2-4 दिवसात बरा. पण
0: काय डॉक्टर?
1: आय वॉन्ट टू टेल यू समथिंग सिरियस. ह्या चाचण्यामुळे आम्हाला असं आढळून आलंय की लॉरेंजोला एक अनुवंशिक रोग आहे.
2: काय?
1: येस, त्याला ALD म्हणजे ॲट्रिनो ल्युको डिस्ट्रॉफी म्हणतात. तो 5 ते 12 वर्षांच्या मुलांनाच होतो. आणि ह्या रोगावर आमच्याकडे औषध नाही. आमच्याकडे म्हणजे जगात कुठेच नाही. त्याचे तोत्रे पण, त्याचं बहिरे पण, हे सगळे ह्या ALDचे परिणाम आहेत. म्हणूनच तर त्याच्या स्वरयंत्रात, कानात तुम्हाला कुठेच काही डिफेक्ट सापडला नाही.
0: डॉक्टर म्हणजे त्याचं ओढलेलं आयुष्य त्याला हे असंच अपंगावस्थेत काढावं लागेल.
1: हो, आणि हे ओढलेलं आयुष्यही खूपच कमी असेल.
2: नो डॉक्टर, नो.
1: फार तर 2 वर्ष.
2: डॉक्टर तुम्ही किती क्रूर बोलताय हो.
1: मायकेला, मलाही हे सांगताना दुःख होतंय, पण केव्हा तरी सत्य हे सांगावं लागणारच ना.
2: नाही नाही डॉक्टर, तुम्ही सांगताय खोट आहे. खोट आहे असं म्हणाला प्लीज डॉक्टर, खोट आहे म्हणाला.
1: हाव आय विश.
3: नाही बेट, नाही
4: रडू नको ना. माझी सख आता दुखत नाही आहे.
0: नाही रे लॉरेंजो, हे बघ, आम्ही डॉक्टरांशी बोलत होतो ना, तिथं मम्मीच्या डोळ्यात धूर गेला आणि म्हणून तिचे डोळे चुरचुरत आहेत.
4: हो लॉरेंजो, हो पप्पा. मी बरा होईल ना?
0: अरे बरा होशील म्हणजे काय? नक्की बरा होशील, अगदी 100% बरा होशील.
4: मम्मी.
2: काय बेटा?
4: मम्मी चांगल्या मुलासारखा वागेल. प्रॉमिस, प्रॉमिस. बरं मम्मी, बरं बरं, प्रॉमिस.

0: Augusto, I feel guilty. Oh, no, no. आपण आपल्याला मुलं होऊ द्यायला नको.
1: हे बघ असं वेड्यासारखं बोल.

0: तर्क नाही ऑगस्टो. गेल्या आठवड्यात डॉक्टरनी तुझी माझी आणि डायनाची अनुवंशिकतेची चाचणी केली. त्यात काय आढळलं? डायनाच्या आणि माझ्या जीन्समध्ये दोष आहे. म्हणजे लॉरेंजुला ALDचे जीन्स माझ्याकडूनच मिळाले. तुझ्याकडून मिळाली बुद्धिमत्ता. मी मात्र त्याच्या आयुष्याला कीड लावली ऑगस्टो.
1: हे हे हेच तुझ्या बेड्यासारखं बोलणं.
0: आणि डॉक्टरांचे ते शब्द मला सारखे आठवतात. जगात कुठंच ह्या रोगावर औषध नाही. ऑगस्टो काय करू रे. रात्री बेरात्री मी दचकून जागी होते. दोन तास झालं.
1: हे बेडे, हे बघ अगं, डॉक्टर दोन वर्ष म्हणाले, दोन वर्ष. जगभर ALD वर संशोधन चालू आहे. कदाचित या दोन वर्षात औषधाचा शोध लागेल.
0: आणि दोन वर्षात औषधाचा शोध नाही लागला तर?
1: हे बघ नक्की लागेल. आणि नाही लागला तर आपण ते शोधून काढू लॉरेंजोसाठी.
0: आपण म्हणजे आपण
1: तू आणि मी. हो हे बघ, मी लॉरेंजेलो हॉस्पिटलमध्ये काय म्हणत होतो आठवतं
0: काय?
1: तू 100% बरा होशील.
0: हो.
1: आणि मी त्याला आश्वासन दिलंय. आणि मी ते पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे.
0: पण म्हणजे
1: मी ALDच्या अभ्यासाची सुरुवात सुद्धा केली. हे पुस्तकं पहा. मी ती परवा नॅशनल लायब्ररी ऑफ हेल्थ मधून आणलेत.
0: पण तुला आणि मला काय करणार त्यात? तू आहेस अर्थशास्त्रज्ञ आणि मी एका पब्लिशिंग फर्ममध्ये काम करते.
1: कोण म्हणतो आपल्याला काही कळणार नाही म्हणून? हे बघ, माझा एक मित्र आहे डॉक्टर विल्सन म्हणून. आज मी त्याला आपल्या घरी बोलवलंय. बघ, आलास वाटत. मायकेला तर दार उघड.
0: हा, उघडते. हा,
2: हाय ऑगस्टो.
1: वेलकम डॉक्टर विल्सन. या. आत्ताच मी तुमच्या संबंधी मायकेलाशी बोलत होतो. 100 वर्ष आयुष्य आहे तुला.
2: 100 वर्ष? अरे करायचंय काय एवढं आयुष्य? मी यातलं थोडंसं आयुष्य दान करून टाकायला तयार आहे, तुला किंवा तुझ्या लॉरेंजोला सुद्धा.
3: आय एम सॉरी मायकेला, मी चुकून काहीतरी बोललो.
1: इट्स ओके विल्सन, बट शी हॅज बिकम व्हेरी टची.
3: येस, आय कॅन अंडरस्टँड.
1: तर आपण काल बोलत होतो ना, त्याच बाबतीत मला बोलायचं आहे. तुझ्याशी बोलण्यातून आणि या पुस्तकातून मला ALD संबंधी कळलं. ते असं, ALD झालेल्या रोग्याच्या शरीरात परमाणूंची मोठी शृंखला असलेली असंपृक्त स्निग्धाम्ल साचत जातात. ही स्निग्धाम्ल आपल्या मज्जारज्जूभोवती असलेलं मायलिन नावाचं संरक्षक कवच नष्ट करतात. रोग्याच्या मज्जा संस्थेलाच अशा रीतीनं धक्का पोचल्यामुळे रोग्याच्या ऐकणं, बोलणं, तोल सावरणं किंवा सर्वच शरीर क्रियावर याचा गंभीर परिणाम होतो.
2: राईट
1: डॉक्टर, ही स्निग्धाम्ल शरीरात कशी काय तयार होतात?
2: ती तयार करायला एक प्रकारची एन्झाइम्स मदत करतात.
1: म्हणजे मोठी शृंखलावाली स्निग्धाम्ल की छोट्या शृंखलावाली?
2: नाही, ते आपण कोणते स्निग्ध पदार्थ खातो त्यावर अवलंबून असतं.
1: डॉक्टर विल्सन, एक साधा सोपा उपाय सुचतोय, म्हणजे साधा विचार सुचतोय.
2: हा हा, बोल ना.
1: समजा माझ्या ऑफिसात एक क्लार्क आहे.
2: बर.
1: त्याला रोजचं दैनंदिन काम असं असतं. पण समजा मी त्याला एक बजेटचं काम करायला लावलं तर काय होईल? तो रोजचं काम सांभाळून बजेटचं काम जमेल तेवढं करायचा प्रयत्न करेल.
2: बरोबर.
1: पण समजा मी त्याच्या अंगावर अधिकाधिक बजेटचं काम टाकत गेलो तर एक दिवस असा येईल की त्याचं रोजचं काम बाजूला पडेल. बरोबर
2: बरोबर बरोबर.
1: म्हणजे आता आपण क्लार्कच्या बाबतीत जे बोलतोय तेच एन्झाईमच्या बाबतीतही करायचं.
2: अच्छा. हा, म्हणजे छोट्या शृंखलावाली स्निग्धामुलं बनवणारे स्निग्ध पदार्थच एवढे खायचे की त्या एन्झाईम्सना मोठ्या शृंखलावाली स्निग्धामुलं बनवायला वेळच मिळणार नाही, असंच की नाही?
1: हो असंच. म्हणजे माझा हा आपला साधा कॉमन सेन्सचा ठोकताळा.
2: नाही, अरे ऑगस्टो, अरे अगदी बरोबर आहे तुझं. अरे हा साधा विचार नाही आहे. जगातल्या ALD वरचं संशोधन नेमकं याच दिशेनं चाललं आहे. उदाहरणार्थ बेल्जियमच्या सेंट्रल हेल्थ इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर हॅन्सिन यांचे प्रयोग नेमके याच दिशेनं चालले आहेत.
0: म्हणजे लवकरच ALD वर?
2: नाही, मायकेला तसं नसतं. अगं, संशोधन पूर्ण होणं, त्याचे निष्कर्ष जाहीर होणं, त्यावरून औषधं बनवली जाणं आणि ती बाजारात विक्रीला येणं, याला समज एक 2-3 वर्ष

0: बापरे, 2-3 वर्ष? नाही नाही, ऑगस्ट ऑगस्ट तोपर्यंत आपल्याला ऑरेंजचं काय होणार रे? नाही, डॉक्टर फ्रान्सिस सर म्हणाले होते की तो फक्त 2 वर्ष.
1: फक्त 2 वर्ष? नाही नाही डॉक्टर विल्सन, डॉक्टर हेन्सेनना त्यांचं संशोधन कधीही पूर्ण झालं तरी चालण्यासारखं आहे, पण आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. ऐकला प्लीज, आत्ताच्या आत्ता बेल्जियमच्या सेंटर हेल्थ इन्स्टिट्यूटला फोन घे.
0: बरं,
1: मला डॉक्टर हेन्सेनशी बोलायचं आहे.
2: मायकेला, ऑगस्ट अजून आला नाही बेल्जियमहून?
0: त्याची फ्लाईट 1 तास लेट आहे, पण आता खरं तर यायला झालंय. डॉक्टर, तुम्ही जो लॉरेंजोच्या केसमध्ये एवढा पर्सनल इंटरेस्ट घेत आहात ना,
2: त्याबद्दल माझे आभार मानायला नकोत. अगं, मला ऑगस्टोचं कौतुक वाटतं. औषधशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांना लाजवील असा त्यानं ALDचा अभ्यास चालवलाय.
0: खरंय हो बाई, रात्र जागून वाचन काय करतोय, मोठमोठ्या डॉक्टरांशी चर्चा वादविवाद काय करतोय, देशोदेशी फोन तारा पत्र तर सारख्या चालूच असतात. नवं काही संशोधन आढळलं ना की हा धावलाच त्या जागी. डॉक्टर, हा काय आलाच ऑगस्टो?
2: अरे गुड ऑगस्टो, आता मात्र तुला 100 वर्ष आयुष्य तुझ्या ALD वरच्या संशोधनासाठी.
1: 100 वर्षाच्या आयुष्याची काही गरज नाही, बहुतेक या वर्षातच मी ते शोधून काढीन.
0: खरंच?
1: बेल्जियमच्या संशोधकांचे निष्कर्ष माझ्या अनुमानाप्रमाणेच आहेत. ओलिक अमलक असणारे स्निग्ध पदार्थ रोग्याला जर खायला दिले तर त्याच्या शरीरात नेहमीच्या 50% दीर्घ शृंखलावाली स्निग्धामलं बनतात.
0: म्हणजे 50% धोका कमी होतो म्हणणं? आता उद्यापासून नव्हे अगदी आतापासून आपण लॉरेंजोच्या खाण्यातले इतर सर्व स्निग्ध पदार्थ बंद करून त्याला फक्त ओलिक अमलच असलेले.
1: मायकेला, बेल्जियमच्या डॉक्टरांनी प्रयोग केले ते उंदरावर, म्हणजे अजून माणसावर ओलिक अमलक खाण्याचा तोच परिणाम होतो की नाही हे त्यांनी पडताळून पाहिलेलं नाहीये. शिवाय त्याचा माणसावर काही विपरीत परिणाम
2: होईल असा माझा अंदाज
0: आहे. अंदाजच आहे ना डॉक्टर विल्सन? खात्री नाही ना?
2: नाही खात्री नाही, कारण तसा प्रयोगच कोणी केलाय कुठे अजून?
0: मग कोणी नसला केला ना तर आपण करूया. माझ्यावर तो प्रयोग करा. माझ्याही शरीरात अनुवंशिकतेची ती गुणसूत्र आहेतच.
1: मायकेला,
0: होय ऑगस्टो, मी या प्रयोगासाठी गिनीपिग व्हायला तयार आहे.
3: थांब मायकेला, तू नाही, ह्या प्रयोगासाठी मी गिनीपिग होईल. काही विपरीत परिणाम झाला तर तो माझ्यावरच होऊ दे. लॉरेंजोला आईची फार गरज आहे.
0: नाही नाही डायना, नाही. अगं तू अजून लहान आहेस, तुला अजून खूप आयुष्य जगायचंय.
2: ऑगस्टो, मायकेला, डायना, तुमचं अख्खं कुटुंबच एक ग्रेट कुटुंब आहे. एखाद्या रोगाच्या संशोधनासाठी आपला वेळ, बुद्धी, पैसा, इतकंच नव्हे तर आरोग्यही खर्ची घालायला निघालेलं. शास्त्रीय विषयाशी संबंध नसलेलं पण स्वतःच खुद्द संशोधनमय झालेलं कुटुंब जगाच्या इतिहासात दुसरं सापडणार नाही.
3: जाऊ देते डॉक्टर, आता लगेच मी तुमच्या बरोबर येते. आणि मी उद्यापासून ओलिक आम्ल असलेला कोणता स्निग्ध पदार्थ खायचा ते तरी सांगा डॉक्टर.
2: हा सांगतो. हे बघ डायना, ओलिक आम्ल असलेला स्निग्ध पदार्थ ना,
1: मग आपण तिला ग्लिसेरॉल ट्राय ओलिएटवर ठेवूया, त्यामध्ये 95% ओलिक आम्ल असतं. माहितीला आपण जिंकलो.
0: काय
1: अगं, आत्ताच घेतलेल्या लॉरेंजोच्या चाचण्यावरून सिद्ध झालंय की लॉरेंजोच्या शरीरात आता 1% सुद्धा दीर्घ शृंखलावाले स्निग्धाम्ल बनत नाहीत.
2: होय मायकेला, हे पूर्णपणे खरं आहे. हो अगं, 100%. अगं, ओलिक आम्ल असलेलं ग्लिसेरॉल ट्राय ओलिएट आणि इरियुसिक आम्ल असलेलं रेपसीड अर्थात एक प्रकारचं मोहरीचं तेल,
0: मोहरीचं
2: हे एकाच 3 प्रमाणात घेतलं ना तर ALDच्या रोग्याच्या शरीरात दीर्घ लांबीची स्निग्धाम्ल बनण्याचं पूर्णपणे थांबतं. ह्या ऑगस्टोच्या संशोधनाला अमेरिकन मेडिकल काउन्सिलनं मान्यता दिली आहे.
1: खरंच म्हणजे मागे वळून पाहिलं ना की वाटतं आपल्या अन्नाचं योग्य प्रकारे नियंत्रण करणं हा इतका साधा उपाय होता वास्तविक.
2: बाय द वे ऑगस्टो, डॉक्टर फ्रान्सिस म्हणतात आता तुम्ही या तुमच्या शोधाचं पेटंट घ्यावं.
0: नाही डॉक्टर विल्सन, आम्हाला या शोधाचं पेटंट नको.

0: कसलंही पारितोषिक नको, अगदी नोबल पारितोषिक सुद्धा नको. आम्ही हे सगळं केलं ना ते आमच्या लॉरेंजसाठी केलं. हे संशोधन अख्ख्या मानव जातीला खुलं होऊ दे. जगात असे कितीतरी लॉरेंजो ह्या विकारानं पिळलेले असतील. आमच्या वाटेला ज्या मरणप्राय मानसिक वेदना आल्या त्या यापुढे त्यांच्या वाटेला येता कामा नये.
1: होय मायकेला, तू अगदी माझ्या मनातलं बोललीस. डॉक्टर विल्सन, माझी फक्त एकच इच्छा आहे.
2: बोल.
1: ओलिक आम्ल आणि युरियोसिक आम्ल याचं आम्ही जे मिश्रण शोधून

0: एका कामाने
1: होय मायकेला, तू अगदी माझ्या मनातलं बोललीस. डॉक्टर विल्सन, माझी फक्त एकच इच्छा आहे.
2: बोल.
1: ओलिक आम्ल आणि युरियोसिक आम्ल याचं आम्ही जे मिश्रण शोधून काढलेलं आहे त्याला मात्र यापुढं आमच्या लाडक्या लॉरेंजोचं नाव दिलं जावं. त्याला लॉरेंजोचं तेल म्हटलं जावं.
2: बरं, ही सूचना मी आमच्या मेडिकल काउन्सिल पुढे मांडेन आणि ती नक्कीच पास होईल.
0: तेवढं चांगलं पुरे आहे.

लॉरेंजोची कथा इथं संपलेली नाही. त्याच्या शरीरात आता आणखी स्निग्धामला साचत नाही हे खरं असलं तरी मायलिन नष्ट झाल्यामुळं त्याच्या केंद्रीय मज्जा संस्थेची झालेली हानी अजून भरून निघालेली नाही. ऑगस्टो आणि मायकेल त्याही दृष्टीनं संशोधन करत आहेत. वैद्यकीय शिक्षणाची पार्श्वभूमी नसतानाही वैद्यकशास्त्रात मूलभूत संशोधनाची भर घालणाऱ्या ऑगस्टो आणि मायकेल या लोकविलक्षण जिद्दी जोडप्याची ही कहाणी.

श्रोतेहो, रात्रीचे 10:28 झाले आहेत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. निश्चय हे नवनाट्य आपण आता ऐकलं. लेखक होते लक्ष्मण देशपांडे, सादरकर्ते होते रवींद्र हिप्पळगावकर.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही. तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: रात्रीचे 10:30 होतात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमात पंडित राजन साजन मिश्रा यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहोत. राग आहे शुद्ध कल्याण. विलंबित एक तालातील निबद्ध असून बोल आहेत दयानी दया करदे नवनिधी. तर द्रुत तीन तालामध्ये बद्ध असून बोल आहेत बाजू रे बाजू, रे मंदलरा. तबला साथ आहे मदन मिश्रा यांची. हार्मोनियम तुळशीदास बोरकर.

नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण पंडित राजन साजनश मिश्रा यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. राग होता शुद्ध कल्याण. श्रोते हो, रात्रीचे 11 वाजतात. थोड्याच वेळात हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.